श्रोते हो, उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जोगी आपण ऐकत होतात. 6 वाजता आहेत हिंदी समाचार. दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तोपर्यंत आनंद घ्या या वाद्यसंगीताचा.

तिथून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी केवळ पंढरीच्या दिशेने प्रवास करीत नाही, ती प्रत्येकाच्या अंतःकरणात भक्तीचा दीप प्रज्वलित करीत असते. कारण वारकरी संप्रदायाचा पाया तीन दिव्य मूल्यावर उभा आहे, भक्ती, शक्ती आणि विरक्ती. भक्ती म्हणजे परमेश्वरावरील प्रेम, शक्ती म्हणजे सत्याच्या मार्गावर चालण्याचे धैर्य, आणि विरक्ती म्हणजे संसाराचा त्याग नव्हे तर संसारात राहूनही मोहाचा त्याग करणे. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण भक्ताच्या स्वरूप सांगताना म्हणतात, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकारः सम दुःख सुख क्षमी. जो कोणाचाही द्वेष करीत नाही, सर्वांशी मैत्री करतो, करुणामय आहे, अहंकार रहित आहे, सुखदुःखात समभाव राखतो, तोच खरा माझा भक्त आहे. श्रोते हो, हाच वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र आहे. वारीत चालणारा प्रत्येक वारकरी आपल्या आचरणातून हा श्लोक जगत असतो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये भक्तीला केवळ भावनेची नव्हे तर ज्ञानाची जोड दिली. ते सांगतात की ज्ञानाशिवाय भक्ती अंध होते आणि भक्तीशिवाय ज्ञान कोरडे होते. या दोघांचा सुंदर समन्वय म्हणजे जीवनाचे पूर्णत्व होय. माऊलीच्या पसायदानातील ओवी आजही प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनाचा श्वास आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे या एका ओवीत संपूर्ण मानवतेचा धर्म दडलेला आहे. आज जगाला जर कोणत्या एका तत्वाची अहंकार रहित आहे, सुखदुःखात समभाव राखतो, तोच खरा माझा भक्त आहे. श्रोते हो, हाच वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र आहे. वारीत चालणारा प्रत्येक वारकरी आपल्या आचरणातून हा श्लोक जगत असतो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये भक्तीला केवळ भावनेची नव्हे तर ज्ञानाची जोड दिली. ते सांगतात की ज्ञानाशिवाय भक्ती अंध होते आणि भक्तीशिवाय ज्ञान कोरडे होते. या दोघांचा सुंदर समन्वय म्हणजे जीवनाचे पूर्णत्व होय. माऊलीच्या पसायदानातील ओवी आजही प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनाचा श्वास आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे या एका ओवीत संपूर्ण मानवतेचा धर्म दडलेला आहे. आज जगाला जर कोणत्या एका तत्वाची सर्वाधिक गरज असेल तर ती म्हणजे मैत्रीभाव. वारी हेच शिकवते, प्रत्येक माणूस आपला आहे. संत ज्ञानेश्वराचा प्रसिद्ध अभंग आहे, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. विठ्ठलाचे दर्शन हे केवळ

0: पाहुल असते. संत कबीर म्हणतात, जब मै था तब हरी नहीं, अब हरी है मै नाही, प्रेम गली अति सांकरी, तामे दोन समाही. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत ईश्वराचा अनुभव येत नाही. वारी म्हणजे मी पासून आपणपर्यंतचा संपूर्ण प्रवास आहे. श्रोते हो, भक्तीचे अनेक प्रकार सांगितले आहेत. भागवत धर्मात नवविधा भक्ती वर्णिलेली आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. वारीमध्ये या नऊही प्रकाराचा अनुभव एकाच वेळी येतो. हरिकथा ऐकणे म्हणजे श्रवण होय. अभंग आणि कीर्तन म्हणजे कीर्तन होय. मुखी अखंड विठ्ठलनाम म्हणजे स्मरण होय. पादुकांना वंदन म्हणजे पादसेवन होय. विठ्ठलाची पूजा म्हणजे अर्चन होय. संतांना नमस्कार म्हणजे वंदन होय. वारकऱ्यांची सेवा म्हणजे दास्य होय. विठ्ठलाशी सख्य भावाने बोलणे म्हणजे सख्यत्व होय. आणि संपूर्ण जीवनच त्याच्या चरणी अर्पण करणे म्हणजे आत्मनिवेदन होय. यापेक्षा सुंदर शक्तीचा अनुभव दुसरा कोणता असू शकतो? संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भक्ती ही पलायन नाही, ती जीवनाला सामर्थ्य देणारी ऊर्जा आहे. म्हणून भक्तीबरोबर शक्ती आवश्यक आहे. ही शक्ती शस्त्राची नसून स्वभावाची आहे. क्रोधावर विजय मिळवण्याची, लोभावर नियंत्रण ठेवण्याची, संकटातही श्रद्धा टिकवण्याची शक्ती आहे. आणि त्यानंतर येते विरक्ती. विरक्ती म्हणजे घर सोडणे नाही, तर घरात राहूनही स्वार्थ सोडणे. धन असावे पण धनाचा गर्व नसावा. सत्ता असावी पण अहंकार नसावा. कुटुंब असावे पण त्यात आसक्तीपेक्षा प्रेम असावे. हाच ज्ञानेश्वरांचा संदेश आहे. संत तुकाराम महाराजही म्हणतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न असेल तर भक्ती फुलते. मन शुद्ध असेल तर परमेश्वर अनुभवाला येतो. श्रोते हो, आजच्या युगात माणसाकडे साधने भरपूर आहेत पण साधना कमी आहे. माहिती खूप आहे पण ज्ञान कमी आहे. संपत्ती आहे पण समाधान कमी आहे. वारी या सर्व प्रश्नाची उत्तरे देते. ती शिकवते, भक्तीने मन शुद्ध करा, ज्ञानाने विवेक जागवा, सेवेने समाज समृद्ध करा, विरक्तीने अहंकार जिंका आणि विठ्ठल नामाने जीवन पवित्र करा. ज्ञानेश्वर माऊलीची पालखी ही चालती बोलती ज्ञानेश्वरी आहे. तिच्या प्रत्येक पावलात भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान आहे. प्रत्येक अभंगात प्रेम आहे आणि प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात विठ्ठलाचा निवास आहे. रामकृष्ण हरी.
1: वारी, संतांचे जीवनतत्व आणि वारकरी संप्रदाय याविषयी दिलीप देशपांडे चारठाणकर यांचे विचार श्रोते हो आपण ऐकलेत. विचारशलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: जिल्ह्याकरिता अधिसूचित पिक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

नमस्कार शेतकरी पशुपालक बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर अमोल पाटील, सहाय्यक प्राध्यापक पशुवैद्यक व पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग पशुवैद्यक महाविद्यालय परभणी। आज कृषीवाणी अंतर्गत आपण पावसाळ्यात खूर आणि कास यांच्या आरोग्याची काळजी। पावसाळ्यात दूध व्यवसायात सर्वाधिक आढळणाऱ्या समस्यांपैकी खुरांचे विकार आणि कासदाह या दोन समस्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। या समस्यांकडे वेळेवर लक्ष न दिल्यास जनावरांची हालचाल, आहार आणि दूध उत्पादन यावर विपरीत परिणाम दिसून येतो। त्यामुळे पावसाळ्यात खुरे आणि कास यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे। सर्वप्रथम खुरांच्या आरोग्याविषयी जाणून घेऊया। पावसाळ्यात गोठ्यात किंवा अंगणात पाणी साचल्यामुळे खुर सतत ओले राहतात। चिखल, ओलावा आणि अस्वच्छता यामुळे खुरं मऊ पडतात आणि त्यामध्ये जखमा किंवा संसर्ग होण्याची शक्यता वाढते। त्यामुळे जनावरे लंगडतात, चालण्यास टाळटाळ करतात, खाद्य कमी खातात, परिणामी दूध उत्पादनातही घट दिसून येते। यासाठी गोठ्यात पाणी साचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक ठरते। जनावरांना शक्यतो कोरड्या आणि स्वच्छ जागेवर उभे ठेवावे। खुरांमध्ये चिखल आणि शेण साचले असल्यास स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे करावेत। खुरांची नियमित तपासणी करावी आणि खुरांची वाढ जास्त झाल्यास पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून योग्य प्रकारे खुरे कापून घ्यावीत। एखाद्या जनावराला लंगडेपणा किंवा खुरात जखम दिसल्यास त्वरित उपचार सुरू करावेत। आता कास आरोग्याविषयी बोलूया। पावसाळ्यात चिखल आणि अस्वच्छतेमुळे कासेला जंतुसंसर्ग होण्याचा धोका वाढतो। यामुळे कासदाह देखील होऊ शकतो। या आजारात कासेला सूज येते, वेदना होतात, दुधात

0: असतं जे वेट गेन वगैरे नंतर कमी होऊ शकतं.
1: अच्छा.
0: पण सिव्हिअर ह्याच्या कंडिशनमध्ये सो हे जे काय साईड इफेक्ट्स आहेत ते टेम्पररी असतात आणि ट्रीटेबल असतात.
1: अच्छा. बरं, ही ट्रीटमेंट घेत असताना काही धोकेही असतात, तर असे काही धोके सांगू शकाल का?
0: आय व्ही एफ मध्ये फेल्युअर रेट पण तेवढंच असतं, म्हणजे एक सायकल केली आणि ते सक्सेसच होणार असं गॅरंटी नसते. एक 60-70% चान्स असतं की प्रेग्नन्सी राहणार. तर रिपीटेड आय व्ही एफ सायकल करायची गरज पडू शकते. केव्हा 5 ते 6 एम्ब्रिओ तयार झाले आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर ज्या सायकलला केलं ते प्रेग्नन्सी राहिली नाही, तर जे तयार एम्ब्रिओ फ्रीज केलेले आहेत ते आपण पुढच्या सायकलला पण वापरू शकतो, म्हणजे ते इंजेक्शन्स वारंवार घ्यायची गरज नाही. तर हे एवढंच धोका इम्पॉर्टंट असतं.
1: मॅडम, ही उपचार पद्धती वापरून जे बाळ जन्माला आलेलं आहे त्याची काही वेगळी काळजी घेणं अपेक्षित असतं का?
0: नाही, जसे नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये मुलं राहतात तेच

0: जागाची फार कमी जागा आपल्याला बघायला मिळते. आणि बऱ्याचदा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा असंही लक्षात आलं की जी घरटी आहेत किंवा ढोली आहेत किंवा जी मोठी झाडं आहेत ही मुख्यतः देवराई किंवा काही खाजगी लोकांच्या मालमत्तेमध्ये आहेत. तर मग ही झाडं टिकून राहावी यासाठी आम्ही घरटे दत्तक योजना सुरू केली, ज्याच्यामध्ये तुम्ही एक सर्टन फिक्स्ड अमाऊंट देऊन एक ते झाड किंवा
1: पहिल्या भागामध्ये तुम्ही उल्लेख केला होता की याच माध्यमातून पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल, तर त्याविषयी सांगा.
0: आजकाल आपण बघतो की पक्षी फोटोग्राफी हा एक पर्यटनाला चालना देणारा आणि सगळीकडे पॉप्युलर होत जाणारा असा एक इको टुरिझमचा पार्ट आहे. आणि

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. परीक्षा सुधारणांसंदर्भात सरकारकडून नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार प्राप्त कृती दलाची स्थापना. त्यातून आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात भारताची आतापर्यंत 4 पदकांची कमाई. आणि नाशिकहून जायकवाडी धरणात विसर्ग सुरू, पाणीसाठा 55%. सुधारणांसंदर्भात प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार प्राप्त कृती दल स्थापन करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. काल सामाजिक माध्यमावर जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात त्यांनी हा कृती दल परीक्षा प्रणाली अधिक बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करेल आणि त्यांच्या शिफारशींच्या आधारे भविष्यातल्या परीक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी लवकरात लवकर आवश्यक पावलं उचलली जातील असं सांगितलं. यावेळी पंतप्रधान म्हणाले,
1: हम कल पार्लियामेंट के अंदर कठोर कानूनों के प्रावधान के साथ नया कानून बनाने की दिशा में भी आगे बढ़ रहे हैं, लेकिन हमें भविष्य के लिए सोचना है. हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा टेक्नोलॉजी का उपयोग हो. इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा.
0: सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून केलं. या कार्यक्रमाचा 136वा भाग काल प्रसारित झाला. कारगिल विजय दिनानिमित्त बोलताना त्यांनी कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं सांगत हुतात्म्यांना अभिवादन केलं. भारतीय संरक्षण क्षेत्र

0: की बात मध्ये उल्लेख केला. 27वा कारगिल विजय दिवस काल साजरा करण्यात आला. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी अतुलनीय शौर्य आणि पराक्रम गाजवत पाकिस्तानचा पराभव केला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लडाखमधल्या कारगिल युद्ध नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. परीक्षा सुधारणांसंदर्भात सरकारकडून नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार प्राप्त कृती दलाची स्थापना. त्यातून आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात भारताची आतापर्यंत 4 पदकांची कमाई. आणि नाशिकहून जायकवाडी धरणात विसर्ग सुरू, पाणीसाठा 55%. सुधारणांसंदर्भात प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार प्राप्त कृती दल स्थापन करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. काल सामाजिक माध्यमावर जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात त्यांनी हा कृती दल परीक्षा प्रणाली अधिक बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करेल आणि त्यांच्या शिफारशींच्या आधारे भविष्यातल्या परीक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी लवकरात लवकर आवश्यक पावलं उचलली जातील असं सांगितलं. यावेळी पंतप्रधान म्हणाले,
1: हम कल पार्लियामेंट के अंदर कठोर कानूनों के प्रावधान के साथ नया कानून बनाने की दिशा में भी आगे बढ़ रहे हैं, लेकिन हमें भविष्य के लिए सोचना है. हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा टेक्नोलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा.
0: सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून केलं. या कार्यक्रमाचा 136वा भाग काल प्रसारित झाला. कारगिल विजय दिनानिमित्त बोलताना त्यांनी कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं सांगत हुतात्म्यांना अभिवादन केलं. भारतीय संरक्षण क्षेत्र
2: लोकांकरता वरदान म्हणूनच या शिबिराने काम केलं.
0: केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या 12 कोटी नागरिकांना युनिव्हर्सल आरोग्य संरक्षण देण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत 1200 वरून 2300 आजारांचा समावेश करण्यात आला असून 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आजची जेन झी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यावेळी म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिल्या यादीनुसार धाराशिव जिल्ह्यातल्या 46,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. पुढच्या टप्प्यात जवळपास 30,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून जिल्ह्यातल्या 75 ते 80,000 शेतकऱ्यांचं प्रत्येकी 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज या योजनेतून माफ होणार आहे. यासोबतच जिल्ह्यातल्या 1,64,000 शेतकरी ग्राहकांचं 2,800 कोटी रुपयांचं थकीत कृषी पंप वीज बिलही माफ होत असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं सुवर्ण पदक पटकावलं. महिलांच्या 48 किलो वजनगटात 190 किलो वजन उचलून मीराबाईनं विक्रमी कामगिरी केली. तिने स्नॅच प्रकारात 85 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 105 किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेतले नवीन विक्रम प्रस्थापित केले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल मीराबाईचं अभिनंदन केलं आहे. या स्पर्धेत भारतानं काल 2 रौप्य पदकांची देखील कमाई केली. भारोत्तोलनात पुरुषांच्या 60 किलो वजनगटात ऋषिकांता सिंहनं तर 65 किलो वजनगटात राजा मुथू पंडी यांची रौप्य पदक जिंकले. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य असे एकूण 4

0: पदकं जिंकली आहेत. भारतानं तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेला 35 धावांनी हरवत 3 सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली आहे. काल हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत 193 धावांचं लक्ष्य दिलं. वैभव सूर्यवंशीनं 49 चेंडूत 81 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेला झिम्बाब्वेचा संघ 20 षटकात 157 धावांवर सर्वबाद झाला. नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून 4,947, दारणा धरणातून 13,250 तर नांदूर मधमेश्वरमधून 46,227 घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे. पैठण इथल्या जायकवाडी धरणातही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातला पाणीसाठा 55.49% पोहोचला आहे. दरम्यान मराठवाड्यात आज छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. परीक्षा सुधारणांसंदर्भात सरकारकडून नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार प्राप्त कृती दलाची स्थापना आणि महाआरोग्य शिबिरातून आरोग्यसेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: दोनशे 29 अंश 9 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
3: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी। प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे। सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे। पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध। दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध। वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर। भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील। तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या। जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी। हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून। हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय। हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून। हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून। हॅलो डॉक्टर।
4: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात। थोड्याच वेळात दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव मराठी गीतांवर आधारित असणारा आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम स्वरलहरी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे। तेव्हा या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त श्रोत्यांनी सहभागी होऊन आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश करायची आहे आणि आपल्या फरमाइश गीताचा आनंद आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊ शकता। तेव्हा आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 0242220890 या क्रमांकावर आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर शनिवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत। तेव्हा जास्तीत जास्त श्रोत्यांनी सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे, तेव्हा ऐकायला विसरू नका स्वरलहरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी.
2: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्राचा शेतकरी हा आपल्या राज्याच्या कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. निसर्गाच्या लहरीपणाशी, बदलत्या हवामानाशी आणि बाजारपेठेतील चढ उतारांशी सातत्याने सामना करत तो आपल्या कष्टातून राज्याच्या अन्न सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे पेलत असतो. मात्र अनेकदा नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचं ओझं वाढतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आणि शेती पुन्हा नव्या उमेदीनं उभी करण्यासाठी त्यांना बळ देणं ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. याच भूमिकेतून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या सहकार्याने राज्य शासनाने शेतकरी कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी आणि 36,500 कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना राज्याच्या कृषी क्षेत्राला नवी उभारी देणारी ठरणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझ कमी होण्याबरोबरच त्यांना पुन्हा नव्या जोमाने शेती करण्यासाठी आर्थिक बळ मिळणार आहे. ही योजना केवळ कर्जमुक्तीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांचा सन्मान, आत्मविश्वास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्याचा व्यापक प्रयत्न आहे. आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपण या योजनेची उद्दिष्ट, प्रमुख वैशिष्ट्य, पात्रता, लाभाचं स्वरूप आणि शासनाची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय

0: बाबासाहेब पाटील.
1: सर नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सर, ही एक ऐतिहासिक योजना मानली जाते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. तर काय सांगाल ह्या योजनेबद्दल?
2: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्त करणे आणि पुन्हा नव्याने शेतीसाठी उभे करण्यासाठी या योजनेचा मुख्य उद्देश आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट आणि इतर संकटामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आलेत. त्यांना दिलासा देण्यासाठी भविष्यात सहजपणे पीक कर्ज उपलब्ध व्हावे हा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेसाठी सुमारे 36,585 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद, 56 लाख शेतकरी यांना या गोष्टीचा लाभ मिळणार आहे. इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना आहे.
1: नक्कीच सर, 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव या योजनेला दिलेलं आहे, त्यामागे काही?
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी, जलसंधारण, शेती, ग्रामीण विकास आणि स्थानिक न्यायिक प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या 30 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून करण्यासाठी शेतकरी हिताची ही योजना त्यांच्या नावाने समर्पित करण्यात आली आहे. त्यांच्या लोकभिमुख प्रशासनातून प्रेरणा घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे.
1: नक्कीच सर, आणि अहिल्यादेवी होळकर यांचं नाव म्हणजे खरोखरच एक प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे. सर, आपण काय सांगाल की या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये अशी काय आहेत, काय वेगळेपण आहे?
2: या योजनेतील अनेक वैशिष्ट्ये आहेत. पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीबद्दल पुनर्गठित व फेर पुनर्गठित कर्जामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच जमीन धारणेची कोणतीही अट यामध्ये नाही. तसेच या 2 लाखापेक्षा अधिक थकबाकीदार कर्जाला OTS सुविधा सुद्धा देण्यात आली आहे. या निमित्तानं कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यास पारदर्शक आणि आधार प्रमाणीकरणावर आधारित करण्यात आलेली आहे. सहज, सुलभ आणि या पद्धतीने शेतकरी बांधवांना कर्जमुक्तीचा लवकरच लाभ मिळणार आहे.
1: नक्कीच सर, शेतकऱ्यांसाठी ही खूपच मोठी गोष्ट आहे. या योजनेतून कुठल्या कुठल्या प्रकारची कर्ज, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे?
2: या योजनेमध्ये दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा या योजनेमध्ये समाविष्ट आहे. तसेच 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
1: बरोबर आहे सर, तुम्ही आता ह्या तारखा सांगितल्यात, मला वाटतं की ह्या तारखा सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे. या योजनेचा लाभ कोणत्या बँकांच्या कर्जधारी शेतकरी बांधवांना मिळू शकेल?
2: तर या मध्ये राष्ट्रीयकृत बँक आहेत, खाजगी बँक आहेत, प्रादेशिक ग्रामीण बँक आहेत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था या सर्व संस्थांकडून घेतलेल्या सर्व संस्थांकडून पात्र पीक कर्जाचा या योजनेमध्ये समाविष्ट आहे.
1: म्हणजे बऱ्याच प्रकारच्या बँका ह्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही एक खूप आशादायी गोष्ट आहे की या प्रकारामधल्या बँकांमध्ये जर त्यांचं खातं असेल तर आपल्याला कर्जमुक्तीचा लाभ आहे तो मिळू शकेल. सर, तुम्ही मगाशी OTS चा उल्लेख केलात, एक वेळ समझोता, तर ह्या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळतो?
2: ज्या शेतकऱ्यांनी थकबाकी 2 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी 2 लाखावरील स्वतःचा हिस्सा 31 मार्च 2027 पर्यंत भरल्यानंतर शासन त्याच्या कर्ज खात्यात जमा करणार आहे. 2 लाखापर्यंतची रक्कम जमा करणारे त्यामुळे पूर्वीच्या पात्र शेतकऱ्यांनी मोठा दिलासा मिळेल.
1: सर, काही शेतकरी बांधव आहेत ते नियमितपणे कर्जफेड करत असतात, प्रामाणिक असतात ते त्या बाबतीत, तर अशा शेतकऱ्यांसाठी, म्हणजे नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजना आहे का, त्यांना काही विशेष लाभ

0: शासन त्याच्या कर्ज खात्यात जमा करणार आहे. 2 लाखापर्यंतची रक्कम जमा करणारे त्यामुळे पूर्वीच्या पात्र शेतकऱ्यांनी मोठा दिलासा मिळेल.
1: सर, काही शेतकरी बांधव आहेत ते नियमितपणे कर्जफेड करत असतात, प्रामाणिक असतात ते त्या बाबतीत, तर अशा शेतकऱ्यांसाठी म्हणजे नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजना आहे का, त्यांना काही विशेष लाभ मिळतो? असाही येतो की ॲग्री स्टॅकमध्ये आमचं नाव नाहीये असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं,
0: बरोबर.
1: तर जर नाव नसेल तर काय होतं किंवा काय व्यवस्था आहे त्यांच्यासाठी?
0: तर कोणत्याही पात्र शेतकऱ्याने काळजी करण्याची गरज नाही. पात्र शेतकरी केवळ ॲग्रीटॅक मध्ये नाव नसल्यामुळे लाभापासून वंचित राहणार नाही. आवश्यक पडताळणी करून त्याची नोंदणी केली जाईल आणि त्यांनाही लाभ दिला जाईल.
1: आपण बघतो सर की हे आता सगळं ऑनलाईनचं युग आहे, डिजिटल युग आहे
0: जी
1: आणि अगदी गावखेड्यापर्यंत डिजिटलायझेशन पोहोचलेलं आहे,
0: हो.
1: तर ऑनलाईन प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांनी काही काळजी घ्यावी का, याबद्दल आपण काय सांगाल?
0: हो, यामध्ये शेतकऱ्यांनी फक्त आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. बँकेच्या खात्याशी आधार संलग्न करून आणि शासनाच्या सूचनांनुसार आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक आहे. या कर्जमुक्ती योजनेसाठी कुठेही अर्ज करावा लागणार नाही.
1: सर, लाभार्थ्यांच्या यादीबाबत काही हरकत असेल, काही शंका असेल तर मग काय करायचं?
0: तर त्याच्यासाठी पात्र शेतकऱ्याच्या लाभार्थ्याची यादी हे आपण ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँक शाखा, सोसायटी ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रसिद्ध केलेली जाणार आहे. कोणालाही हरकत असल्यास जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे अर्ज करता येईल. पडताळणीनंतर योग्य दुरुस्ती करून पात्र लाभार्थ्यांना न्याय दिला जाईल.
1: या योजनेत काही घटकांना अपात्र ठरवण्यात येत आहे का आणि काय कारण आहे त्यामागचं?
0: या योजनेचा उद्देश गरजू शेतकऱ्यांना मदत करणे हा आहे. त्यामुळे विद्यमान माजी मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, शासनातील उच्च वेतनधारक अधिकारी, कर्मचारी, आयकर भरणारे जास्त लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अशा घटकांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे.
1: बरोबर आहे.
0: आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन नव्हे तर गरजवंतांनाच कर्जमुक्तीचा लाभ व्हावा या योजनेचे वैशिष्ट्य आपले आहे.
1: सर, अनेक योजना असतात, आत्ताच तुम्ही 2017 पण उल्लेख केलात, तर ही योजना आहे आत्ताची 2026, तर ही योजना इतर कर्जमुक्ती योजनांपेक्षा वेगळी कशी आहे, काय वैशिष्ट्य आहे?
0: त्याच्यापूर्वी ओटीएस केलं तर कर्ज वाटप होत नव्हतं.
1: अच्छा,
0: तर यावेळेस आपण शासनाने सगळ्या बँकाला, राष्ट्रीयकृत बँकाला तशा सक्त सूचना दिलेल्या आहेत की ज्याचं ओटीएस केलंय त्या लोकाला कर्ज पुन्हा तेवढं वाटप करायचं. आता भरलो आपण तर पूर्वी वाटप करत नव्हते.
1: बरं,
0: ही केवळ कर्ज मुक्ती योजना नाही, यात आर्थिक शिस्त, नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना प्रोत्साहन, जे ओटीएस म्हणतो, पुनर्गठित म्हणतो, जमीन धारणेची अट नसणे, डिजिटल अंमलबजावणी आणि तक्रार निवारण यंत्रणा अशा अनेक नाविन्यपूर्ण बाबी याच्यामध्ये आहेत.
1: सर, आजच्या दिलखुलास कार्यक्रमाच्या भागामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची भूमिका, उद्दिष्ट, पात्रता आणि महत्वपूर्ण वैशिष्ट्यांविषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली. श्रोते हो, विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात या योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया, लाभ मिळवण्यासाठी आवश्यक बाबी, शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी तसंच इतर महत्वाच्या प्रश्नांची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

219 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐका

0: ते देखील आपने
1: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
2: आरबीआय सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: येता पाचवीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी.
4: सत्र 2027-28 साठी जवाहर नवोदय विद्यालयात 6वीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2026. निवड चाचणीचा दिनांक 28 नोव्हेंबर 2026. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.novoday.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
3: जवाहर नवोदय विद्यालय परभणी.
5: पीएम जय. अब गरीबों की जय बन गई है.

0: इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
3: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी। प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे। सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे। पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध। दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध। वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर। भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील। तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या। जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी।

हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर.

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोनिंग कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी 11:05 ते 12:00 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका
0: हॅलो आकाशवाणी.

आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो, आपण ऐकत आहात ठीक 8 वाजता समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: देशाची परीक्षा प्रणाली विश्वासार्ह आणि पारदर्शक असावी आणि त्यात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जावा असं सांगत स्पर्धा परीक्षांची सचोटी जपण्यासाठी आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
1: हमारी परीक्षा पद्धति विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा टेक्नोलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकनी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
0: लोकसभेत आज केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करणार आहेत. या विधेयकात पेपरफुटी तसंच परीक्षेतील गैरप्रकारांच्या प्रकरणांसंदर्भात समर्पित न्यायिक यंत्रणा स्थापित करण्यासाठी आणि गुन्हेगारी खटल्यांना गती देण्यासाठी तसंच दोषींना अधिक कठोर शिक्षा करण्यासह 7 महत्वाच्या सुधारणा प्रस्तावित आहेत. दरम्यान संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सादर होणाऱ्या परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन सर्व खासदारांना समाज माध्यमांवरील संदेशातून केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमाच्या 136व्या भागातून देशवासियांशी संवाद साधला. करगिल विजय दिनानिमित्त त्यांनी शहीदांना अभिवादन केलं. स्वदेशी INS महेंद्रगिरी, पिनाक आणि कुश या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताचं संरक्षण सामर्थ्य त्यांनी अधोरेखित केलं. पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारतीय खेळाडू तसंच शैक्षणिक ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा मोदी यांनी यावेळी गौरव केला. येत्या सण उत्सवांच्या काळात खादीची उत्पादनं खरेदी करण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पाकिस्तानशी यापुढे केवळ पाकव्याप्त जम्मू काश्मीरवर चर्चा होईल असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल स्पष्ट केलं. लडाखमधील द्रास इथे 27व्या कारगिल दिवस विजय सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात केलेल्या प्रत्येक आगळीकीला भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे आणि यापुढेही दिलं जाईल असं सिंह यांनी नमूद केलं. काल देशभरात करगिल दिवस साजरा करण्यात आला. 1999 पाकिस्तान विरुद्ध झालेल्या संघर्षात पाकिस्तानवर भारतानं मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी

0: इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
3: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात ऐकूयात जावई विकत घेणे आहे या चित्रपटातील।

0: इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
3: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता

0: करण्यासाठी www.nowday.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
1: जवाहर नवोदय विद्यालय परभणी.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म की गीत. श्रोते हो कार्यक्रमात आज ऐकूयात जान या चित्रपटातील गीत. गीतकार आहेत आनंद बक्षी तर संगीत दिले नदीम श्रवण यांनी. तत्पूर्वी ऐका.
1: इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी.
2: सत्र 2027-28 साठी जवाहर नवोदय विद्यालयात 6वीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2026. निवड चाचणीचा दिनांक 28 नोव्हेंबर 2026. ऑनलाईन

एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत श्रोत्यो आज आपण जान या चित्रपटातील गीतं ऐकलीत. गीतकार होते आनंद बक्षी, संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी शिवप्रसाद गुंगे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रमात आज जाणून घेऊयात खंबीर मनासाठी.

श्रोत्यो, सर्वात विकसित जीवन मानवी जीवन आहे आणि तेच परमात्म्याच्या अधिक जवळ आहे. त्यामुळेच त्याच्याकडे सर्वाधिक मानसिक शक्ती आहेत. ज्याच्याकडे या सर्व शक्ती आहेत त्याचे मन शक्तिशाली आहे. आपण असेही म्हणू शकतो की ज्याचे मन शक्तिशाली असतं त्याच्याजवळ या सर्व शक्ती म्हणजे बुद्धी, प्रज्ञा, विवेक, कुशलता, एकाग्रता, उत्पादन शक्ती, आत्मिक शक्ती, आत्मप्रेरणेची शक्ती, विचारशक्ती निर्माण होतात.

रुक जाना नहीं तू कहीं हार के, काटों पे चल के मिलेंगे साये बाहर के। श्रोते हो, आपल्या मनात जशा प्रकारचे विचार असतात तसेच आपण होत असतो। विचारांच्या शक्तीनं आपलं जीवन प्रभावित होत असतं। आपले विचार जर गरिबीचे असतील तर त्यामुळं गरिबी आपल्या वाटायला येते। निर्धनता ही काही माणसाची नैसर्गिक अवस्था नाही, असहायता, गरिबी आणि कमकुवतपणा यासाठी काही या जगात माणसाची निर्मिती झालेली नाही, ही तर परमात्म्याची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे।

श्रोते हो, मन कमकुवत असल्यामुळं एखादी व्यक्ती स्वतःला दीन, हीन, मागास, दुर्दैवी मानते आणि ती तशीच राहते. कारण जसं मन असेल तसे मनातील विचार असतील. तसाच मनुष्यही असेल. तुम्हाला धनवान व्हायचे असेल तर मनाच्या शक्ती, मनाचा खंबीरपणा आपण जाणून घ्यायला हवा आणि मग आपल्या इच्छेनुसार कार्य करायला लागलं पाहिजे. प्रयत्नांच्या सहाय्याने आपण आपली परिस्थिती नक्कीच बदलू शकतो.

श्रुती हो, यशाचे मंदिर हे आपले मनच आहे, त्यात जरा डोकावून तर पहा। सन्मान आणि प्रतिष्ठा आपल्या मनात आहे, ती मिळविण्यासाठी प्रयत्न आपण केलेच पाहिजे। आपल्या मनाच्या घोड्याचा लगाम आपल्या हातात ठेवला पाहिजे। आपल्या इच्छेनुसार जर हे मन पळालं आणि या चंचल मनाच्या अमर्याद शक्तीचा लाभ मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत। आपल्या मनात अमर्याद शक्ती आहे। आज आपण विद्युत शक्तीचा लाभ घेतो, हा त्या मनाच्या शक्तीचाच परिणाम आहे। आज विज्ञानाने लावलेल्या अनेक शोधांचा आपण लाभ घेऊ शकतो, हा मानवी मनाच्या शक्तीचा परिणाम आहे।

श्रोते हो, शक्ती, बुद्धी, ज्ञान आणि प्रयत्नाच्या माध्यमातून आपण या जगातील सर्व प्रकारची कामे करू शकतो. जो परमेश्वर या विश्वातील असीम शक्तीचा निर्माता आहे, जो साक्षात बळ, उत्साह, धाडस आणि ज्ञान, त्याची इच्छा तर हीच आहे की मानवाने महान कार्य करावीत आणि या विश्वाला आणखी सुंदर करावं. त्यामुळं आपल्या निश्चयावर नेहमी ठाम राहायला हवं. आपली प्रत्येक गोष्ट काळ्या दगडावरची रेघ असायला हवी. आपण जे बोलतो ते करून दाखवायला हवं. आपली कथनी आणि करणी एकच असायला हवी. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले,

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
1: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी.

हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर.

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका
0: हॅलो आकाशवाणी.

नमस्कार श्रोते हो, आपकी पसंद या आपल्या मनपसंत कार्यक्रमात सुरुवातीच्या गीतासाठी पसंती कळवलेले श्रोते आहेत गौतम नगर नांदेड येथून प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे, स्वस्तिक नगर पूर्णा येथून शेख दाऊद शेख, तस्लीम शेख, इरफान शेख, तुब्बा, समस्त शेख परिवार, नखाते हदगाव पाथरीतून शिवाजी नखाते, जान्हवी नखाते, मानसी नखाते, मयूर कवळे, सोहम नखाते आणि मित्रमंडळी, शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून भिवाजी कांबळे, निर्मला कांबळे, यशवंत कांबळे, ज्योती कांबळे, जत जिल्हा सांगली इथून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख, येताळा धर्माबाद जिल्हा नांदेड इथून शंकरलाल जयस्वाल, रामलाल गुलाबलाल, गणेशलाल शुभप्रा, मीनाक्षी दुर्गेश्वरी, ज्योती, बागलपारडी तालुका वसमत इथून चंदनलाल जयस्वाल, विजयालक्ष्मी, श्रेया, म्हातारगाव वसमत जिल्हा हिंगोली इथून दत्तराव जाधव, रामप्रसाद जाधव, देवाशिष बोखारे, स्वराज जमदाडे, तेलंगणा निजामबाद इथून शेख अल्लाह बख्श, बेगम राबिया शेख, शेख रहीमुन्ना, शेख वाहब, नूरजहाँ बेगम, शेख इकबाल, तसंच शिरपूर जैन इथून गिरीश देशमुख, संगीता सोनाली, मनीषा विपिन, आरव रेणुका, मीना श्रद्धा, जितू अश्विनी, मौसमी, मस्तानपुरा पूर्णा इथून अनंता भगत, अरुणा भगत, लोचना भगत, चेतन भगत आणि भगत परिवार। ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं गीत।

आपकी पसंत या कार्यक्रमासाठी पुढील गीतासाठी आपली पसंत कळविणारे श्रोते आहेत पळशी खामगावीतून विजय शेगोकार, रेणुका शेगोकार, ऋषिकेश शेगोकार, जयश्री शेगोकार, उमाळी जिल्हा बुलढाणा येथून उद्धव धोरण, स्वरूपा धोरण, अनुपकुमार धोरण, वाघाडी पैठण जिल्हा औरंगाबाद इथून बाबासाहेब काळे, पांडुरंग काळे, प्रेरणा वेदांत, बद्रीनाथ पठाडे, पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगनकर, दिशांत कुमार सिंगनकर, वंदना धुळे, अर्पिता, समस्त सिंगनकर परिवार, मुक्काम पोस्ट वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, शीतल पार्थ सारथी नाळापुरे, देवयानी धनश्री, चिरंजीव आरुष नाळापुरे, लक्ष्मीनिवास नांदेडेतून राजेंद्र दासवाड, माधव दासवाड, शेषराव सुनील, गंगामणी दासवाड, सेलू बाजार वाशिम इथून दत्तात्रय लकडे, वंदना लकडे, नांदेडेतून राजेश दुडके, छत्रपती शाहूनगर हिंगोली येथून पेंटर रामचंद्र हिंगोले, सिद्धांत हिंगोले, टिक्कू हिंगोले, रमाबाई सुरेंद्र हिंगोले, मयुरी सुरभी मंजुषा गौतम हिंगोले, नागेश्वरनगर माटेगाव पूर्णा येथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम वैष्णवी, सुवर्णा वेणुताई, शुभम बोबडे, माधवराव देवराव, धर्माजी संदीप बोबडे, मारोतराव भुसारे नावकेकर, गणेश मोरे आहेरवाडीकर, शिवन्या शिवरूपा, साहेबराव लोखंडे, पांगरा शिंदे वसमत जिल्हा हिंगोली येथून हॉटेलवाले पंडितराव शिंदे पाटील, टेलर रामचंद्र धोंडीबा हिंगोले, मुक्काम पोस्ट खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथून संतोष भाकरे, भारत भाकरे, साहेब भाकरे, उमाकांत भाकरे, प्रभाकर भाकरे आणि समस्त भाकरे परिवार, खानापूर चित्ता जिल्हा हिंगोली इथून सदानंद मुळे, सौ संजीवनीताई मुळे, सौ साधनाताई मोगलकर, सौ अर्चनाताई रोहिणकर, माहेश्वरी रोहिणकर, प्रियंकाताई सदानंद मुळे, संपूर्ण मित्रमंडळी आणि समस्त मुळे परिवार, मेहरनगर उमेरखेडतून अभिजित गव्हाणकर, राही सरिता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, बंटी प्रिन्स एकांश, विश्वकर्मानगर नागपूर इथून शैलेश गव्हाणकर, वैशाली गव्हाणकर, कुमारी धन्वी गव्हाणकर परी, बीड इथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, सरला प्रकाश, परीक्षा कोटेचा, ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं पुढील गीत.

पुढील गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत मुक्कामपोष खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथून भगवान कुरे, गजानन कुरे, गोविंद कुरे, आदिनाथ कुरे, गोरखनाथ कुरे आणि समस्त कुरे परिवार. अंबिकानगर नांदेड येथून राजेश दुडके. मुक्कामपोष साडेगाव तालुका जिल्हा परभणी येथून गोपाळ नहातकर, विश्वेश नहातकर, पूजा नहातकर, किशोरी नहातकर. खेरडावाडी जिल्हा हिंगोली येथून शहाजी बोडके, नंदा बोडके, हनुमान, सारिका, सुरेखा, सोनम आणि बोडके परिवार. बीड इथून नंदकिशोर घटे, बालाप्रसाद करवा, रामनिवास अग्रवाल, निलेश शेटे. पाथरी इथून दयानंद गोरे, शिवाजी नखाते, किशन गोपेगावकर, रामलिंग देवडे. राहणार तिरुका जळकोट जिल्हा लातूर इथून प्रज्ञा, राजकुमार मध्यवाड, सुरेखा मध्यवाड, संकेत साईनाथ, निखिल, निशांत मध्यवाड. लातूर इथून भागवत मोटेगावकर, भाग्यश्री, प्रसाद मोटेगावकर. शिरूर ताजबंद तालुका अहमदनगर जिल्हा लातूर इथून जाफर साहब चौधरी, हमिताबी भागवान. हाथीघेट राजपूर जिल्हा बडवानी मध्य प्रदेश इथून संतोष पाटील, लाडकी पाटील, संजू, भाग्यश्री, नेहा, बरखा, सावनी, पार्थ, हर्ष पाटील. मुक्कामपोष गुंजोटी तालुका अहमदनगर जिल्हा लातूर इथून प्रल्हादराव आलापुरे, सुशीलाबाई आलापुरे, रूपाली तुकाराम आलापुरे, कुमारी जयश्री, श्रीकांत आलापुरे. शनिवारपेठ बीड इथून पी बी कुलते, हनुमंत कुलते, समर्थ कुलते, वल्लभ कुलते, श्रावणी कुलते, प्रथमेश कुलते. मुक्कामपोष्ट काळेगाव जिल्हा तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून श्री सुधाकर जाधव, प्रशांत जाधव, प्रणव देशमुख, संचित देशमुख, जगुताई जाधव, स्वातीताई देशमुख, वर्षाताई देशमुख, पूजाताई देशमुख, प्रणाली देशमुख, ऋतुजा देशमुख, समस्त जाधव आणि देशमुख परिवार. भवानी दापका तालुका कमालनगर जिल्हा बिदर कर्नाटक इथून संजय उदबाळे, मंगला उदबाळे, आकाश विकास, करण उदबाळे. अहमदाबाद जिल्हा बिदर कर्नाटक येथून धर्मसिंह राजपूत, पूनम राजपूत, निलेश, पूजा, श्रद्धा राजपूत. सराफा लाईन लातूर इथून शिवराज घडीवाले, देवगाव पूर्णा इथून सुभाष पोतेवार, पुष्पाताई पोतेवार, श्रुती, श्रवणी, श्रेया पोतेवार. ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं गीत.

आपकी पसंद या कार्यक्रमासाठी आपली पसंती कळविणारे श्रोते आहेत बालम टाकळी जिल्हा अहमदनगर इथून नंदकुमार अद्वंत, उर्मिला अद्वंत, निलेश अद्वंत, मयुरी अद्वंत, कल्पेश अद्वंत, संगीता अद्वंत, मुक्काम पोस्ट तळेगाव अहमदपूर जिल्हा लातूर इथून रघुनाथ ससाने, सुशीलबाई, यशवंत सुलभा, डॉक्टर प्रबुद्ध ससाने, तसेच अजय वाघमारे, बबिता, विजय सखुबाई आणि विराज वाघमारे। मुक्काम पोस्ट कलगाव जिल्हा हिंगोली इथून पांडुरंग वाघमारे, गोदावरीबाई वाघमारे, मुक्काम हिरडी इथून उत्तम कांबळे, बबन उबाळे। मुक्काम पोस्ट फुलवळ कंधार जिल्हा नांदेड इथून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, सौ आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे। आंबेडकर चौक वाकोडी कळमनुरी इथून उत्तम जमदाडे, स्वराज जमदाडे, सोरीत पोपलवाड, दीदी संघर्षा, संविधान धोंगडे। मुक्काम पोस्ट मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर इथून बाबासाहेब कंगनकर, साकराबाई कंगनकर, परमेश्वर कंगनकर, रोहिणी कंगनकर, श्रावणी कंगनकर। माळीवेस बीड इथून किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना शीतल, अभिजित उबाळे, बाळराजे, सचिन उबाळे। दसमले चौक परतूर जिल्हा जालना इथून सुरेश आप्पा दसमले, सौरभ दसमले, सुधाकर दाजी सरजे। दसमले चौक परतूर इथून जयश्री दसमले, शिवानी दसमले, अर्चना काटे, आकांक्षा काटे, दसमले आणि काटे परिवार। मुक्काम पोस्ट डोंगरगाव हदगाव जिल्हा नांदेड इथून बंडूकुमार पाईकराव, ममता पाईकराव, सुभाष पाईकराव। गणेशनगर पूर्णा इथून बळीराम भारती, शांताबाई भारती, नंदकिशोर भारती, आदित्य गिरी। सिरसीखुर्द कंधार जिल्हा नांदेड इथून शशिकांत कदम, सुनीता कदम, अविनाश गजानन, समीक्षा सायली, सुयश हिंदवी, कृष्णा कदम,

हडोळती अहमदनगर जिल्हा लातूर इथून नामदेव कलमे, आशा कलमे, नारागुडे, आकाश कलमे, यारबाग कर्नाटक, प्रियंका अविनाश रेड्डी। मुक्काम पोस्ट हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख, फौजी सायरा बानू शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, साकीर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, वळसंगेकर, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा। बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदनी अयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद। सुरेवाडी औरंगाबाद इथून प्रकाश बोरगावकर, सुषमा प्रकाश, प्राजक्ता प्रांजली, सोहम बोरगावकर, सुनील कांबळे, राजश्री आगासे। जांबरून अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी। परभणी इथून गणेश हारगावकर। सारस तालुका माजलगाव जिल्हा बीड इथून नारायण चिरके, सौ चंपाबाई चिरके, राहस राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उमरे। अहमदपूर जिल्हा लातूर इथून राजेंद्र कांबळे, मनकर्णा कांबळे, विश्वजीत, बुद्धभूषण कांबळे, मायादेवी, लक्ष्मण ठाकरे, प्रणव प्रणाली, प्रणिता ठाकरे। रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना इथून दिलीप हलगे, बंडू हलगे, छाया हलगे, मीरा हलगे, बायडाबाई, संजय, सुमित, संकेत, प्रेरणा, अपर्णा, दत्ता शिलवंत, अविनाश शिलवंत, समस्त हलगे परिवार रांजणी। गडी कारखाना गेवराई जिल्हा बीड इथून दिनकर साळवे, गंगा साळवे, सचिन साळवे, संजय साळवे, प्राजक्ता। ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं गीत।

आणि श्रोते हो, याबरोबरच आपकी पसंद या कार्यक्रमातून मी आपला मित्र शिवप्रसाद गुंगे आपला निरोप घेतो. पुन्हा भेटण्याच्या आशेने तोपर्यंत नमस्कार.

0: आपकी पसंद हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमात आज ऐकूयात अशोक अंबादास शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रबोधनपर गीते. तत्पूर्वी ऐका.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिका आहेत तूर.

0: मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।

अशोक अंबादास शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रबोधनभर गीतं श्रोते हो आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. FM बँड 102 MHz वर विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना देशाचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जायचं. लोकांचे राष्ट्रपती अशी ओळख असणारे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर इथे झाला. डॉक्टर कलाम यांनी भारताच्या DRDO संस्थेसोबत अनेक वर्षे काम केलं. पृथ्वी आणि अग्नीसारखी क्षेपणास्त्र तयार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. तसंच देशातील पहिलं स्वदेशी उपग्रह PSLV-3 विकसित करण्यात कलाम यांचं महत्त्वाचं योगदान आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. एकूणच सामान्य कुटुंबात जन्मलेल्या, असामान्य विचारशक्ती असलेल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास आणि त्यांचे विचार आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहेत.

0: श्रोते हो, आणि या छान गाण्यानंतर ऐकूया उद्योग लक्ष्मी स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आजची स्त्री घराबरोबरच उद्योग, व्यवसाय, तंत्रज्ञान, शेती, शिक्षण आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे काम करते. आज अनेक महिला लघु उद्योग, स्वयंरोजगार, बचत गट, हस्तकला, फॅशन, डिजिटल व्यवसाय, ई कॉमर्स आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात. त्यांनी स्वप्नांना कृतीची जोड देत केवळ स्वतःचं यश घडवलं नाही, तर अनेकांना रोजगाराच्या आणि आत्मनिर्भरतेच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तर श्रोते हो, आज आपण अशाच एका उद्योगलक्ष्मी सोबत संवाद साधणार आहोत. नमस्कार स्वप्ना कर्णिक संखे मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: स्वप्ना कर्णिक संखे या KVR टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी संचालक आहेत. वित्त व्यवस्थापन आणि औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्राचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून स्मार्ट उत्पादन, औद्योगिक ऑटोमेशन आणि पर्यावरणीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उद्योग अधिक कार्यक्षम आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी त्या कार्यरत असतात. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. मॅडम, मला सुरुवातीलाच तुम्हाला असं विचारायचं की फायनान्स आणि अकाउंट क्षेत्रातून औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रात यावं असं तुम्हाला का वाटलं?
1: असं सुरुवातीला काही वाटलं नाही. लग्न झाल्यानंतर मी दुबईला गेले. तिकडे गेल्यानंतर मी एक हाऊसवाईफच होते, असं काही करिअर वगैरे असं काही मोठ्या गोष्टी मला हे नव्हतं. त्यावेळेला कसं की वेळेवर लग्न झालं, वेळेवर मुलं झाली की दॅट्स डन. पण माझी एक इच्छा होती की मला MBA करायचं होतं.
0: बरं,
1: लग्न झालं आणि फॉरेनला गेले आणि ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही मला. पण त्यावेळेला SP Jain हे दुबईला त्यांनी मॅनेजमेंट स्कूल ओपन केलं. ते एक जे स्वप्न होतं, मला असं वाटलं की ते म्हणतात ना की लॉ ऑफ अट्रॅक्शन, की द युनिवर्स कॉन्स्पायर्स. तर मी स्कूल जॉईन केली. त्याच्या अगोदर मी दुबईला जॉब करायची ऑइल अँड गॅस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीजमध्ये ॲट मिड लेवल मॅनेजमेंट. पण MBA केल्यानंतर मला मॅनेजमेंट पोझिशन्स वगैरे मिळाल्या. त्याच्यानंतर पोरांच्या शिक्षणासाठी म्हणून मी कॅनडाला मूव्ह केलं. तर तिकडे मला गव्हर्नमेंटमध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळाली, पण त्यांचं होतं कंडिशन की तुम्हाला लोकल क्वालिफिकेशन्स असायला पाहिजे. तर मग मी परत अभ्यासाला सुरुवात केली. सो एका साईडला अभ्यास, एका साईडला पोरं सांभाळणं आणि एका साईड

0: ला जॉब तिकडच्या वेदर कंडिशन्समध्ये. आणि मग मी तिकडे तिकडचं CPA CMA ह्या डिग्रीज घेतल्या. ह्या दरम्यान मी माझे मित्र जे आहेत राजेश तोशी, त्यांचा बिझनेस होता आणि मी त्यांना असंच येऊन जाऊन मदत करत होते, कन्सल्टिंग टाईप असं ऑपरेशन्ससाठी. तर मग 2018 त्यांनी सांगितलं की आपणच का नाही कंपनी सुरू करत. तर मला असं फारसं काय वाटलं नाही, कारण का मला वाटलं मी फ्रेंडला मदत करते असं काही इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी वगैरे त्यावेळेला मला काही कळत नव्हतं. एका फ्रेंडला मदत करायचं म्हणून मी हो म्हटलं. आणि सुरू झाल्यानंतर स्काय वॉज द लिमिट, कारण का त्याच दरम्यान भारत पण ओपन अप होत होता टेक्नॉलॉजिकली. आणि हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये थोडं कळत गेलं आणि मग चिरत गेलं. नाव माय हस्बंड सेज की आय हॅव फाउंड माय इकिगाय, कारण का आय जस्ट लव्ह व्हॉट आय एम डूइंग.
1: जे काम करतात आनंद,
0: आय खूप आनंद होतो बिकॉज इट मेक्स अ डिफरन्स टू अ लॉट ऑफ पीपल.
1: तर ही जी तुमची कंपनी आहे, तर ती सुरू करण्यामागची नेमकी प्रेरणा काय होती?
0: फॉरेनला काम केल्यामुळे मला एक्सपोजर खूप होतं आणि माझं एक्सपोजर होतं ऑपरेशन्समध्ये आणि मला तो एक्सपिरियन्स होता. माझा मित्र इज एक्सपर्ट इन एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स. ही हॅज डन हिज MS फ्रॉम द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस. ही इज अन एक्सपर्ट इन एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर. सो ऑलरेडी आम्ही प्रोडक्ट्स बनवत होतो इंडस्ट्री

0: तो ऑपरेशन्समध्ये, आणि मला तो एक्सपिरियन्स होता. माझा मित्र इज एक्सपर्ट इन एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स. ही हॅज डन हिज MS फ्रॉम द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस. ही इज अन एक्सपर्ट इन एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर. सो ऑलरेडी आम्ही प्रोडक्ट्स बनवत होतो इंडस्ट्रीसाठी, पण मग लक्षात आलं की आपण हे प्रोडक्ट्स बनवत आहे, त्याचा एक्सपिरियन्स आणि माझा एक्सपिरियन्स वॉज अ गुड कॉम्बिनेशन टू क्रिएट सोल्युशन्स, राईट. तर मग त्या ह्यानी आम्हाला वाटलं की आम्ही MSME साठी अफोर्डेबल सोल्युशन्स बनवू शकतो, आमच्याकडे ती केपेबिलिटी आहे. कारण का ऑटोमेशन तसं बघायला गेलं तर एक्सपेन्सिव्ह असतं, राईट. कारण का वॉट इज ऑटोमेशन? बेसिकली प्रत्येक ऑपरेशन्स प्रोसेस इंटिग्रेट करायचं. ओके, आम्ही ऑलरेडी हार्डवेअर देत होतो, आम्हाला तो इंटिग्रेट करणं म्हणजे एखादं मी सॉफ्टवेअर बनवलं तर आम्ही ते सोल्युशन प्रोव्हाइड करू शकत होतो. सो हेच प्रेरणा होती की मेकिंग अफोर्डेबल ऑटोमेशन सोल्युशन्स फॉर MSMEs. कारण का MSMEsमध्ये आयडियाजची कमी नसते, पण कॅपिटल तर ते थोडं बॅलन्स करावं लागतं. म्हणून मग आम्हाला वाटलं की आमच्याकडे ॲबिलिटी आहे टू मेक अफोर्डेबल ऑटोमेशन सोल्युशन्स फॉर MSMEs.
1: बरं मॅडम, KVR टेक्नॉलॉजीज नेमकं कोणत्या प्रकारचं काम करतं ते ऐकायला आवडेल.
0: KVR टेक्नॉलॉजीज ही एक इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी कंपनी आहे. आम्ही स्मार्टवेअर, एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्ट हार्डवेअर, एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल डिस्प्लेस, डेटा लॉगर्स, IoT डिव्हायसेस आणि सॉफ्टवेअर डॅशबोर्ड्स बनवतो.
1: बरं,
0: आमची सोल्युशन्स फॅक्टरीज, सिटीज आणि पब्लिक सिस्टम्समध्ये मॉनिटरिंग, विजिबिलिटी आणि कंट्रोलसाठी जास्त प्रमाणात वापरली जाते.
1: अच्छा,
0: गेल्या काही वर्षात MSMEs म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइसेस, बऱ्याच गव्हर्नमेंट आता MSMEsना खूप एनकरेज करते आहे, मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइसेस. सो तिकडे आयडियाज अनलिमिटेड बट कॅपिटल लिमिटेड. सो त्यांच्यासाठी आम्हाला अफोर्डेबल ऑटोमेशन तयार करायचं तर आम्ही प्रयत्न करतो. कारण का तिकडे काय आहे ना की मोस्ट ऑफ द कंपनीज, बऱ्याचशा कंपनीजमध्ये हार्डवेअर वापरलं जातं.
1: स्मार्ट हार्डवेअर आणि स्मार्ट सॉफ्टवेअर म्हणजे नेमकं काय, ते उद्योगासाठी कसं उपयुक्त ठरतं त्याविषयी सांगा.
0: स्मार्ट हार्डवेअर म्हणजे फील्डवर बसवणारे डिव्हायसेस.
1: बरं,
0: सेन्सर्स, लॉगर्स, डिस्प्लेस, काउंटर्स. स्मार्ट सॉफ्टवेअर म्हणजे त्या सेन्सर्स लॉगर्स मधनं जे रिडिंग येतं ते रिडिंग घ्यायचं आणि ते डॅशबोर्डवर दाखवायचं. आणि स्मार्टनेस, स्मार्ट किंवा IoT कुठे येतं की हे डिव्हायसेस फक्त इन्फॉर्मेशन देत नाहीत तर हे मॉनिटरिंग पण करतात, ट्रॅकिंग पण करतात, अलर्ट्स देतात. जे इन्फॉर्मेशन मिळतंय ते रिपोर्ट्समध्ये कन्वर्ट करतात आणि कस्टमरला, क्लायंटला एक पूर्ण पिक्चर मिळतं की माझ्या फॅक्टरी फ्लोअरवर फॉर एक्झाम्पल काय चालू आहे. आधी काय असायचं की मशीन चालायच्या, पण रिपोर्ट्स जे यायचे ते रिअल टाइममध्ये यायचे
1: नाही,
0: ते मॅन्युअली मग कोणी बनवणार, त्याच्यामध्ये मिस्टेक्स पण होऊ शकतात आणि मग ते कोणीतरी चेक करणार, मग ते प्रेझेंट होणार. आता सगळं रिअल टाइममध्ये होतं, एव्हरीथिंग इज इन रिअल टाइम. आणि आजच्या घडीला ऑटोमेशन हे लक्झरी नाही आहे, नेसेसिटी आहे. कारण का कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे, ते तर झालंच. आजचा कस्टमर इज इंटेलिजंट कस्टमर, त्यांना क्वालिटी व्यवस्थित हवी असते, डिलिव्हरी वेळेवर हवी असते, जे इन्फॉर्मेशन हवं ते अक्युरेट हवं असतं. सो ऑटोमेशनमुळे हे सगळं फास्टर होतं आणि रिलायबल होतं.
1: त्यामुळे ऑटोमेशन ही आजच्या काळाची गरज आहे असंच म्हणायला लागेल.
0: हो,
1: तंत्रज्ञानाचा स्वीकार या उद्योगधंद्यांमध्ये कितपत वाढलाय त्याविषयी काय सांगाल.
0: जसं मी आधी सांगितलं की ऑटोमेशन लक्झरी नाही, आता नेसेसिटी आहे, तर नक्कीच खूप प्रमाणात वाढलाय. आणि टेक्नॉलॉजी पण आता जसं जसे कॉस्ट इफेक्टिव्ह होत चालली आहे तर त्याचं अडॉप्शन आहे, पण अडॉप्शनचा अवेअरनेस नाही आहे. प्रत्येकाला वाटतं की टेक्नॉलॉजी आहे म्हणजे खूप महाग असणार, तर तो अवेअरनेस अजून आलेला नाही आहे. तर ज्या मीडियम एंटरप्राइजेस आहेत तिकडे अडॉप्शन आहे, मोठ्या मोठ्या कंपनीज, ग्लोबल कंपनीज, बिग कंपनीज, तिकडे अडॉप्शन फास्ट आहे. पण जे
1: छोटे छोटे उद्योग
0: स्मॉल

0: आणि मायक्रो मध्ये तेवढं नाही आहे, कारण का ऑटोमेशन म्हटलं की कॉस्ट आहे. बट टुडे ऑटोमेशन इज नॉट अ कॉस्ट, इट इज अन इन्व्हेस्टमेंट.
1: तुमची कंपनी ना मुंबईसह विविध शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचं निरीक्षण म्हणजे एअर क्वालिटी मॉनिटरिंग करण्याचं काम करते, त्या प्रकल्पाविषयी ऐकायला आवडेल.
0: दिल्लीमध्ये सगळं जे चालू होतं तर मुंबईनी प्रोएक्टिव्ह स्टेप्स घेतल्या आपल्या गव्हर्नमेंटनी, बीएमसीनी. तर त्यांनी लाईक पोल्युशन कशामुळे होतं, कोणत्या इंडस्ट्रीजमुळे होतं, तर त्यांनी आता कंपल्सरी केलं आहे की काही इंडस्ट्रीजमध्ये तर एअर क्वालिटी पोल्युशन डिस्प्लेज लावायलाच पाहिजेत. पण मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शन एवढं चालू आहे, तर मग आमचं जे सोल्युशन आहे ते काय आहे की जागोजागी तुम्ही कन्स्ट्रक्शन साईट्सवर जे डिस्प्लेज बघतात PM 2.5, दिस इज पोल्युशन. PM 10, टेम्परेचर, ह्युमिडिटी, पण मोस्टली PM पर्टिक्युलेट मॅटर किती हवेमध्ये असतं, कारण का त्याच्यामुळे लोकांना बरेचसे त्रास पण होतात. तर ते जे डिस्प्लेज आहेत ते डिस्प्लेज आम्ही कन्स्ट्रक्शन साईटवर हे करतो, तर ते डिस्प्लेज आम्ही हे लावतो. पण ते डिस्प्लेजमध्ये जे इन्फॉर्मेशन येतं ते सेन्सरचं इन्फॉर्मेशन येतं, तर त्याच्यासाठी लॉगर्स लागतात. सो एक पूर्ण सोल्युशन आम्ही तयार केलंय की लॉगर्स ते इन्फॉर्मेशन डिस्प्लेवर कम्युनिकेट करणार आणि मग ते डिस्प्ले ते इन्फॉर्मेशन पब्लिकला दाखवू शकतं. पण तेवढंच नाही तर ते जे सगळं इन्फॉर्मेशन आहे त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केलं गेलं, जेणेकरून तो डेटा मिनिट बाय मिनिट
1: अपडेट होत राहील,
0: अपडेट होतो आणि तो ज्या ज्या कम्प्लायन्स अथॉरिटीज आहेत तिकडे तो डेटा तो कम्युनिकेट पण केला जातो.
1: बरं,
0: तर हे सोल्युशन आणि आता हे म्हणजे नॉट जस्ट मुंबई पण आता पुण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये सगळीकडेच वापर होतोय आणि त्याचा इफेक्ट पण दिसतोय की ह्या वर्षी पोल्युशन कम्पेअर्ड टू लास्ट इयर बऱ्यापैकी कमी होतं. तर ते एक अवेअरनेस होता म्हणून ते माइंडफुली कमी केलं.
1: मुंबईसारख्या शहरामध्ये प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान किती महत्वाची भूमिका बजावू शकतं?
0: जसं मी सांगितलं की रिअल टाईम इन्फॉर्मेशन आपल्याला दिसतंय, तर रिअल टाईम इन्फॉर्मेशन प्रॉपर कम्प्लायन्स अथॉरिटीजकडे ते कम्युनिकेट केलं जातंय, तर ॲक्शन पण लगेच घेतली जाते. आता त्याच्याबद्दल मी म्हणजे ह्या कम्प्लायन्सचा विषय आहे, आम्ही फक्त मेजर करतो आणि कम्युनिकेट करतो, मॉनिटर करतो आणि समजा जर काय त्यांचे जे थ्रेशोल्ड्स असतात, डिफाईन्ड थ्रेशोल्ड्स, ते जर क्रॉस झाले तर मग आमचा सिस्टम अलर्ट जनरेट करतो.
1: बरं,
0: की लगेचच मग ज्या साईटवर अलर्ट जनरेट समजा झाले तर लगेच ते ऍक्शन्स घेऊ शकतात. पण जनरली आता लोक बिकॉज ते सगळं पब्लिकच्या समोरच आहे आणि सगळं कम्प्लायन्स आहे तर अशी गरजच नाही पडत, सगळे खूप काळजीपूर्वक हे करतात आणि त्याचे ते रिझल्ट्स दिसून आले आपल्याला यावर्षी.
1: प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे, तर पर्यावरण संवर्धनासाठी या तंत्रज्ञानाची भूमिका किती महत्वाची आहे?
0: प्रदूषण कॅन इज नॉट जस्ट म्हणजे फक्त हवेमध्ये नाही येते, वॉटर पण असतं, नॉईस पण असतं, तर टेक्नॉलॉजी खूप इम्पॉर्टंट पार्ट प्ले करते ह्याच्यामध्ये. नॉट जस्ट मॉनिटरिंग पण ते मेजर करणं, ते मॅनेज करणं आणि खूप महत्वाचं आहे. सेन्सर्स, IoT आणि डॅशबोर्ड्समुळे हवा, पाणी, नॉईस, एनर्जी यावर बेटर नियंत्रण, कंट्रोल ठेवता येत.
1: भविष्यात पर्यावरण क्षेत्रात कोणते बदल होणं अपेक्षित आहेत त्याबद्दल काय सांगा?
0: कम्प्लायन्स खूप मोठा बदल होणार आहे, कारण का नॉट जस्ट इंडियामध्ये पण ग्लोबली सगळे आता अवेअर झाले आहेत आणि फ्युचरमध्ये एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग जास्त रिअल टाईममध्ये होणार आहे आणि आता AI त्याच्यामुळे ते प्रेडिक्टिव्ह पण होणार आहे. सो फक्त प्रॉब्लेम झाल्यावर ऍक्शन घेण्याऐवजी प्रॉब्लेम
1: येण्याआधीच काळजी घेणं गरजेचं आहे.
0: काळजी घेणं म्हणजे वॉर्निंग मिळते आणि सस्टेनेबिलिटी आणि टेक्नॉलॉजी दोन्ही आता एकत्र काम करतात. ESG इज अ बिग पार्ट ऑफ कम्प्लायन्स नाव, एस्पेशली मोठ्या कंपनीज वगैरे साठी तर तो पार्ट ऑफ कम्प्लायन्सच आहे. छोट्या कंपनी तरी एखाद वेळेस

0: ऑप्शनल करू शकतात म्हणजे छोट्या कंपनीज नाही छोटे ऑर्गनायझेशन्स पण मोठ्या कंपनीजसाठी तर ते
1: गरजेचं आहे.
0: हो
1: आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन विषयी ऐकतो तर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय त्याविषयी आम्हाला जरा सविस्तर सांगा.
0: डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे फक्त पेपर वर्क कम्प्युटरवर नेणं असं नाही. जी बिझनेसची वर्किंग स्टाईल आहे ती डिजिटली ट्रान्सफॉर्म करायची. तर म्हणजे काय की इन्फॉर्मेशन वेळेवर मिळणं किंवा रिपोर्ट्स ऑटोमॅटिक होणं किंवा डिसिजन्स फास्टर घेतली जाणं तर तो ऍक्च्युअल डिजिटल चेंज आहे.
1: उद्योगधंद्यांचा विचार करता डेटा आणि रिअल टाईम मॉनिटरिंगमुळे उद्योगांना कोणते फायदे होऊ शकतात.
0: एक म्हणजे रिअल टाईम मॉनिटरिंग म्हणजे मॅनेजमेंटला लाईव्ह रिपोर्ट्स मिळतात.
1: बरं
0: सी फॅक्टरीजमध्ये काम केलं जातं शॉप फ्लोअरवर पण डिसिजन्स घेतली जातात बोर्डरूम्समध्ये आणि हा जो डिस्टन्स आहे शॉप फ्लोअर टू बोर्डरूम तो रिअल टाईम मॉनिटरिंग ब्रिज करते.
1: बरं
0: सो असं नाही की आज फॅक्टरीमध्ये काहीतरी घडलं तर ते उद्या परवा कळेल ते तिकडच्या तिकडेच ती इन्फॉर्मेशन जाते. करेक्टिव्ह ऍक्शन्स लगेच घेतल्या जातात प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स घेतल्या जातात प्रोऍक्टिव्ह ऍक्शन्स पण घेतल्या जातात. सो गेसवर्क कमी होतं. लाईक प्रोडक्शन डाऊन टाईम असेल तर तो कळला लगेच जातो. मशीनचं जर क्वालिटी बरोबर नसेल तर ते लगेच कळली जाते. सो तुम्हाला काही इन्सिडेंट घडायची वाट न बघता
1: त्याच्या आधीच पावलं उचलली जातात. मॅडम कृत्रिम बुद्धिमत्ता आणि IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्सच्या गोष्टी आपण आता ऐकतोय तर उद्योगावर या सगळ्याचा कसा परिणाम होतोय त्याविषयी काय सांगा.
0: IoT मशीन्स आणि डिव्हायसेस कनेक्ट करतात.
1: बरं
0: AI त्यातनं ते इन्फॉर्मेशन काढतं आणि त्याचे पॅटर्न्स ते डिटेक्ट करत.
1: बरं
0: आणि मग त्या पॅटर्न्सच्या बेसिसवर ते बिहेवियर प्रेडिक्ट करतं आणि त्याच्यावरनं ते वॉर्निंग्स येत. म्हणजे आता समजा एखादी मशीन मध्ये तुम्ही अलर्ट सिस्टम लावलाय तर एक अलर्ट सारखा येत राहत असेल तर थोड्या दिवसांनी AI तुम्हाला सांगेल की आता ना मशीनला ऑइल करा कारण का हा अलर्ट बिकॉज त्यांनी ते ट्रेन AI ते पॅटर्न डिटेक्ट केलेलं आहे. सो दॅट इज द रोल ऑफ AI.
1: बरं
0: आणि त्याचं मग इंडस्ट्रीमध्ये कुठे उपयोग होतो इज क्वालिटी इश्यूज किंवा प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स किंवा प्रोएक्टिव्ह ऍक्शन्स तर तिकडे त्याचा खूप उपयोग होतो.
1: मॅडम तुम्हाला ET वुमन एंटरप्रिनर अवॉर्ड तसंच ET मेस्मे अवॉर्ड आणि राष्ट्रीय स्तरावर नामांकनही मिळालं आहे तर हे पुरस्कार प्रेरणा देतात त्याचप्रमाणे आपली जबाबदारीही वाढवतात तर त्याविषयी काय सांगाल.
0: पहिलं म्हणजे ना एंटरप्रिन्युअरला कोणी असं शाबाशकी द्यायचं कोणी नसतं. लाईक आपण जेव्हा कंपनीत काम करतो तो बॉस शाबाशकी देतो किंवा लाईक सर्टिफिकेट देतो अप्रेझल्स असतात तर एंटरप्रिन्युअर्सला असे अवॉर्ड्स खूप मोटिवेट करतात.
1: बरं
0: एक रेकग्निशन मिळते की अरे आपण जे करतोय ते काहीतरी बरोबर करतोय ती रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. पण ती रिस्पॉन्सिबिलिटी खरं सांगितलं रिस्पॉन्सिबिलिटी वाटत नाही इतकं मोटिवेशन मिळतं अशा रेकग्निशननी. आणि इकॉनॉमिक टाइम सारखं मोठं रेकग्निशन मिळाल्यावर तर अजून
1: काम करण्याला उत्साह
0: येतो की अरे आता मी अजून काय करू शकतो. असं नाही की अवॉर्ड मिळाला की
1: थांबायचं
0: नाही आता तर अजून करायचंय. आणि हल्लीच आमचं ऑटोमेशन एक्झिबिशन झालं July 22-25 मुंबई नेस्कोला तर आम्हाला रिस्पॉन्स पण खूप छान मिळाला. सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या नवीन आयडियाज आणि रिस्पॉन्सिबिलिटीचं म्हटलं तर एक ऑपॉर्च्युनिटी मिळते. एका साईडला तुम्ही यंगस्टर्स बरोबर इंटरॅक्ट करतात दुसऱ्या साईडला तुम्ही वर्कर्स बरोबर इंटरॅक्ट करतात ते दोघांचं थिंकिंग वेगळं असतं तर ते जॉईन करून काहीतरी कंबाईन करून काहीतरी निर्माण करणं त्याच्यासारखा आनंद नाही. लाईक रिअली मला रिस्पॉन्सिबिलिटी नाही वाटत. मला वाटतं की मला खूप एन्थुसिएझम वाटतं. रिस्पॉन्सिबिलिटीपेक्षा एन्थुसिएझम वाटतं अरे हे पण खाऊ शकतं हे पण करू शकतो
1: तितका. तुम्ही एवढी मोठी कंपनी सांभाळताय तर हे टीम वर्क शिवाय अशक्य आहे तर किती जणांची टीम तुमच्यासोबत काम करते.
0: आमच्याकडे

0: तिथे एक जण असतील. कारण का कंपनी मध्ये कसं असतं की एका साईडला, आता जसं मी म्हटले, एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर ते सगळे विजनच्या ह्याच्यात एव्हरीबडी इज वर्किंग टुवर्ड्स अ विजन. जेव्हा आपला गोल कॉमन असतो ना, तेव्हा मॅनेज करावंच लागत नाही. कारण का प्रत्येकाला माहिती असतं की आपला गोल काय आहे
1: आणि आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, तर ते मिळून केलं जातं.
0: हां, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीम सोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करत.
1: मॅडम, उद्योगाचा हा डोलारा सांभाळत असताना कुटुंबाचा पाठिंबा खूप गरजेचा असतं, त्याशिवाय हे करणं अशक्य आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: त्या बाबतीत मी खूप लकी आहे, म्हणजे मी माझ्या बेस्ट फ्रेंडशीच लग्न करून टाक. सो असं मला कधी वाटलं नाही की म्हणजे मला असं लाईफ टाईम असंच वाटतं की मी माझ्या मित्राबरोबरच राहते. आणि जेव्हा फ्रेंड्स असतं तेव्हा सपोर्ट तर अनकंडिशनल. हो, आणि त्याच्यामध्ये प्रशांत आर्टिस्ट आहेत.
1: अच्छा.
0: हां, जे जे स्कूलमधून. तर त्यांचं जे आर्टिस्ट लोकांचं जे थिंकिंग असते, ओके, एक ओपन थिंकिंग असते, एक क्युरियस थिंकिंग असते, एक चाइल्ड लाईक थिंकिंग असते, त्या सगळ्या क्वालिटीज मला खूप माझ्या कामामध्ये
1: उपयोगी पडतात.
0: आणि मला खूप सपोर्ट मिळतो
1: कुटुंबाकडून.
0: थोडं पण काहीतरी अचीवमेंट असेल तर माझ्या मुली लगेच
1: सेलिब्रेट
0: वगैरे करतात.
1: वा, तुमचा हा प्रवास आज अनेक जण ऐकतायत, तर उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल आज?
0: जर एंटरप्रेन्युअर व्हायचं असेल तर पहिली आयडिया इज इम्पॉर्टंट. पण आयडिया असून फक्त हे नाही, त्याचं एक्झिक्युशन, जसं सॅम अल्टमन म्हणतात की एक्झिक्युशन इज मोर इम्पॉर्टंट. आयडियाज बऱ्याच जणांना येतात, पण जे सक्सेसफुल होतात ते जे एक्झिक्यूट करतात तेच सक्सेसफुल होतात. म्हणून स्टार्ट विथ स्मॉल स्टेप्स, छोटे स्टेप्सनी स्टार्ट करायचा, कस्टमरकडनं शिकायचं, कारण का कस्टमर इज द किंग. आणि नो इगो, इगो नसायला पाहिजे. आपले मिस्टेक्स आपण स्वीकारणं करायचं आहे आणि कंटिन्युअस लर्निंग, तेव्हाच मग तुम्ही इव्हॉल्व व्हाल. बाकी सक्सेस इज अ फंक्शन ऑफ युअर एफर्ट्स, पण डिसिप्लिन असायला पाहिजे, कन्सिस्टन्सी असायला पाहिजे.
1: मॅडम, आत्ताच उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांसाठी तुम्ही सांगितलं, पण अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल?
0: आमच्याकडे ना बरेच फ्रेशर्स येतात इंटर्नशिपसाठी, तर त्यांना बुक नॉलेज असतं, प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. तर डिग्री तर इम्पॉर्टंट आहे, पण प्रॅक्टिकल लर्निंग पण महत्वाचं आहे.
1: बरं,
0: इंजिनिअरिंग स्टुडंट्सना शॉप फ्लोअरवर काय चालतं ते बघून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असतं. सो मी सांगेन की रिअल फॅक्टरी एक्सपिरियन्स, म्हणजे मी फॅक्टरी म्हणते, पण जे पण तुम्ही फील्डमध्ये असाल, मॅनेजमेंट व्हॉट एव्हर फील्ड असाल, तर तो ग्राउंड लेवलचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. कारण का शेवटी आपल्याला प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे, म्हणून आपण जे पण करतो ते काही ना काहीतरी एक पर्पस असतो. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रॉब्लेम समजून घेणं पण गरजेचं तेवढंच आहे. तर डिग्रीज आर इम्पॉर्टंट, पण प्रॅक्टिकल नॉलेज खूप जरुरी आहे.
1: मॅडम, तुमची कंपनी वेगवेगळे प्रकल्प सांभाळते, तर आगामी काळात कोणते नवीन प्रकल्प हाती घेण्याचा विचार करते?
0: आत्ताच आम्ही जे मी आत्ता म्हटलं की एक्झिबिशन आम्ही आत्ता जे केलं, त्याच्यामध्ये मेन थिंग इज स्मार्ट फॅक्टरी प्रोडक्शन मॉनिटरिंग विथ AI बेस्ड क्वालिटी, तो एक मोठा प्रोजेक्ट आहे.
1: बरं,
0: कारण का मेजॉरिटी आत्ता जे चालू आहे ते मॉनिटरिंग इज नॉट ऑटोमेटेड, तर आम्हाला लाईक विजन बेस्ड मॉनिटरिंग मध्ये आम्ही करतोय, आणि एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग मध्ये आम्ही खूप काम करतोय. कारण का जसं मी सांगितलं की आम्हाला एअरचा एक्सपिरियन्स आहे, वॉटरचा आहे, डस्ट मॉनिटरिंगचा आहे, तर आम्हाला ऑलरेडी त्या फील्डमध्ये वास्ट नॉलेज आहे, तर आम्हाला ते त्याच्यामध्ये आता ते फील्ड मध्ये आम्हाला
1: पुढे वाढवायचे.
0: सो ऑन वन साइड कम्प्लायन्स आणि ऑन अदर साइड एफिशियन्सी इन फॅक्टरीज.
1: मॅडम, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियामध्ये तुमच्या

0: कंपनीचं योगदान पुढे कसं असणार आहे त्याविषयी ऐकायला आवडेल.
1: आम्ही इंडियामध्ये डिझाईन केलेले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो. पुढे आमचं गोल आहे की मॅक्सिमम इंडियन इंडस्ट्रीज, एस्पेशली मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस MSMEs अधिक कनेक्टेड, एफिशियंट आणि डेटा ड्रिव्हन व्हाव्यात. मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया ह्या दोन्हीमध्ये आम्हाला प्रॅक्टिकल अफोर्डेबल टेक्नॉलॉजी कॉन्ट्रीब्युट करण्याचं आमचं विजन आहे.
0: बरं, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं ऑटोमेशन आणि कॅमेरा व्हिजन या क्षेत्रामध्ये तुमच्या उद्योगाची अधिक प्रगती हो यासाठी शुभेच्छा. स्वप्ना कर्णिक संघे, आपण इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: श्रोते हो, उद्योगलक्ष्मी स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.
1: विसरूनी जा काल काय झालं, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा,

जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या

0: भेटीला येणार आहेत.
1: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
0: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: श्रोते आणि आता ऐकूया स्मृतीवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. श्रोते नमस्कार. स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी आपण जाणून घेणार आहोत. ठाण्याच्या IPH इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थच्या वतीने जानेवारी 2018 सप्तसोपान या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि पुढे 2020 स्मृतीवर्धन हा एक उपक्रम तिथे सुरू झाला ज्यात पुढाकार घेतला तो अलकनंदा पाध्ये यांनी. अलकनंदा ताई नमस्कार.
3: नमस्कार.
2: मैत्र या हेल्पलाईनसाठी तुम्ही काम करत होतात आणि मनोविकास या प्रकल्पांतर्गत सुद्धा तुम्ही IPHशी जोडल्या गेलात, तर स्मृतीवर्धन हे तुमच्या पुढाकाराने म्हणूया किंवा तुमच्या उत्साहाने तुम्ही सुरू केलेला हा उपक्रम, त्याला प्रतिसाद सुद्धा चांगला मिळायला लागला लोकांचा की कसं? का त्यात सुरुवातीच्या काळात काही अडचणी येत होत्या?
3: खूपच छान सुरुवात झाली माझ्या कार्यक्रमाची. म्हणजे सुरुवातीला थोडीशी मी साशंक होते की कसं आपल्याला प्रतिसाद मिळू शकेल, कारण नुकतंच कोरोना संपलेला होता, लोक हळूहळू बाहेर यायला लागली होती. पण मला लक्षात आलं की लोकांना हे सगळं आवडतंय, जे सत्र मी घेते ते प्रतिसाद चांगला मिळतोय, म्हणून मी सुरुवात तर केली. पण लवकरच माझ्या असं लक्षात आलं की मोबाईलवर त्या व्हॉट्सॲप मेमरी ग्रुपच्या मोबाईलवरचे जे आलेले व्यवसाय असतात ते आठवडाभराचे व्यवसाय आणि इथे प्रत्यक्ष घ्यायचे व्यवसाय, त्यांचा मेळ बसवणं मला जरा कठीण वाटायला लागलं. तर मग त्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. म्हणजे मला असं जाणवलं तिथे की जेव्हा ते समोर बसलेले असतात तर त्यांना अमुक आठवड्याभरासाठीचे व्यवसाय नाही झालं तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी 1-to-1 संवाद साधायला पाहिजे, त्यांचा त्या प्रत्येक त्या व्यवसायामध्ये सक्रिय सहभाग असला
2: आणि तात्काळ
3: हवं असतं. तर त्यामुळे त्या दृष्टीने मग मी व्यवसायांच्या रूपरेषांची आखणी सुरू केली.
2: बरं.
3: पण त्याच्याही आधी मी घरी मेंदूचं कार्य आणि मग त्याच्यासाठी त्याचा थोडासा अभ्यास केला, मग त्यासंबंधी नोट्स काढल्या आणि मग की हे सत्र किंवा हे सगळं का गरजेचं आहे ह्याची मी सुरुवातीला आधी प्रस्तावना द्यायला लागले, त्याबद्दल थोडीशी माहिती सांगायला लागले आणि मग त्या दृष्टीने व्यवसायांची आखणी करून त्याचे काय काय फायदे आहेत हे किंवा हे केल्यामुळे काय आपल्याला धोके टाळता येऊ शकतात, खात्री आपण कोणीच देऊ शकत नाही, तुम्हाला काही होणार नाही हे मी नाही सांगू शकत, पण आपण त्याला दूर नक्की ठेवू शकतो हे मी आता नक्की सांगू शकते. तर या संबंधी सुरुवात केली. मग पूर्ण आपल्या सत्राला एक विशिष्ट लय येण्यासाठी, दिशा मिळण्यासाठी मग सुरुवातीला आधी ओंकाराचं 3 वेळेला पठण करायचं की एक तुमचे निश्चित दिशा नेते, मन एकाग्र होतो. त्याच्यानंतर मग आमची IPHची प्रार्थना असते, आमची फार सुंदर प्रार्थना आहे IPHची, तर ती आधी आम्ही म्हणतो 4 ओळींची ती प्रार्थना आहे. ती झाली की एक संपूर्ण त्या सत्राला एक नक्की विशिष्ट दिशा मिळते, लय मिळते आणि मग त्या पद्धतीने आमची सत्र चालू झाली आणि मग दिवसेंदिवस त्या सत्राला उपस्थिती खूप छान वाढायला लागली संख्या.
2: तुमची प्रार्थना काय आहे सांगा ना मला.
3: सांगू. जे टाळणे अशक्य दे शक्ति ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार ते कराया, मज काय शक्य आहे आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया.
2: किती सुंदर आहे मागणं हे.
3: म्हणूनच म्हटलं की आधी सुरुवातच या प्रार्थनेने करते की या संपूर्ण सत्रामध्ये सुद्धा तुम्ही हेच लक्षात ठेवा आणि त्यामुळे माझ्या सत्रामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट

0: मी पाठोपाठ सांगते की इथे जे आपण करतोय तर इथे कुणाची आपली एकमेकांची स्पर्धा नाही आहे. तर मी तुम्हाला काही करायला सांगितलं, एखादी व्यक्ती त्यातला मेंबर 5 मिनिटात करेल, कोणाला जास्ती वेळ लागेल, कोणाला जास्ती संख्येचे शब्द आठवतील, कोणाला नाही आठवणार, काही हरकत नाही. माझे मला कळाया दे बुद्धी दैवराया, आणि जे नाही आहे त्याचा मी प्रयत्न करीन. पण इथे चढाओढ या वयाला आता आपल्याला चढाओढ नाही, कुठलीही स्पर्धा नाही, असली तर ती फक्त आपली आपल्याशीच आहे की मला काल एवढं येत होतं, आज थोडंसं त्याच्याहून अधिक यावं, एवढीच माझी इच्छा आहे.
1: वा,
0: अशी आता प्रार्थनेने आमची सुरुवात होते.
1: म्हणजे एक सकारात्मक सुरुवात.
0: अगदी अगदी, प्रश्नच नाही.
1: पण मग मेंदूला कार्यरत ठेवायचं तर नेमके काय बरं व्यायाम, काय उपक्रम असतात?
0: आपण ज्याप्रमाणे एरोबिक्स हा व्यायामाचा प्रकार आहे ना, शारीरिक व्यायामाचा,
1: म्हणजे संगीताच्या तालावरती व्यायाम करणं,
0: हो तसंच मेंदूसाठी न्यूरोबिक्स. आता न्यूरोबिक्स म्हणजे मी आता एक साध्या उदाहरणावरनं तुम्हाला सांगते की बघा हा, की आपल्या घरातल्या एक मदतनीसचं उदाहरण घेऊया आपण. समजा आपली पहिली मदतनीस गावाला गेली आणि आपल्याकडे दुसरी कोणी आली, तर ती नवीन आहे, चांगली आहे, सगळं आहे. आपण पहिल्या दिवशी तिला सांगतो की तुला हे हे काम करायचं आहे, अमुक करायचं आहे, इथे अमुक डस्टिंग करायचं आहे, इथे भांडी उलटी ठेवायची आहेत, ह्या ज्या सगळ्या अनेक गोष्टी, किंवा कोपऱ्यातनं असं झाडू घ्यायचं, अनेक गोष्टी आपण तिला सांगतो आणि चांगली असते ती. पण 2 दिवस आपण तिच्या मागणं फिरतो, ती करते, म्हणजे अविश्वास नसतो पण ती तेच करते ना, मी सांगितलेलं आहे तेच करते ना, हे बघण्यासाठी आपण तिच्या मागणं फिरतो. 2 दिवसांनी आपल्याला कळतं की हा, तिला आता समजलंय, आता काही सांगायची गरज नाही, बघायची गरज नाही, मग आपण आरामात असतो. तोच प्रकार आपला मेंदूच्या बाबतीत असतो.
1: बर,
0: हा म्हणजे कसं असतं की आपली रोजची जी कामं असतात, जे आपण रोज करत असतो, ते मेंदूला माहिती आहे, त्यामुळे मेंदू तसं काही बारकाईनी अलर्ट राहत नाही त्यावेळेला. पण जेव्हा तुम्ही एखादं काहीतरी वेगळं काम करायला घेता, वेगळी हालचाल होते, त्या क्षणी मेंदू सावध होतो आणि एकदम लक्ष होतो. म्हणजे काय तर आपल्याला मेंदूला व्यायाम म्हणजे काय तर त्याला ऍक्टिव्ह ठेवायचं आहे. मग ते ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आपण काहीतरी मग करायला पाहिजे,
1: म्हणजे त्याला सजग ठेवायचं,
0: सजग ठेवायचं, सतत सजग ठेवायचं. मग तिथे काय करता येईल, आपण जी कामं रोज उजव्या हाताने करत असतो ती जाणून बुजून डाव्या हाताने करायची.
1: बरं,
0: हा म्हणजे आता साधे सोपे प्रकार कोणीही करू शकेल असं, की आता आपण सकाळी उठल्यावर टूथब्रश उजव्या हातात घेतो, डाव्या हातात घ्या. साधा कंगवा फिरवायचा आहे केसावरनं नुसता, ज्या हाताने रोज घेतात त्याच्या उलट हाताने घ्या. म्हणजे मी पुरुषांसाठी खास सांगते की ह्या गोष्टी त्यांच्यासाठी, आपल्या बायकांसाठी तर पुष्कळ गोष्टी आहेत अशा. किंवा चहा पिताना कप आपण उजव्या हातात कान धरतो आणि पितो, डाव्या हातात धरा.
1: काही काही वेळेला असं होतं, म्हणजे आता विशेषतः आपण कात्रीने कापायला गेलो डाव्या, त्यांना अजिबात ग्रीप मिळत
0: नाहीयेत, कारण आपल्याला ती सवयच नाहीये पहिल्यापासून. तर आपल्या बायकांना तर किती गोष्टी आहेत, म्हणजे आता तुम्ही बघा की चहा गाळताय, तर चहाचंच उदाहरण, तो उजव्या हातात चिमट्याने ते भांडं वाढले, डाव्या हातात गाळणं, उद्या उलट करून बघा.
1: बर, हे प्रयोग करण्यासारखं आहे
0: अगदी, आणि हे करायचे सतत. आता बघा हा, आजकाल मोबाईल आणि संगणकामुळे आपण आजकाल हातात पेन धरायला विसरलोय. जे काय असतं ते 2 बोटांचंच काम असतं आपलं, नाही का? तर प्रत्यक्ष कागद घ्यायचा आणि त्याच्यावर काहीतरी लिहायचं लोक आजकाल पूर्ण विसरून गेलेत.
1: खरे,
0: मी सुचवते तिथे आणि मी सगळ्यांना सुचवू इच्छिते की प्रत्येकाने दिसा माझी कागदावर काहीतरी लिहित जावं. आणि हे नुसतं लिहिणं वेगळं, आणि त्याच्याहूनही मेंदूला सजग ठेवण्यासाठी डाव्या हाताने लिहा.
1: अच्छा,
0: डावखोऱ्यांनी मात्र उलट्या उजव्या हाताने.
1: पण अक्षर वेडवाकडं येईल ना सुरुवात,
0: येऊ दे ना, काही हरकत नाही, सुरुवातीला नाही येणार, मोठं मोठं डब्बो डब्बो अक्षर येईल, काही हरकत नाही. पण ते स्वानुभवाने मी सांगते की अक्षर सुधारतं, आणि अशी वेळ येते की आपण हे उजव्या हाताने लिहिलं की डाव्या हाताने लिहिलं हेही लक्षात येणार.
1: काय बात आहे, बर,
0: आपला हेतू अक्षर सुधारणं हा नाहीये, त्यामुळे जर का ते नाही झालं तर त्याबद्दल काही वाटून घ्यायची गरज नाहीये, प्रयत्न महत्वाचा आहे.
1: बरोबर,
0: तर तो सुद्धा मेंदूला एक व्यायाम आहे. त्या लेखनावरनं आठवलं की ज्याप्रमाणे आपण लिहिणं विसरलोय त्याप्रमाणे आपलं पाठांतर कमी होत चाललंय. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं तर आजकाल मोबाईल आले सर्वांस, पण त्याच्यापूर्वी आपल्याकडे लँडलाईन टेलिफोन होते, त्याच्या

0: बाजूला सगळ्यांकडे एक ती डायरी
1: डायरी असायची हो,
0: आणि त्याच्यावर सगळ्यांचे नावानिशी नंबर लिहिलेले असायचे. आणि मला खात्री आहे की आपल्या जवळच्या 4-5 माणसांचे फोन नंबर आपल्याला तोंडपाठ होते,
1: बरेचसे नंबर तोंडपाठ,
0: कितीतरी तोंडपाठ असायचे. आता जर आज कोणाला विचारलं की तुमच्या जवळच्यांचे 4 जणांचे मोबाईल नंबर सांगा, स्वतःचा सोडून मला नाही वाटत कुणाला पटकन कुणाचे सांगता येत.
1: वाईट आहे ही गोष्ट.
0: तेच तर. असे किती सांगू तुम्हाला की कोणाकडे पूर्वी जायचं असलं तर आपण पत्ता लिहून घ्यायचो आणि मनातल्या मनात तो मनाशी घोकायचो की अच्छा लक्ष्मी सदन अमुक रोड असं जायचंय, किंवा आसपासच्या लँडमार्क्स आपण विचारायचो की काय आहे तिथे, मग बाबा खाली तिथे एक बेकरी आहे, हे अमुक आहे, हे जे सगळं आपण करत होतो. आजकाल आपण काय सांगतो, लोकेशन पाठवा.
1: हो,
0: म्हणजे जी स्मरणाची क्रिया होती ती हळूहळू कमी होत चालली.
1: आपण यंत्रावर सोपवली,
0: सगळी यंत्रावर सोपवली. कुठे प्रवासाला जायचं असलं तर आपण तिकीट घेतली ना, बरोबर ठेवलीत ना इथे खिशात अशी घेतली. नाटक सिनेमाला जाताना तिकीट बरोबर असायची हो, आणि एकमेकांना विचारायचो की तिकीट घेतलंयस ना. आता काय तिथे मोबाईलवर स्क्रीनशॉट घेतलेलं असं दाखवलं की झालं हो. इथे माझ्या डोक्याला काही आठवण ठेवायचा प्रकारच नाही. तसंच कुणाचे वाढदिवस, डोब्याचा हिशोब, जे काही पूर्वी तर कॅलेंडरवर आपण नोंदवून ठेवायचो. आता सगळी नोंदमुळे मोबाईलमध्येच होते. याला डिजिटल ॲमनेशिया असं म्हणतात.
1: अच्छा, बरं.
0: हा डिजिटल ॲमनेशिया झालाय. त्याच्यामुळे होतं हे काय तर आजकाल मोबाईलची मेमरी भरभरून जाते. म्हणजे मला अगदी सुरुवातीला जो मोबाईल घेतला होता 8 GB मेमरीचा होता.
1: आता तेवढी
0: पुरायची तेवढी. आता 1,25 असून सुद्धा पुरत नाही लोकांना. आणि मोबाईलची मेमरी भरून चालली आहे आणि आपल्या मेंदूची मेमरीची क्षमता मात्र दिवसेंदिवस कमी कमी कमी होत चालली. आपला मेंदू दिवसेंदिवस आळशी होत चाललाय.
1: तुम्ही खरंच अगदी सोपी सोपी उदाहरणं आता सांगितलीत की खरोखरच हाताने लिहिणं सुद्धा अनेक जण विसरून गेलेत. म्हणजे शाळकरी मुलं लिहितात, पण पुढे मात्र ऑफिसमध्ये सुद्धा आता ई ऑफिस इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे की त्यामुळे अक्षर आपलं लिहिताना माझंच अक्षर आहे का अशी शंका यावी, इतपत बिघडलेलं अनेकांचं अक्षर असतं. आणि त्यामुळे ही लिखाणाची सवय ठेवणं हा सुद्धा एका परीने मेंदूला व्यायाम आहे, नाही का?
0: असे हे छोटे छोटे व्यायाम कुणीही घरी करू शकतात. म्हणजे त्याच्यासाठी 17 लाच नाही, पण हे तुम्ही स्वतः घरी सुद्धा हे सगळे प्रकार करू शकता.
1: छान आहे खरंच. म्हणजे आता आपला कार्यक्रम ऐकणारे जे श्रोते आहेत ते सुद्धा नक्की यातले काही प्रयोग करून पाहा,
0: जरूर करू दे आणि नक्की त्यांना त्याच्यातून फरक जाणवेल.
1: अलकनंदा, ते खूप छान सोपे सोपे व्यायाम तुम्ही आत्ता सांगितलेत मेंदूला कार्यरत ठेवण्यासाठीचे. पुढच्या भागातही आणखी काही व्यायामांविषयी आपण बोलूया. आज मात्र इथेच थांबूया. नमस्कार.
2: श्रोते हो, स्मृतीवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा भाग तिसरा 3 ऑगस्टला म्हणजे पुढच्या सोमवारी आपण ऐकणार आहोत.

श्रोते हो, आणि आता ग्लासगो स्कॉटलंड इथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ 2026 स्पर्धेतील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया. भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने पुन्हा एकदा इतिहासाला गवसणी घातली आहे. वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील 48 किलोग्राम वजनी गटात मीराबाई चानूने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिने 190 किलोग्राम वजन उचलून सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. यासह हे कॉमनवेल्थ स्पर्धेत तिचं सलग तिसरं सुवर्ण पदक ठरलंय. आणि त्याचबरोबर झंडू कुमारने पॅरा वेटलिफ्टिंग प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली, तर भारताचा स्टार वेटलिफ्टर ऋषिकांत सिंगने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात दमदार कामगिरी करून रौप्य पदकावर नाव कोरलंय. या दमदार कामगिरीच्या बळावर त्याने कॉमनवेल्थ स्पर्धेत मोठा रेकॉर्ड नोंदवलाय. खरंच संपूर्ण भारतीयांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

0: मध्ये.
1: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांझे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: विनय मांडके आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं चित्रपट आई पाहिजे आणि संगीतकार अशोक पत्की.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य

0: विनय मांडके आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं चित्रपट आई पाहिजे आणि संगीतकार अशोक पत्की.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
3: पहिले तर आपली प्रकृती जपावी, केवळ अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर दोरण टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपतेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग करात महत्वाच्या वाटतात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.

0: आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं खरं कधी बोलू नये या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना सुधीर मोघे यांची होती आणि संगीत दिलं होतं श्रीधर फडके यांनी.
1: शेतकरी बांधवांनो, माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप, जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत. सोबतच ऐका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 ला रात्री 7:30 वाजून आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

नाही क्षण भेट परे जन्म गाठ, नाही क्षण भेट।

आशा भोसले आणिसह गायिकांनी गायलेलं पुढचं पाऊल चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांचं हे गीत होतं, संगीतकार सुधीर फडके. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. थोड्याच वेळात 1:30 प्रसारित होईल राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. त्यानंतर 1:40 सातारा जिल्हा वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर। जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी। माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन। आणि स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल। पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं।
1: I rise to move for leave to introduce the public examination bracket prevention of unfair means amendment bill 2026 amend the public examination prevention of unfair means bill 2024।
0: हे विधेयक महत्वाचं असून सदस्यांना हवा तितका वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल असं आश्वासन सभापती ओम बिर्ला यांनी दिलं। विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं, पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। त्यापूर्वी आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकं पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं। भारोत्तोलन

0: 48 किलो वजनी गटात विक्रमी 190 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावणारी मीराबाई चानू, 60 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावणारा चनंबम ऋषिकांत आणि 65 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई करणारा राजा मुथू पंडी यांच्यासह भारताच्या संपूर्ण चमूबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. वारंवार विनंती करून आणि नंतर कारवाईचा इशारा देऊनही गदारोळ न थांबल्यानं सभापतींनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं. राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 6 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्या प्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र दुर्मिळात दुर्मिळ परिस्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते असं राधाकृष्णन यांनी सांगितलं. त्यावर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची बाब खरगे यांनी अधोरेखित केली. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात केल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहात गदारोळ झाला. इतर सदस्यांनीही हा मुद्दा लावून धरला. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बलप्रयोग केल्याच्या विरोधात राहुल गांधी, प्रियंका गांधींसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद परिसरात आंदोलन केलं. सार्वजनिक परीक्षा विधेयकावर चर्चा करण्याचं आवाहन संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना केलं.
1: बिल लेकर के जो आ रहे हैं आज पहले लोकसभा में टेबल करेंगे तो हम चाहते हैं कि सारा पार्टी चाहे ऑपोजिशन हो सरकार के हो सब इसमें चर्चा में भाग लेना चाहिए. और इतना बड़ा फैसला लेने के बाद आज जो एग्जाम पेपर लीक को लेकर के इतना कठोर कानून बना रहे हैं इसमें अगर चर्चा नहीं करेंगे और डिस्टर्ब करेंगे तो अच्छा मैसेज नहीं जाएगा.
0: जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी ही याचिका दाखल करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. दरम्यान राजद खासदार सुधाकर सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेली अन्य याचिका न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. केंद्र सरकारने नीट परीक्षेसाठी नेमलेल्या उच्चाधिकार कृती दलाच्या शिफारशी काय येतात ते पाहू असं या न्यायमूर्तीद्वयानं सांगितलं. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1939 रोजी स्थापन झालेलं सीआरपीएफ हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतलं महत्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तसंच इतर मान्यवरांनी यानिमित्त सर्व जवान, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ, भारताचे मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं राहण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉ कलाम यांनी एका विकसित, आत्मनिर्भर आणि बळकट भारताचं स्वप्न पाहिलं. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांनी दिलेलं योगदान हे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं आहे असे गौरवोद्गार लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये काढले. त्यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि इराणने परस्परांवरचे लष्करी हल्ले थांबवल्यानंतर आज जागतिक पातळीवर

0: कच्च्या तेलाचे दर 5% जास्त घसरले. आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूड तेलाचे दर 5.3% घसरून प्रति बॅरल $91.68 व्यवहार करत होते, तर वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट क्रूड तेलाचे दर 5.4% घसरून प्रति बॅरल $84.44 व्यवहार करत होते. कास्पियन समुद्रात इराणच्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रमुख अब्राहिम अझीझी यांनी युक्रेनला दिला आहे. या हल्ल्यात एक खलाशी ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचे आदेश दिल्याचा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावर केला आहे. याबाबत इराणचे रशियन राजदूताकडे औपचारिकरित्या निषेध नोंदवला आहे. कास्पियन समुद्रासह रशियाच्या लष्करी आस्थापनांवर क्षेपणास्त्र हल्ले चढवल्याचं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी जाहीर केलं होतं. स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं ब्राझील आणि नेदरलँड्सला 3-0 मागे टाकून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या संघानेही चायनीज तैपेवर 3-0 अशी मात केली. आता त्यांचा पुढचा सामना मलेशियाशी होणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी 3,800 जास्त भाविकांची 12वी तुकडी आज पहाटे भगवती नगर बेस कॅम्पवरून बालताल मालगे रवाना झाली. जम्मू बेस कॅम्पवरून रवाना झालेल्या भाविकांची एकंदर संख्या 1,27,326 पोहोचली आहे. पहलगाम मार्गावर पायवाटेच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं त्या मार्गावरची यात्रा स्थगित करण्यात आली आहे. आसाममध्ये पूरस्थितीत सुधारणा झाली असून बहुतांश बाधित क्षेत्रातलं पुराचं पाणी ओसरलं आहे. शिवसागर, गोलाघाट, जोरहाट आणि चराईदेव या सर्वाधिक बाधित जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या 109 मदत छावण्यांमध्ये सध्या 37,000 जास्त लोक आश्रय घेत आहेत. या जिल्ह्यातल्या बाधितांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओदिशामध्ये सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ईशान्येकडच्या राज्यांमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन आणि स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पुणे, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 1:40:30 झालेत. सातारा जिल्हा वार्तापत्र आता प्रसारित करीत आहोत.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. सातारा जिल्ह्यातील अत्यंत कमी ऊस उत्पादकता असलेल्या क्षेत्रांमध्ये कृषी विभाग आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प राबवला जाणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात एक बैठक नुकतीच पार पडली. ऊस उत्पादन वाढीसाठी आणि खर्च कमी करण्यासाठी AI हा नवीन पर्याय आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाऱ्याचा वेग, दिशा, वातावरणातील तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, शक्यता यांसह वातावरणातील पुढच्या 14 दिवसात होणारे बदल याबाबतची माहिती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणार आहे. यातून ऊस उत्पादन खर्चात 40% बचत होऊन ऊस उत्पादनात 35-40% वाढ होऊ शकते असंही देसाई यांनी सांगितलं. यासाठी शेतकऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण द्यावं अशाही सूचना पालकमंत्री देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 38,390 शेतकऱ्यांच्या 41,421 कर्ज खात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळं आता पात्र शेतकऱ्यांची निवड होऊन संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्या

0: या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सातारा जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत 702 कोटी रुपयांच्या आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत नुकतीच मंजुरी देण्यात आली. यानुसार सर्व विभागांना जिल्हा वार्षिक योजनेतील प्रशासकीय कामांच्या मंजुरीचे प्रस्ताव 15 ऑगस्ट पर्यंत सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या प्रस्तावांनुसार जिल्हाभरात करण्याच्या विविध विकास कामांची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत सप्टेंबरनंतर सर्व कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या कृत्रिम रेतन योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे राबवण्यात येणाऱ्या या रेतन योजनेतून मादी वासरांची पैदास करण्यात येत आहे. यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 7181 जनावरांवर कृत्रिम रेतन करण्यात आलं आहे. त्यातून मादी वासरांची पैदास झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाभ होत असून यासाठी सातारा जिल्हा परिषदेने 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. 20% अनुदानावर फक्त 181 रुपयात हे कृत्रिम रेतन शेतकऱ्यांच्या पशुधनाला पुरवलं जात आहे. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 1013 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया जिल्हा पातळीवर सुरू झाली आहे. यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाप्रमाणे मतदार यादीचा विशेष कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदार यादी अद्ययावत केल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक आणि मतदानासाठीची प्रक्रिया पावसाळ्यानंतर राबवली जाणार आहे. केंद्र आणि राज्य शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यानुसार 705 लाभार्थींची निवड करण्यात आली असून त्यांना 10,60,00,000 रुपयांचं अनुदान असणारी आधुनिक शेती उपकरणे वितरित करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 5 पुलांच्या कामासाठी 30,71,00,000 निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून कराड तालुक्यातील 1 आणि खटाव तालुक्यातील 4 पुलांची कामे करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात अजूनही 38 जुन्या पुलांच्या जागी नवीन पूल बांधणे आवश्यक असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीसाठीचा पाठपुरावा शासनाकडे जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे. पश्चिम घाटातील जैवविविधतेसाठी महत्वाचे ठरणारे संशोधन महाबळेश्वर तालुक्यातील वाडा कुंभरोशी परिसरात झालं आहे. या संशोधनादरम्यान ओबेरेनियका चंद्रशेखराणी या दुर्मिळ स्थानिक ऑर्किडची महाराष्ट्रात प्रथमच नोंद झाली. वनभ्रमंतीदरम्यान वनसंशोधकांना ही वनस्पती आढळली. 1900 या वनस्पतीची नोंद पहिल्यांदा आढळली होती. यानंतर तिचं अस्तित्व पुन्हा आढळलेलं नव्हतं. 125 वर्षांनंतर ती पुन्हा एकदा महाबळेश्वर परिसरातच आढळली आहे. तर श्रोतेहो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: जिल्हा वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं. अस्मिता वाहिनीवरून ते सहक्षेपित केलं गेलं. 2:15 वाजले आहेत. सुगम संगीत भावधारा.

0: मंजरी गोखले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि भावधारा कार्यक्रम याबरोबरच संपला.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
3: पहिले तर आपली प्रकृती जपावी, केवळ अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोळणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग करात महत्वाच्या वाटतात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
0: 1:55 झाली आहेत. आता पुनः प्रसारित करीत आहोत IC अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर मीरा शेंडगे यांच्या तेलेजू आणि इतर बालनाट्य या नाटकांचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला नाट्यभेद.
1: तेलेजू आणि इतर बालनाट्य हे डॉक्टर मीरा शेंडगे यांच्या एकंदरीत 8 बालनाटकांच्या संहितेचं पुस्तक आहे. गेली 25 वर्ष बालनाट्य चळवळीत सक्रिय असणाऱ्या डॉक्टर मीरा शेंडगे यांनी आपल्या मनोगतातून मांडलं आहे की अलीकडची मुलं ही आपण समजतो तशी निरागस अनभिज्ञ नाहीत, तर ती अद्भुत रम्यतेपेक्षा वास्तववादाच्या अधिक जवळची आहेत हे लक्षात आलं होतं. त्यामुळे मी वास्तववादी संहिताच निवडत असे. या पुस्तकातील सर्वच संहिता या वास्तववादी आहेत. केवळ बुद्धी नाही तर भाग्यसुद्धा बरोबरीने लागतं हा संदेश भाग्यदेवता या नाटकातून दिलेला आहे. सहसा नाटकांमध्ये न दिसणारा एक वेगळा विषय तेलेजू या नाटकातून हाताळलेला आहे. कुमारिकेला देवी म्हणून पूजण्याची प्रथा आहे, पण या देवीला कुटुंबापासून कसं दूर राहायला लागतं, काय

0: त्यागावं लागतं हे या नाटकातून जाणून घेता येतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना देवत्व किंवा कोणतंही महत्त्वाचं पद पुरस्कार मिळवून द्यायचं या हेतूनं त्यांचं बालपण त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका हा महत्त्वाचा संदेश या नाटकातून अतिशय चतुराईनं दिलेला आहे. आजकालच्या मुलांना वड पिंपळ हे वृक्ष माहीत असतात, परंतु या नाटकात कॅशिया शतपर्णी अशोक असे वृक्ष आणल्यामुळे आणि तेच आपसातील संवादातून पर्यावरण विषयक ज्ञान देत असल्यामुळे मुलांच्या मनोरंजनाबरोबर अभ्यासही साधतो. हे वनोत्सव नाटकातील आहे. देशप्रेम देशसेवेसारखा अत्यंत कठीण विषय लहान मुलांसमोर मांडताना त्यांना कळेल अशी भाषा वापरणं, आपल्या आसपास ज्या घडामोडी घडतायत त्यातून त्यांच्यात जागरूकता निर्माण करणं हे अत्यंत कठीण काम मिशन एक या बालनाट्याद्वारे मीरा शेंडगे यांनी केलं आहे. आउट ऑफ कव्हरेज एरिया हे मुलांच्या रोजच कानावर पडणारं वाक्य, त्यामुळे याच नावाचं नाटक असल्यामुळे मुलांना जवळचं वाटण्याची त्या ओढीनं ते वाचण्याची शक्यता लेखिकेनं गृहीत धरलेली दिसते. हिंदी मराठी मिश्रित संवाद यात का वापरलेला आहे आणि यातून कोणता संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे हे आपण प्रत्यक्ष वाचून ठरवावं. एकंदरीत शाळकरी मुलं आणि शाळेतील कार्यक्रम, त्यांच्या अभ्यासक्रमात समावेश असलेल्या काही गोष्टी तर अभ्यासक्रमाबाहेरच्या गोष्टी ज्यानं बालकांचं खूप चांगलं मनोरंजन तर होईलच, त्याचबरोबर त्यांना अधिकचं काही वाचण्याचीही आवड निर्माण होईल, ज्ञान मिळेल. याशिवाय या नाटकांमध्ये असलेल्या पात्रात ते आपल्याला शोधू शकतील अशा तऱ्हेनं या बालनाट्यांची मांडणी केली आहे. आजच्या काळात मुलं वाचत नाहीत अशी तक्रार शिक्षक पालक सगळेच करत असतात. या पार्श्वभूमीवर ते मनापासून वाचतील आणि वाचून त्यातील संस्कार स्वतःत भिनवतील अशा स्वरूपाचं काहीतरी मुलांना देणं गरजेचं आहे. या उद्देशानं सकारात्मकतेनं लिहिलेली ही नाटकं आहेत. तर आजच्या काळातील वास्तववादी बालनाट्य वाचायला मुलांना आवडतीलच, परंतु त्याचा प्रयोगही करायला आवडेल. फक्त त्यासाठी लेखिकेची परवानगी घेण्याची गरज मात्र आहे.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं डॉक्टर मीरा शेंडगे यांच्या तेलेजू आणि इतर बालनाट्य या नाटकांचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला नाट्यभेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजलेत. आता पुनःप्रसारित करीत आहो कृषीवाणी. दूध व्यवसायासाठी गायींची निवड आणि खरेदी याबद्दलची माहिती आज भाग दुसरा.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, गायी वेगवेगळ्या हवामानामध्ये जगू शकतात, परंतु त्यांची वाढ पुनरुत्पादन दूध उत्पादन क्षमतेचा अनुकूल वातावरणातच पूर्ण विकास होऊ शकतो. गायी स्थानिक परिसरातील आठवडे बाजारातून खरेदी करणं चांगलं आणि आवश्यक असेल तर व्यवसायाचं ठिकाण आणि खरेदीच्या ठिकाणाचं हवामान चाऱ्याचा प्रकार या बाबतीत समानता राहील याची काळजी घ्यावी. गायी ठराविक चारा आवडीनं खातात. बाह्य कीटक आतड्यातील कृमी सांसर्गिक रोग कातडीच्या विकाराला चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकतात, परंतु वेगळ्या हवामानातून खरेदी केलेल्या गायी नवीन ठिकाणाच्या वातावरणाला चारा पाणी हवामान व्यवस्थापन याला लवकर एकरूप होऊ शकत नाहीत. रोग कीटक कृमीला चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकतीलच असं नसतं, त्यामुळे त्यांची पुनरुत्पादन कार्यक्षमता कमी होऊन दूध उत्पादनात घट येऊ शकते. वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक परिसरातून किंवा समान भौगोलिक परिस्थिती असलेल्या परिसरातून गायींची खरेदी करावी. कळपात नको असलेल्या दोषी गायी शेतकरी बाजारात विक्रीसाठी पाठवतात. त्यामुळे बाजारातून

0: खरेदी करण्यापेक्षा शेतकऱ्याच्या घरून प्रक्षेत्रावरून गायी खरेदी कराव्या. व्यवसाय सुरू करण्याच्या परिसरातील स्थानिक हवामान, चारा, पाणी आणि व्यवस्थापन पद्धतीला एकरूप होऊ शकतील अशा दुधाळ गायीच्या जातींची निवड करावी. गायीच्या जातीवंत गुणधर्मापेक्षा तिच्या दूध उत्पादन क्षमतेच्या निवडीसाठी विचार करावा. नैसर्गिक चारा वैरण मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या वीताच्या हंगामात म्हणजेच हिवाळी हंगामात गायी खरेदी कराव्या. विण्यापूर्वी किंवा व्याल्यानंतर 2 आठवड्याच्या काळामध्ये गायींची खरेदी आणि वाहतूक करू नये. गाभण गायींचे गर्भपात होतात किंवा लहान वासराला वाहतुकीचा आणि नवीन वातावरणाचा त्रास होऊन वासराचा मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. शक्यतो गाभण गायी खरेदी करू नयेत, कारण गर्भधारणेसाठी वापरलेल्या वळूची माहिती समजू शकत नाही. व्यालेल्या गायी वीताच्या 2 महिन्यानंतर खरेदी करू नये, कारण त्यानंतर दूध उत्पादनात घट होते. शक्यतो वीताच्या 1 महिन्यातच खरेदी करावी. वेगळ्या भौगोलिक प्रदेशातून बाजारातून खरेदी केलेल्या गायी मुख्य प्रक्षेत्रापासून दूर अंतरावर 1 ते 2 आठवडे चारा व्यवस्थापनासाठी ठेवाव्या. त्यांचा गोठा, मजूर हे वेगळे असावेत. या काळामध्ये निरीक्षण करावं. बाह्य कीटक, आतड्यातील कृमी आणि रोगप्रतिबंधक औषधोपचार करावे. गायी बाजारातून बाहेरून खरेदी करण्यापेक्षा स्वतःच्या प्रक्षेत्रावरच पैदास करणं चांगलं. त्यासाठी दुधाळ गाय आणि कृत्रिम रेतनाचा अवलंब करावा. जोपासलेल्या कालवडी स्थानिक परिस्थितीला समरस झालेल्या असतात. विक्रीसाठी अधिक जनावरं उपलब्ध होतात, त्यामुळे उत्पादनात भर पडते.
1: दूध व्यवसायासाठी गायींची निवड आणि खरेदी याबद्दलची माहिती आपण ऐकली कृषीवाणी कार्यक्रमात. आज आपण ऐकला भाग दुसरा. वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला.
2: शेतकरी बांधवांनो, माझा आवार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. रसायनमुक्त खरीप, जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद गुरे यांची मुलाखत. सोबतच एका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आपण IVF तंत्रज्ञानाविषयी माहिती घेत आहोत. या उपचार पद्धतीमध्ये काही प्रमाणात धोके सुद्धा असू शकतात किंवा याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात. या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. मॅडम काय सांगाल याबद्दल?
2: दुष्परिणाम फारसे जास्ती नसतात का खूप काळजी घेतली जाते IVF प्रोसेसमध्ये. आणि जेव्हा आपण आधी बोललो होतो एम्ब्रियो ट्रान्सफर करतो तर मिनिमम 2 एम्ब्रियो ट्रान्सफर केले जातात. त्याच्यामधनं एक तरी रुजलं तर सिंगल बेबी प्रेग्नन्सी राहते. पण जर ते ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स राहिले तर थोडासा रिस्क फॅक्टर वाढतं. म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये जातं. पण ती हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे जशी नॉर्मली प्रेग्नन्सी पण ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स राहिली तर तेच हाय रिस्क फॅक्टर्स असतात. थोडंसं बेड रेस्ट जास्ती लागतं किंवा 5व्या महिन्याला BP येऊ शकतं, डायबिटीज येऊ शकतं, डिलिव्हरी थोडीशी लवकर होऊ शकते, पाणी लवकर सुटू शकतं. तर हे सेमच रिस्क फॅक्टर्स आहे जे नॉर्मल प्रेग्नन्सी बरोबर असतात. दुसरं जे इंजेक्शन्स दिले जातात तर त्यांचे साईड इफेक्ट्स थोडेसे असे असू शकतात की ते पाणी साचतं बॉडीमध्ये, वॉटर रिटेन्शन होतं, तर त्याच्याने हेड

0: एक किंवा ब्लोटिंग किंवा वेट गेन, पण जे ट्रान्झियंट असतं, टेम्पररी असतं, जे वेट गेन वगैरे नंतर कमी होऊ शकतं. पण सिव्हिअर ह्याच्या कंडिशनमध्ये जर मॉनिटरिंग नीट केलं नाही तर लंग्स आणि पोटामध्ये पण पाणी साचू शकतो, पण ते बेड रेस्ट किंवा मेडिकेशन्सनी रिव्हर्सिबल असतं. सो हे जे काय साईड इफेक्ट्स आहेत ते टेम्पररी असतात आणि ट्रीटेबल असतात.
1: अच्छा, बरं, ही ट्रीटमेंट घेत असताना काही धोकेही असतात, तर असे काही धोके सांगू शकाल का?
0: आय व्ही एफ मध्ये फेल्युअर रेट पण तेवढंच असतं, म्हणजे एक सायकल केली आणि ते सक्सेसच होणार असं गॅरंटी नसते. एक 60-70% चान्स असतं की प्रेग्नन्सी राहणार, तर रिपीटेड आय व्ही एफ सायकल करायची गरज पडू शकते. केव्हा 5 ते 6 एम्ब्रिओ तयार झाले आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर ज्या सायकलला केलं ते प्रेग्नन्सी राहिली नाही, तर जे तयार एम्ब्रिओ फ्रीज केलेले आहेत ते आपण पुढच्या सायकलला पण वापरू शकतो, म्हणजे ते इंजेक्शन्स वारंवार घ्यायची गरज पडत नाही. तर हे एवढंच धोका इम्पॉर्टंट असतं.
1: मॅडम, ही उपचार पद्धती वापरून जे बाळ जन्माला आलेलं आहे त्याची काही वेगळी काळजी घेणं अपेक्षित असतं का?
0: नाही, जसे नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये मुलं राहतात तेच प्रॉब्लेम्स, सेम प्रॉब्लेम्स आपण ह्या प्रेग्नन्सीमध्ये फेस करतो. सो तसं जसं नॉर्मल प्रेग्नन्सीला आपण स्कॅन करतो त्याच पद्धतीने आपण ह्या बेबीजना पण मॉनिटर करतो आणि त्यांची पण नॉर्मल डिलिव्हरी किंवा सीझर त्याच पद्धतीने होऊ शकतं. आणि ह्या प्रेग्नन्सीमध्ये जी आई आहे ती ट्रॅव्हलिंग करू शकते, ती जॉब करू शकते, असं फुल टाइम बेड रेस्ट करण्याची गरज नाही. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ते इट इज इक्विवल टू अ नॉर्मल बेबी,
1: म्हणजे त्या दृष्टीनं काहीच काळजी तशी करायची गरज
0: नाही.
1: बरं, जाता जाता एकूण या उपचार पद्धतीविषयी थोडक्यात आमच्या श्रोत्यांना काय सांगाल तुम्ही?
0: सगळ्यात पहिलं ट्रीटमेंट घेताना आपल्याला आय व्ही एफ चे फायदे आणि तोटे समजून घेण्याची खूप गरज आहे. आणि आय व्ही एफ डिमांडवर नाही होऊ शकत आणि हे फास्ट फॉरवर्ड ट्रीटमेंट नाही. दुसरं, आय व्ही एफ केलं तर मूल आपल्याला मिळणार असं ह्याची 100% गॅरंटी नसते. तर पहिला तुम्ही स्टेप वाईज ट्रीटमेंट करा. पहिलं तुम्ही बेसिक ट्रीटमेंट घ्या, मग तुम्ही ऍडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये पहिला आय यू आय ट्राय करा आणि मग ते फेल झालं तरच तुम्ही आय व्ही एफ कडे वळा. म्हणून ही प्लॅन्ड प्रोसिजर आहे.
1: मॅडम, आज इथे आपण आलात आणि आय व्ही एफ उपचार पद्धती नेमकी कशी आहे, त्यासाठी काय काळजी घेता येते आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस कसं वाढत चाललंय या संदर्भात अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आय व्ही एफ समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी आपण विराज आठले यांच्याकडून जाणून घेतोय. सर, आज सांगा की धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांना यामध्ये कसं सहभागी करून घेता येईल?
2: धनेश पक्ष्याच्या या संवर्धनात आपण मागच्या भागात बघितल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत असतो. सध्याचा जो पावसाळी सीझन चालू आहे तर याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात दरवर्षी ही झाडं लावत असतो. आपल्यापैकी जर का कोणाला आपण इच्छुक असाल तर आमच्या नर्सरीला जरूर भेट द्या. आमची नर्सरी कोसुम देवरुख येथे आहे आणि इथे असलेली रोपं ही आम्ही मोफत लोकांना लावायला देतो. फक्त आम्हाला त्याच्यामधून एवढीच अपेक्षा असते की साधारण ही जी नेलेली रोपं आहेत ती त्यांच्या सुरक्षित अधिवासात लावली जावी आणि त्यांचं साधारण 10 ते 20 वर्ष तरी किमान संवर्धन किंवा ज्यांची काही निगा आहे त्यांना पाणी घालणं असेल हे लोकांमार्फत केलं जावं आणि त्याच्यातनं मग धनेशासाठी सुरक्षित अधिवास

0: पुढे निर्माण होईल. दुसरं एक ही झाडं लावण्याचं मुख्य कारण हे आहे की ह्याच्यामधनं आम्हाला बीजाचा स्रोत आहे, तर तोही उपलब्ध होईल आणि याच्यामार्फत मग आपण अजून झाडं तयार करू शकतो. दुसरी आम्ही अजून एक घरटे दत्तक योजना असं एक चालू केली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे जर का रत्नागिरीचा आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातलं जवळपास म्हणजे 98% वगैरे क्षेत्र हे सगळं खाजगी मालमत्ता आहे. त्याच्यामध्ये शासनाची किंवा वन विभागाची फार कमी जागा आपल्याला बघायला मिळते आणि बऱ्याचदा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा असंही लक्षात आलं की जी घरटी आहेत किंवा ढोली आहेत किंवा जी मोठी झाडं आहेत ही मुख्यतः देवराई किंवा काही खाजगी लोकांच्या मालमत्तेमध्ये आहेत. तर मग ही झाडं टिकून राहावी यासाठी आम्ही घरटे दत्तक योजना सुरू केली, ज्याच्यामध्ये तुम्ही एक सर्टन फिक्स्ड अमाऊंट देऊन एक ते झाड किंवा ढोली असलेलं झाड हे दत्तक घेऊ शकता आणि मग त्यातला काही हिस्सा हा त्या जमीन मालकाला देऊन त्याद्वारे त्या झाडाचं संरक्षण केलं जातं.
1: पहिल्या भागामध्ये तुम्ही

आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचं इसराज वादन राग शुद्ध सारंग. विलंबित गत 3 तालात, मध्यलय गत झपतालात आणि द्रुतगत 3 तालात आहे. त्यांना तबला साथ दिलशाद खान यांची. उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचं इसराज वादन राग शुद्ध सारंग.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचं इसराज वादन आपण ऐकलं, राग शुद्ध सारंग, त्यांना तबला साथ दिलशाद खान यांनी केली.
1: शेतकरी बांधवांनो, माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक तिर्या प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच एका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: दुपारचे 3 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन. आणि राज्यात विविध ठिकाणी धरणातल्या पाणी साठ्यात वाढ. पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत मांडलं.
1: I rise to move for leave to introduce the public examinations bracket prevention of unfair means amendment bill 2026 amend the public examination prevention of unfair means bill 2024.
0: हे विधेयक महत्वाचं असून सदस्यांना हवा तेवढा वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल असं आश्वासन सभापती ओम बिर्ला यांनी दिलं. विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं. पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. भारोत्तोलन स्पर्धेत 48 किलो वजनी गटात विक्रमी 190 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावणारी मीराबाई चानू, 60 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवणारा चरंबम ऋषिकांत आणि 65 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करणारा राजा मुथुमपडी यांच्यासह भारताच्या संपूर्ण चमूबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. वारंवार विनंती करून आणि नंतर कारवाईचा इशारा देऊनही गदारोळ न थांबल्यानं सभापतींनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं. त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंतही कामकाज तहकूब झालं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 चर्चा सुरू करायचं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं. मात्र सभागृहात घोषणाबाजी सुरूच होती.

या विधेयकावर अनेक जणांना बोलायचं आहे, तसंच यात दुरुस्ती करायच्या अनेक सूचनाही आल्या आहेत. मात्र ही चर्चा थांबवणं हा चुकीचा संदेश आहे, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. देशभरात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांचा विचार करून पेपरफुटी आणि इतर गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारनं हे विधेयक आणलं आहे. यानंतरही जर त्यावर संसदेत चर्चा होत नसेल तर हे संसदेसाठी आणि लोकशाहीसाठीही चांगलं नाही, असं मत किरेन रिजिजू यांनी संसदेच्या परिसरात वार्ताहरांशी बोलताना मांडलं. राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 7 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याप्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र दुर्मिळात दुर्मिळ परिस्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते, असं त्यांनी सांगितलं. त्यावर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची बाब खरगे यांनी अधोरेखित केली. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहात गदारोळ झाला. इतर सदस्यांनी हा मुद्दा लावून धरला. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला सुरुवात झाल्यावर राष्ट्रगौरव अपमान निवारण सुधारणा विधेयक विचारात घेण्यात यावं असा प्रस्ताव मंत्री नित्यानंद राय यांनी मांडला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्याच्या विरोधात राहुल गांधी प्रियंका गांधींसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संसद परिसरात निदर्शनं केली. जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी याचिका दाखल करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू, असं न्यायालयाने सांगितलं. दरम्यान राजद खासदार सुधाकर सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेली अन्य याचिका न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. केंद्र सरकारने नीट परीक्षेसाठी नेमलेल्या उच्चाधिकार कृती दलाच्या शिफारशी काय येतात ते पाहू, असं न्यायमूर्ती द्वयानं सांगितलं. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफची स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1939 रोजी स्थापन झालेलं सीआरपीएफ हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतलं महत्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच इतर मान्यवरांनी यानिमित्त सर्व जवान, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ भारताचे मिसाईल मॅन भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं करण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली, असं गृहमंत्री अमित शाह यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉ कलाम यांनी स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेण्यात दिलेलं योगदान हे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखं आहे, अशा शब्दात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने कारगिल विजय दिनानिमित्त आज लोकभवनात वीर सैनिक, वीरपत्नी आणि वीर मातांसाठी कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित केला होता. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातल्या नफ्यांशी संबंधित असल्याच्या समाजमाध्यमावरच्या पोस्टविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नफा मिळत असल्याचा दावा करणारे खोटे संदेश, डीप फेक फोटो आणि व्हिडिओ प्रसारित होत असल्याचं गडकरी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गडकरी यांना मेटा आणि

0: इतर समाज माध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेतल्या विषबाधा प्रकरणी प्रशासनानं अधीक्षकांना निलंबित केलं असून मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शनिवारी आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. सुमारे 60 विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला असून त्यातल्या काही विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून 4,947, दारणा धरणातून 13,250 तर नांदूर मध्यमेश्वरमधून 46,227 घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे. पैठणीतल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातला पाणीसाठा 55.49% पोहोचला आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून धरण जवळजवळ 94% भरलं आहे. आज सकाळपासून भीमा नदी पात्रात 6,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. भीमा नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावं, नदी पात्रात उतरू नये, तसंच तिथं ठेवलेलं साहित्य, पशुधन इत्यादी सुरक्षित ठिकाणी हलवावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 6 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुखेड तालुक्यात मुखेड आणि चांडोळा, कंधार तालुक्यातील पेठवडज आणि बारूद, तर देगलूर तालुक्यातील देगलूर आणि खानापूर या महसूल मंडळात 65 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. पण जिल्ह्यातल्या एकाही प्रकल्पात पाण्याची आवक झालेली नसल्यानं जलसाठ्याची चिंता मात्र कायम आहे. हवामान. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना तसंच पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसराला आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन. आणि राज्यात विविध ठिकाणी धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण सभा 5 वाजता सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजतायत. आता आमची दुसरी सभा सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी अंकिता आपटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं. विरोधकांनी घोषणाबाजी न करता त्यावर चर्चा करावी असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं, पण गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेच्या कामातही वारंवार व्यत्यय आल्यानं कामकाज 5:15 थांबवण्यात आलं. अयोध्येतल्या राम मंदिरातल्या देणग्यांमधल्या अपहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात फॉरेन्सिक ऑडिटरचा समावेश करावा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातल्या नफ्याशी संबंध असल्याच्या समाजमाध्यमावरच्या पोस्टविरोधात मेटा आणि इतर समाजमाध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली आहे. नफा मिळत असल्याचा दावा करणारे खोटे संदेश, डीप फेक फोटो आणि व्हिडिओ प्रसारित होत असल्याचं गडकरी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या ईशा सिंगनं सुवर्णपदक पटकावलं, तर ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिनं कांस्य पदकाची कमाई करून भारताला दुहेरी यश मिळवून दिलं. ईशानं उत्तम कामगिरी करत 40 नेम साधले, तर मनूनं अटीतटीच्या सामन्यात 28 नेम मारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 776 अंकांची वाढ झाली आणि तो 76,836 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 229 अंकांची वाढ नोंदवत 23,996 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आज दीपिका भिडे यांनी गायलेला राग पूर्वी आपण ऐकणार आहात. विलंबित ख्यालाची बंदी झुमरा तालात आहे, द्रुतबंदीश एक तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केलेली आहे. ऐकूया दीपिका भिडे यांनी गायलेला राग पूर्वी.

दीपिका भिडे यांनी गायलेला राग पूर्वी आत्ता आपण ऐकला, विलंबित ख्यालाची बंदिश झुमरा तालात निबद्ध होती, द्रुतबंदिश एक तालात होती, त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

मंडळी, आजच्या काळात सोशल मीडियावर प्रेरणादायी व्याख्यानांमध्ये आणि करिअर विषयक चर्चांमध्ये आपण वारंवार एक वाक्य ऐकतो, तुमची आवडच तुमचा व्यवसाय बनवा. हे वाक्य ऐकायला खूप छान आहे. जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते तीच आपल्याला आपला व्यवसाय म्हणून हवी असते. पण मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या आवडी, आपले छंद हे आपण फक्त जपण्यासाठी बाळगतो. प्रत्येक छंद, प्रत्येक आवड व्यवसायात रूपांतरित होईल असं नसतंच मुळे. कारण प्रत्येक आवडीला व्यवसायाचं रूप दिलं तर त्या आवडीचा निव्वळ आनंद हरवण्याची शक्यता असते. छंद हा शब्द उच्चारला की मनात एक वेगळीच प्रसन्नता निर्माण होते. कारण छंद म्हणजे वेळ घालवण्याचं साधन नाही, तर मनाला आनंद देणारी, स्वतःशी जोडणारी आणि आयुष्याला रंग देणारी गोष्ट आहे. आपण लहान असताना किती सहजपणे छंद जोपासायचो. शाळेतून घरी आल्यावर चित्र काढणं, त्यात रंग भरणं, वहीच्या शेवटच्या पानावर काहीतरी रेखाटणं, सायकल चालवणं, मित्रांसोबत क्रिकेट खेळणं, गोष्टींची पुस्तकं वाचणं, रेडिओवर गाणी ऐकणं, नाचणं, गाणं, यापैकी कितीतरी गोष्टी आपण फक्त आनंदासाठी करायचो. तेव्हा कोणीच विचारत नव्हतं की यातून पैसे मिळतील का किंवा यातून भविष्यात करिअर होईल का. आपण ते फक्त करत राहायचो कारण ते करताना मन आनंदी असायचं. पण जसं वय वाढत गेलं तसे अनेक प्रश्न आपल्या भोवती जमा झाले. अभ्यास, परीक्षा, नोकरी, जबाबदाऱ्या आणि स्पर्धा, आणि या सगळ्यात आपले छंद कुठेतरी मागे पडले. आज अनेक जण असं म्हणताना दिसतात, पूर्वी खूप चित्र काढायचो पण आता वेळच मिळत नाही. कॉलेजमध्ये असताना छान गायचे पण आता अनेक वर्ष झाली गायलेच नाही. मला ना पूर्वी वाचनाची खूप आवड होती पण आता मोबाईलमुळे पुस्तक हातातच घेता येत नाही. नियमितपणे छंद जोपासणाऱ्या व्यक्तींमध्ये तणावाचं प्रमाण कमी असतं. संगीत, चित्रकला, बागकाम, लेखन, विणकाम, स्वयंपाक, योग, पक्षी निरीक्षण किंवा फोटोग्राफी यासारखे छंद मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक ठरतात. पण हल्ली एक वेगळंच रूप पाहायला मिळतं. एखादी व्यक्ती सुंदर चित्र काढते आणि लगेच तिला सांगितलं जातं, ऑनलाईन क्लास सुरू कर, किंवा कोणी छान केक बनवतो म्हणून त्याला लगेच सल्ला मिळतो, बेकरी सुरू कर, कोणी छान गात असेल तर स्वतःचं चॅनल सुरू कर असंही म्हटलं जातं. आता हे सल्ले चुकीचे नाहीच आहेत, पण प्रत्येक व्यक्तीची इच्छा तशी असतेच असंही नाही. काही जणांना गाणं हे फक्त स्वतःसाठी गावं वाटतं,

काहींना फोटो काढायचे असतात पण त्याचं प्रदर्शन भरवायचं नसतं. काहींना लिहायचं असतं पण लेखक व्हायचं नसतं. आणि यात काहीच गैर नाहीये, कारण काही गोष्टी या फक्त मनासाठी असतात. आपण एखाद्या बागेत फेरफटका मारतो, त्यासाठी आपल्याला पैसे मिळत नाहीत. आपण एखादा सुंदर सूर्यास्त पाहतो, त्यातून करिअर होत नाही. आपण मुलांसोबत खेळतो, त्यासाठी प्रमाणपत्र मिळत नाहीत. पण या प्रत्येक गोष्टी आपल्याला आनंद देऊन जातात. म्हणूनच आनंदाचं मोजमाप हे नेहमी यशाने किंवा उत्पन्नाने करता येत नाही. आज अनेक यशस्वी व्यक्ती याच गोष्टीवर भर देतात. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना संगीताची आवड होती. संगीत ही त्यांच्या मनशांतीची जागा होती. आजूबाजूचं निरीक्षण केलं तर आपल्याला पाहायला मिळतं, अनेकदा डॉक्टर सुट्टीच्या दिवशी चित्र काढतात किंवा अभियंते कविता लिहितात, शिक्षक बागकाम करतात. कारण करिअर हे माणसाला ओळख देतं, पण छंद हे माणसाला स्वतःशी जोडतं.

मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण वेळेचं इतकं गणित मांडू लागलोय की प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी उद्देश, फायदा किंवा परिणाम शोधू लागतो. एखादी गोष्ट केली तर त्यातून काय मिळणार, किती कमाई होईल, किती प्रसिद्धी मिळेल आणि किती लोक आपल्याला ओळखतील, हे प्रश्न आता सहज विचारले जातात, आपल्या मनातही येतात. परंतु प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे पैसा किंवा प्रसिद्धी नसतंच. म्हणजे बघा ना, आपण कधी एखाद्या लहान मुलाकडे शांतपणे लक्ष दिलं तर आपल्याला पाहायला मिळतं की एखादं मूल जमिनीवर बसून रंगीत खडूंनी चित्र काढत असतं. त्या चित्रात प्रमाण नसतं, नियम नसतात, रंगांची सांगडही नसते. पण त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र खरा असतो, कारण तो चित्र काढतो ते स्वतःसाठी. मोठं झाल्यावर मात्र आपण चित्र काढण्यासाठी विचार करतो, हे पुरेसं चांगलं आहे का, लोकांना आवडेल का, सोशल मीडियावर टाकलं तर किती प्रतिसाद मिळेल. आणि याच क्षणी आनंदाचं रूपांतर दडपणात होतं. मानसशास्त्रात एक संकल्पना सांगितली जाते, आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. एखादी गोष्ट केवळ ती करताना आनंद मिळतो म्हणून केली जाते तेव्हा ती आंतरिक प्रेरणा असते. पण जेव्हा तीच गोष्ट फक्त पैसा, प्रसिद्धी किंवा बक्षीस मिळवण्यासाठी केली जाते तेव्हा ती बाह्य प्रेरणा बनते. हां, आता याचा अर्थ असा नाही की व्यवसाय करणं चुकीचं आहे. अनेकांनी आपल्या आवडीचं आणि यशस्वी करिअर घडवलंय आणि ते प्रेरणादायीही आहे. पण प्रत्येक व्यक्तीने तसाच मार्ग निवडायला हवा असाही नियम नाही. मित्रांनो, छंदाचं सौंदर्य हे त्याच्या स्वातंत्र्यात असतं. त्यात तुलना नसते, स्पर्धा नसते, अट नसते, असतो तो फक्त आनंद. आज अनेक कुटुंबांमध्ये मुलांना विविध कला शिकवल्या जातात. संगीत, नृत्य, चित्रकला, क्रीडा हे सर्व अत्यंत चांगलं आहे. पण त्या प्रत्येक छंदामध्ये मुलाला आनंद मिळतोय का, की केवळ यश मिळवण्याचा दबाव आहे, याचाही विचार पालकांनी करायला हवा. कारण एखाद्या मुलाला गाणं शिकायला आवडतं म्हणून तो गायक झालाच पाहिजे असं नाही, किंवा एखाद्या मुलीला चित्रकला आवडते म्हणून ती चित्रकारच झाली पाहिजे असंही नाही. काही वेळा छंद हा आयुष्यभराचा मित्र असतो, व्यवसाय नाही. मंडळी, जपानमध्ये एक सुंदर संकल्पना सांगितली जाते, इकिगाई. आयुष्याला अर्थ देणारी गोष्ट शोधण्याची ही कल्पना आहे. पण त्यामध्येही एक महत्त्वाचा संदेश आहे, आपल्या आयुष्यात आनंद देणाऱ्या सर्वच गोष्टी उत्पन्नाचं साधन असतीलच असं नाही. कधी कधी संध्याकाळी पुस्तक हातात घेऊन बसणं, जुन्या गाण्यांची मैफिल ऐकणं, टेरेसवर उभं राहून छान चहाचा आस्वाद घेणं, झाडांना पाणी घालणं, या गोष्टी आपल्या मनाला शांत करतात आणि आपल्याला स्वतःशी भेटवतातही. कारण स्वतःशी भेटणं ही आयुष्यातील एक मोठी गरज आहे. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचा एखादा जुना छंद पुन्हा हातात घ्याल तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी हे कोणाला दाखवण्यासाठी करतोय की स्वतःच्या आनंदासाठी? जर उत्तर दुसरं असेल तर समजा तुमचा छंद अजूनही जिवंत आहे, आणि तो जिवंत असेल तर तुमच्यातला आनंदही जिवंत राहील.

मित्रांनो, काही वर्षांपूर्वी मोकळा वेळ हा शब्द खरोखर मोकळा वाटायचा. संध्याकाळ झाली की घराबाहेर गप्पा, पुस्तकांचं वाचन, बुद्धिबळ, बॅडमिंटन, तबला, हार्मोनियम, शिवणकाम, विणकाम, बागकाम, प्रत्येक घरात कोणाचा ना कोणाचा एखादा छंद असायचाच. आजही छंद आहेत, पण वेळ कमी झालाय, किंवा कदाचित आपण वेळ देणं कमी केलंय. आता ही विचार करण्याची बाब आहे. एका क्लिकवर माहिती मिळते, मित्रांशी संपर्क होतो, नवीन गोष्टी शिकता येतात, पण त्याचबरोबर नकळत आपण स्वतःसोबत घालवायचा वेळ कमी केलाय. काही संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की दिवसातील काही काळ मोबाईल, संगणक किंवा इतर डिजिटल उपकरणांपासून दूर राहून आवडीची एखादी कृती केल्यास मन अधिक शांत राहतं आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही वाढते. म्हणूनच अनेक मानसोपचार तज्ज्ञ आठवड्यातील काही वेळ स्क्रीन फ्री टाईम ठेवण्याचा सल्ला देतात. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कलेला केवळ व्यवसाय म्हणून पाहिलं गेलं नाहीये. संगीत ही साधन आहे, चित्रकला ही अभिव्यक्ती आहे, नृत्य ही भावना आहे आणि साहित्य हे मनाचं प्रतिबिंब. या सर्व गोष्टी माणसाला अधिक संवेदन

सर्जनशील, अधिक सर्जनशील आणि अधिक समृद्ध बनवतात. आज अनेक कंपन्यांमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचे छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. कार्यालयांमध्ये संगीत, चित्रकला, क्रीडा, पुस्तक वाचन किंवा स्वयंसेवा यासारखे उपक्रम आयोजित केले जातात, कारण आनंदी आणि मानसिकदृष्ट्या संतुलित व्यक्ती अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकते. मित्रांनो, मला सांगा, आपण स्वतःला शेवटचा प्रश्न कधी विचारला होता की मला खरंच काय करायला आवडतं? कदाचित उत्तर असेल पुस्तक वाचणं, गाणं ऐकणं, कविता लिहिणं, झाडं लावणं, स्वयंपाक करणं किंवा फक्त शांत बसून पाऊस पाहणं. जर तुमच्या मनात अशा कोणत्याही गोष्टीचं उत्तर आलं असेल तर या आठवड्यात त्यासाठी थोडासा वेळ नक्की काढा, कारण स्वतःला दिलेला वेळ हा कधीच वाया जात नाही. तो आपल्या मनात आनंदाची गुंतवणूक करून जातो, आणि आनंद हा असा खजिना आहे जो जितका वाटतो तितका वाढतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवनदर राडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक संसदेत सादर. यंदाचा श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कार परभणीचे डॉ पवन चांडक यांना जाहीर. जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ईशा सिंहला सुवर्णपदक तर मनू भाकरला कांस्यपदक. आणि राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. वारंवारच्या व्यत्ययानंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. आज सकाळी कामकाज सुरू होताच पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत मांडलं.
1: To move for leave to introduce the public examination bracket prevention of unfair means amendment bill 2026 to amend the public examination prevention of unfair means bill 2024. Thank you speaker sir.
0: हे विधेयक महत्वाचं असून सदस्यांना हवा तेवढा वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल असं आश्वासन अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिलं. विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं. पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतरही विरोधकांनी गदारोळ न थांबवल्यानं अध्यक्षांनी सदनाचं कामकाज सायंकाळी 5 वाजेपर्यंत थांबवून सदस्यांना या विधेयकावर चर्चेसाठी वेळ दिला. पण त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी वारंवार चर्चेचं आवाहन करूनही विरोधकांनी गदारोळ सुरू ठेवल्यानं तालिका अध्यक्षांनी कामकाज उद्या सकाळपर्यंत तहकूब केलं.
2: माननीय सदन, ये हम बहुत दिन से हम वेट कर रहे हैं इस बिल के लिए. ये युवाओं के भविष्य के लिए है. चर्चा के लिए आपने भी पूछा है. जब सरकार तैयार होके आए हैं चर्चा करने के लिए, बिल का कॉपी एडवांस में आपको सर्कुलेट भी हुआ. हम जानते हैं में से कई ऑनरेबल मेंबर्स प्रिपेयर करके आए हैं, डिस्कस करने के लिए प्रिपेयर करने आए हैं. आप आज अगर आप चर्चा नहीं करना चाहते हैं हमारे देश के युवा के भविष्य के बारे में, सभा की कार्यवाही कल मंगलवार दिनांक 28 जुलाई 2026 को पुनः 11 बजे तक के लिए स्थगित की जाती है.
0: राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 7 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती सभापती सी बी राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याप्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र दुर्मिळात दुर्मिळ परिस्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते असं सभापतींनी सांगितलं. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला सुरुवात झाल्यावर राष्ट्रगौरव अपमान निवारण सुधारणा विधेयक विचारात घेण्यात यावं असा प्रस्ताव मंत्री नित्यानंद राय यांनी मांडला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्यानं कामकाज 3 वाजेपर्यंत, त्यानंतर सायंकाळी 5:15 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्याच्या विरोधात राहुल गांधी प्रियंका गांधीसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद परिसरात निदर्शनं केली. ग्लासगो

0: इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं आज संसदेनं अभिनंदन केलं. भारोत्तोलन स्पर्धेत 48 किलो वजनी गटात विक्रमी 190 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावणारी मीराबाई चानू, 60 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवणारा चनंबम ऋषिकांत आणि 65 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई करणारा राजा मुथुपंडी यांच्यासह भारताच्या संपूर्ण चमूबद्दल अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गौरवोद्गार काढले.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: यंदाचा श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्कार परभणी इथले डॉक्टर पवन चांडक यांना जाहीर झाला आहे. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले श्याम देशपांडे यांच्या स्मरणार्थ छत्रपती संभाजीनगर इथल्या संडे क्लब आणि देशपांडे परिवाराच्या वतीने

0: यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: यंदाचा श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्कार परभणी इथले डॉक्टर पवन चांडक यांना जाहीर झाला आहे. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले श्याम देशपांडे यांच्या स्मरणार्थ छत्रपती संभाजीनगर इथल्या संडे क्लब आणि देशपांडे परिवाराच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. 11,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 9 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरच्या स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेच्या सभागृहात या पुरस्काराचं समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 9 गावांमध्ये वसुंधरा हा सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. टोयोटो किर्लोस्कर मोटर्सचा सामाजिक उत्तरदायित्व निधी, राज्य शासन आणि समूह सहभाग अशा योगदानातून हा उपक्रम राबवण्यात जाणार आहे. या संदर्भात नुकताच 22 जुलै रोजी सामंजस्य करार करण्यात आला. वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे विभागीय व्यवस्थापक श्याम पडुळकर यांनी आज ही माहिती दिली. या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील पाणीटंचाई दूर करून कृषी क्षेत्राला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज बीड जिल्ह्यात वडवणी इथं बंजारा समाज मेळावा घेण्यात आला. यावेळी राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी उपस्थित राहून समाज बांधवांशी संवाद साधला. वसंतराव नाईक यांचं लोकहित, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासासाठीचं कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं राठोड यांनी नमूद केलं. नांदेडच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा रुग्णालयात झालेल्या विशेष हृदयरोग तपासणी शिबिरात 109 बालकांची 2D इको तपासणी करण्यात आली. यापैकी जन्मजात हृदयविकारानं ग्रस्त 17 बालकांची हृदय शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. या बालकांना आज तपोवन एक्सप्रेसनं ठाण्याच्या किम्स हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आलं. मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाअंतर्गत धाराशिव इथं विजन धाराशिव 2030 आपला जीव धाराशिव या अभियानाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी एकजुटीनं काम करण्याचं आवाहन यावेळी गोरे यांनी केलं. नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागानं कारवाई करत 6 बियाणे उत्पादक कंपन्यांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. या बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. तपासणीत काही नमुने अप्रमाणित आढळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तुळजापूर इथं उद्या 28 जुलै रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत समाधान आणि महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. नळदुर्ग रस्त्यावरील वंश मंगल कार्यालयात आयोजित या शिबिराचं नागरिकांनी मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. नांदेड जिल्ह्यात येत्या 1 ऑगस्ट रोजी नशामुक्त युवा विकसित भारत हे राष्ट्रीय अभियान राबवलं जाणार आहे. शहरातील यशवंत महाविद्यालयात या अंतर्गत जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 15 ते 29 वर्ष वयोगटातील युवक युवतींनी माय भारत पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणं अनिवार्य आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ईशा सिंह हिनं 25 मीटर पिस्तूल स्पर्धेचं सुवर्णपदक पटकावलं, तर याच स्पर्धेत मनू भाकर हिनं कांस्यपदक पटकावलं. या यशाबद्दल दोघी नेमबाजांचं अभिनंदन करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून 4,947, दारणा धरणातून 13,250 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी नांदूर मधमेश्वर मार्गे 46,000 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पैठण इथल्या जायकवाडी धरणाकडे पाणी झेपावत आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून धरण जवळजवळ 94% भरलं आहे. आज सकाळपासून भीमा नदीपात्रात सुमारे 6,500 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान. मराठवाड्यासह राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढचे 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबई वेधशाळेनं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना आज येलो अलर्ट, तर कोकणातल्या बहुतांश जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित. जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ईशा सिंहला सुवर्णपदक, तर मनू भाकरला कांस्यपदक आणि राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10

0: आता साहित्य सौरभ कार्यक्रम
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ। श्रोते हो नमस्कार, साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही सौर्य आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण अरुणा सबाने यांची कथा ऐकणार आहोत। कथेचं शीर्षक आहे मनी प्लांट।
2: खूप दिवसांपासून जयाचं शिलाकडे जायचं सुरू होतं, पण वेळच मिळेना। ती कुठेही भेटली की म्हणायची, तू पक्की काकूबाई झालीस, घर कोंबडी नुसती, अजिबात येत नाहीस माझ्याकडे। आज वेळ होता तर जया लगेच मनीषला घेऊन शिलाकडे निघाली। त्याला तर शिला मावशी फारच आवडते। ते दोघेही शिलाकडे पोचले। पोर्च मध्ये विजय वर्तमानपत्र वाचत बसला होता। अरे विजय, कधी आलास तू हॉस्टेलवरून? 5-6 दिवस झाले मावशी। ये ना बैस। कसे गेले पेपर्स? मॅट्रिकला होतास ना? होय, छान गेलेत। घरी नाही आला रे, वेळच नाही मिळाला मावशी। मम्मी गेली होती डेहराडूनला, तिच्या माघारी घराकडे लक्ष द्यायला सांगून गेली होती, म्हणून मी सारखा घरातच होतो। अरे पण अजय होता ना, तो कशाचा सुट्ट्यांमध्ये घरी राहतो? तो आधीच ट्रेकिंगला निघून गेला। बसा तुम्ही दोघं, मी येतोच। बोलत बोलत ते हॉलपर्यंत येऊन पोचले। आधुनिक फर्निचर, ब्रांडची मोठी विवेकानंदाची मूर्ती, शेजारीच असलेला डेक, सगळं सामान शिलाच्या उच्च अभिरुचीची आणि आर्थिक संपन्नतेची साक्ष देत होते। पण तिच्या डोळ्यात तिथली एकही सुंदर वस्तू उतरत नव्हती। तिच्या समोर येत होता तो सारखा विजयचा सायंकाळच्या वेळी घरात एकटाच बसलेला हिरमुसलेला चेहरा। शिलाला 2 मुलं, अजय आणि विजय। विजयला लहानपणापासून तिने पाचगणीला वसतिगृहात ठेवले, त्याच्याकडे इथे नीट लक्ष द्यायला वेळ मिळत नाही म्हणून। शिवाय इथल्यापेक्षा तिथलं वातावरण चांगलं। दर महिन्याला ती त्याला भरपूर मनी ऑर्डर पाठवते, नोकरासोबत डबेही पाठवते। वर्षातून 2 दा अजय मम्मीजवळ येतो, पण फारसं कुणाकडे जाणं नाही का कुणासोबत बोलणं नाही। एकटं बसून राहायचं, वाचायचं, नाहीतर पेंटिंग। अजय सारखा विजयला भडाभडा बोललेला, खळखळून हसलेला तिनं कधीच पाहिला नाही। प्रसन्नपणा, मोकळेपणा विजयच्या चेहऱ्यावर तिला कधी दिसला नाही। काय बाईसाहेब, आज कशी काय वाट चुकला तिकडे? चुकली काय म्हणतेस ग, मुद्दाम आले तुला भेटायला। वा वा, चांगला दिवस उजाडला बुवा। अरे वा मनीष, तू पण आला, काय रे कसा आहेस? मस्त। अरे विजय, मनीषला बोलव ना तिकडे खेळायला, एवढं साधं कळत नाही का रे तुला? काय म्हणते जया, कशी आहेस तू? किती दिवसांनी आलीस ग? अगं वेळच मिळत नाही। काय करते दिवसभर? नोकरी तर करत नाही, मग दिवसभर कशात बिझी असते? वागवा, नोकरी केली नाही म्हणजेच बिझी असते होय। मला मेलीला दिवसभर घर कामातून फुरसत मिळत नाही। किती कामं असतात ग, सकाळी तर अगदी लगीन घाई असते, मरायला सुद्धा वेळ नाही। काय हे जया, भलतंच काय बोलतेस? खोटं बोलते हो मी? अगं तुला मध्यमवर्गीय स्त्रियांच्या घरकामाची कल्पनाच नाही। हो बाई हो, तुलाच तेवढा एकटीला संसार। अगं हे सारेच करतात, या पल्याडी काही जग आहे की नाही? आहे, पण आधी मला माझं जग पेलू दे। मुलं मोठी झाली की मग येईन मी तुझं जग पेलू लागायला। अगं शिला, असं दुसऱ्याचं जग पेलता पेलता स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पश्चाताप करणारे खूप पाहिले बरं मी। तिच्या या वक्तव्यावर शिला जोरात हसली। तेवढ्यात विजय सरबतचे ग्लास घेऊन आला। घरात नोकर असताना आणि त्याच्या मम्मीने त्याला न सांगता अगत्यपूर्वक सरबत करून आणलं, ह्याचं तिला भारी कौतुक वाटलं। कौतुक भरल्या नजरेनं तिनं त्याच्याकडे बघितलं आणि सरबतचा ग्लास त्याच्या हातातून घेणार त्याच क्षणी तिला विजयच्या कॉलरवर मोठा हिरवा किडा दिसला। अचानक दिसलेल्या किड्यामुळे ती इतकी घाबरली की अरे विजय म्हणून किंचाळली आणि त्या गडबडीत तिच्या हातातून ग्लास पडला। त्यातलं सरबत तिच्या साडीवर सांडलं, थोडं शिलाच्याही साडीवर सांडलं। ग्लास पडताच भयाकुल नजरेने विजयने त्याच्या आईकडे बघितलं। यू रास्कल, वेंधळा आहेस नुसता, साधा सरबत तुला नीट सर्व करता येत नाही? डॅम इट, माझी स्टारची सगळी साडी खराब केलीस मूर्ख। स्मार्टनेस म्हणून कसा नाहीच तुझ्यात? काय फायदा तुला एवढं त्या महागड्या स्कूलमध्ये टाकून? हॉस्टेलची मुलं कशी स्मार्ट असतात? विजय अगदी चोरासारखा उभा होता, जणू त्याच्याकडून फारच मोठा अपराध घडला होता। त्याचे दोन्ही खांदे इतके झुकले की जयाला तो त्याच्या मम्मी समोर एखाद्या गरीब कोकरासारखा वाटला। वाघासमोर हरणाच्या पिलांनी घाबरून उभं राहावं तसं। एवढ्या 15-16 वर्षाच्या मुलामध्ये एवढी भीती, असं लाचार होऊन आपल्या आईसमोर उभं राहणं जयाला अजिबात आवडलं नाही। त्याने म्हणायला हवं होतं, मम्मी

बोलतेस, माझ्या चुकीनं नाहीच ग पडला तो, पण शांत सालस सुस्वभाव विजय असं बोलू शकला नाही. पण जयाला मात्र राहुलं नाही. ती शिलाला म्हणाली, अगं काय हे शिला, त्याचा काय दोष, तो किडा मला दिसला म्हणून मी ओरडले आणि माझ्याच हातून खरं तर तो ग्लास पडला. आणि पडला तर पडला ग, एवढं काय रागावतेस तू त्याला. अगं पण माझी साडी, मला लगेच मिटिंगला बाहेर जायचंय, आता परत साडी चेंज करा. आणि हा हा गालीचा बघ ना किती घाण झाला, ड्रायक्लीन करायलाच आता मला 400-500 रुपये खर्च येतो. तेवढे काही तुला जास्तचे नाही ग आंटी, जाऊ द्या ना, काय रागावतेस तू एवढ्या मोठ्या दादाला. आधीच बिचारा वर्षभर हॉस्टेलला असतो. मनीषने गोड आवाजात शिलाला आर्जव केलं आणि त्यात यशस्वी झाला. लब्बाड आहे हा म्हण्या तू, एक नंबरचा बदमाश. बसा तुम्ही, येते मी आता साडी चेंज करून. मनीषच्या गालगुच्चा घेत शिला बाहेर पडली आणि साडी बदलायला वर गेली. विजयने परत आणलेलं सरबत पिता पिता ती त्याच्याशी त्याच्या शाळेबद्दल हॉस्टेलबद्दल गप्पा मारत होती. पण तो काही खुलत नव्हता. त्याचा गेलेला मूड असा पटकन परत येणं शक्यही नव्हतं. शिला हॉलमध्ये येताच जयाने तिचा निरोप घेतला आणि विजयला घरी येण्याचं निमंत्रण देऊन ती मनीष सह बाहेर पडली. घरात आल्या आल्या नवऱ्याने त्यांचं हसत स्वागत केलं आणि म्हणाले, मन्या मी मनी प्लांट आणला बरं. मनी प्लांट? तो आणखी कशाला हो, आहेत ना आपल्याकडे 2-4 प्रकारचे मनी प्लांट, ते सोड ग, हा वेगळाच आहे. बघू बघू. अय्या खरंच मोठ्या पानांचा आहे की हो. दुसऱ्या दिवशी जयाच्या मिस्टरांनी एका कुंडीत मनी प्लांटची प्रतिष्ठापना केली आणि ती कुंडी हॉलमध्ये आणून ठेवली. हॉलमध्ये कुंडी आणून ठेवल्या ठेवल्या जयाचं लक्ष तिकडे गेलं. अहो हे काय करता, आधीच हॉलमध्ये भरपूर कुंड्या आहेत ना. अर्थातच मिस्टरांनी तिच्या बोलण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं आणि त्या कुंडीची स्थापना खिडकीजवळ केली. कधीपासून मनीष हा सगळा प्रकार निहाळत होता. त्याने सुद्धा लगेच बाहेर बगीचातला एक मनी प्लांट तोडला आणि एका बॉटल मध्ये पाणी टाकून पोर्च मध्ये कुंडी जवळ नेऊन ठेवला आणि म्हणाला, पप्पा बघूया आपण कुणाचा मनी प्लांट आता लवकर वाढतो ते. काहीही करा पण आपापल्या झाडांना पाणी द्यायला विसरू नका, नाहीतर द्याल माझ्याच मागे लावून. जयाने कडक आवाजात दोघांवरही हुकूम सोडला. मग रोज दोघांचंही त्या रोपट्याला पाणी घालणं सुरू झालं. जयाचं त्याकडे लक्षही नव्हतं. मात्र 5-6 दिवसातच मनीषची नवलाई संपली. त्याला त्याची शाळा, अभ्यास, खेळ या सगळ्या व्यापातून त्या रोपट्याला पाणी द्यायला वेळ मिळेनासा झाला. इतर झाडांसोबत रोपटं आपलं वाढू लागलं. जयाच्या मिस्टरांचं मात्र रोज त्या लहानशा मनी प्लांटला पाणी देणं, त्याला इकडून तिकडे हलवणं सुरू होतं. 15-20 दिवसानंतर ऑफिसला जाताना ते म्हणाले, अगं आज जरा गडबडीत मी मनी प्लांटला पाणी द्यायला विसरलो, प्लीज जरा देशील. जयाच्या कामाच्या गडबडीत आणखी एक झंझट. पण ऐकतोय कोण, हातातलं काम टाकून ती रोपट्याजवळ आली, पाणी घातलं. काही दिवसांनी आपोआपच इतर झाडांप्रमाणे मनी प्लांटची देखभाल तिच्याकडेच आली. एका दुपारी सगळी कामं आटोपून खिडकीचं तावदान पुसायला खिडकीजवळ जया गेली. सहज मनी प्लांट कडे तिचं लक्ष गेलं तर काय आश्चर्य, गडद हिरव्या टवटवीत पानांच्या देठाला एक छोटासा कोंब फुटला होता. त्या अगदी लहानशा ठिपक्याने तिचं लक्ष वेधून घेतलं. मग लगेच लहान मुलाच्या उत्साहानं मनीषनं लावलेल्या रोपट्याला बघायला ती गेली. बॉटल मागे पुढे करून शोध घेतला, कुठे नवा कोंब दिसतोय काय. तिथेही एक पोपटी खूण होती. अहो तुम्हा दोघांच्याही मनी प्लांटला नवा कोंब फुटला. खरं तू बघितलं? बघितलं ना दुपारी. दोघेही हरखून मनी प्लांटचा कोंब बघत होते. मनीष तर सारखा इकडून तिकडे फिरवून फिरवून बघत होता. मग रोजच मनी प्लांटचं निरीक्षण सुरू झालं. आता त्याची धाव खिडकीकडे जाऊ लागली. एक दिवस ते म्हणाले, मनी प्लांट इकडच्या बाजूने का धावतो, अहो वनस्पती सूर्यप्रकाशाकडेच धाव घेईल ना. तसं नव्हे ग, त्यांनाही आधार हवा असतो. खिडकीच्या गजाच्या आधाराने आता मनी प्लांट वर जाणार, बघच तू. हो का मम्मी, माझं मनी प्लांट का नाही वाढत ग, मी याची जागा बदलते. हो हो बदल. दोन्ही मनी प्लांट आपापल्या प्रगतीने वाढत होते. पाळण्यात वाढणाऱ्या बाळाच्या वाढीवर आईचं लक्ष असतं, तसंच त्यांचं झालं. ते रोप फक्त वाढत होतं, चालत नव्हतं की हसतही नव्हतं. पाणी कमी पडलं म्हणून एखाद्या दिवशी रडतही नव्हतं. पण ते रोपटं आता तिच्या कुटुंबाचा एक भाग झालं होतं. जया आपोआप त्यात गुंतून पडली, चक्क त्याच्या प्रेमात पडली. वनस्पतींना जीव असतो, त्या श्वास घेतात, त्यांना अन्न पाणी लागतं वगैरे सर्व वनस्पती शास्त्रात ती शिकली होती. पण वनस्पती लढाई लावतात हे मात्र ती आताच अनुभवत होती. मनीषने मनी प्लांटची जागा बदलून 8-10 दिवस झाले तरी त्यात मात्र फारसा फरक पडलाच नाही. आपलं मनी प्लांट वाढत का नाही म्हणून मनीष खूप हिरमुसला. म्हणाला, आई बगीचात प्रत्येक झाड कसं छान हिरवगार ताजं तवानं टवटवीत दिसतं, पप्पांचा मनी प्लांट बघ कसा छान वाढला. त्यांना झाडाबद्दल प्रेम आहे बेटा, मग मला नाही का. तसं नव्हे रे, त्याला कसं सांगावं जयाला कळेना. त्याच्या पप्पांची प्रेम नजर सारख्याच वात्सल्याने सगळ्या

0: झाडांवरून फिरत असते. वनस्पतीच्याही वाढीला माणसांच्या प्रेमाचीच आवश्यकता आहे. मनीषच्या खुरडलेल्या मनी प्लांटने जयाला या सगळ्या गोष्टी मान्य करायला लावल्या. दोन्ही मनी प्लांटला खतपाणी माती सगळं सारखं होतं, पण पप्पांचा मनी प्लांट भराभर वाढला, तरारला, मात्र मनीषचा खुरटला. कारण तिकडे माणसांची ये जा कमी, शिवाय त्याला नुसतंच कर्तव्य भावनेतून किंवा त्या लहानग्याची हौस म्हणूनच पाणी मिळालं, प्रेम मिळालं, पण त्याच्या अंगावरून ममत्वाची वात्सल्याची नजर कुठे फिरली? त्याला ऊन जास्त झालं असेल म्हणून एक दोनदा मनीषने त्याची जागा बदलली, पण वारंवार त्याच्याकडे लक्ष कुणी दिलं? त्याच्या जातीने कोणी विचारपूस केली? जयाला एकदम शिलाच्या विजयची आठवण झाली. अजय विजय जोडीने तिच्या समोर उभे राहिले. दोघे एकाच घरातली एकाच आईची मुलं. एक घरी वाढतो, दुसऱ्याला उच्च शिक्षणासाठी वसतिगृहात ठेवले, त्याला पाहिजे त्या सुखसोयी पुरवल्या, पाहिजे तेवढा पैसा पाठवला. वसतिगृहातलं स्वच्छंदी जीवन तो उपभोगत होता. कोणाचा धाक नाही, दडपण नाही, तरीही झपाट्याने शारीरिक आणि मानसिकरित्या वाढ झाली ती घरी राहणाऱ्या अजयची. कारण त्याला आई वडिलांची ऊब मिळाली. शेवटी आईचाच पदर हवा असतो ना मुलांना, पण आज परिस्थिती बदलली. मुलांना आईचा पदर मिळणं म्हणजे आज पर्वणी झाली आहे. मग आजची पिढी चांगली तयार होणार कशी? त्यांना प्रेमाची ऊब मिळणार नाही तर त्यांची गत मनीषच्या मनीप्लांट सारखीच होणार, खुरटलेली. त्यांचाही निकाल असाच लागणार, विजयच्या द्वितीय श्रेणी सारखा.
1: श्रोते हो, आताच आपण अरुणा सबाने यांची कथा ऐकलीत. कथेचं शीर्षक होतं मनी प्लांट. यानंतर आपण डॉक्टर श्यामल सराडकर यांच्या कविता आणि गझल ऐकणार आहोत.
2: माझी पहिली गझल. बेचेनीला पंख दिले अन झोप उडाली, डोळ्याला तू काय दिले अन झोप उडाली. बेचेनीला पंख दिले अन झोप उडाली, डोळ्याला तू काय दिले अन झोप उडाली. छान चालले होते सारे मनमेंदूचे, छान चालले होते सारे मनमेंदूचे, डोक्याला तू पाय दिले अन झोप उडाली. चार दिसांचा मोहर होता या फुलण्याचा, पानगळीची याद दिली अन झोप उडाली. आता कुठे तर जगावयाची इच्छा झाली, आता कुठे तर जगावयाची इच्छा झाली, मृत्यू म्हणे चल निघायचे अन झोप उडाली. रात्र कशी जागून काढली आनंदाने, सकाळ पारी कशी कळेना झोप उडाली. गुरुजी झोपे बद्दल नेहमी सिरियस होते, गुरुजी झोपे बद्दल नेहमी सिरियस होते, आयुष्याच्या संध्याकाळी झोप उडाली. बालपणीचे कंचे फुटले गारा सुटल्या, बालपणीचे कंचे फुटले गारा सुटल्या, डोळे कंचे झालेले अन झोप उडाली. बेचेनीला पंख दिले अन झोप उडाली, डोळ्याला तू काय दिले अन झोप उडाली. माझी दुसरी कविता. तुटता तुटता सावरताना ठणकत होती एक ढहाळी, तुटता तुटता सावरताना ठणकत होती एक ढहाळी, फुटली होती छान पालवी कोमल हिरवी स्तब्ध कोवळी. चहू दिशेने वादळ सुटले उन्मळताना पाय वाकला, चहू दिशेने वादळ सुटले उन्मळताना पाय वाकला, गळून पडल्या फांदीवर मग उधळीने संसार फुलवला. निसर्ग अपुल्या तालावरती गातो अविरत हळवे गाणे, अस्तित्वाचे रंग सोहळे काळाचे विझणे अंकुरणे. माझी तिसरी कविता. लिहिता लिहिता ना सुटलेले त्यावर आता लिहायचे, लिहिता लिहिता ना सुटलेले त्यावर आता लिहायचे, अंधुक अंधुक आठवलेले त्यावर आता लिहायचे. कशा कशाच्या मागे तेव्हा किती कसे मी पळायचो, पळताना जे मागे उरले त्यावर आता लिहायचे. जगता जगता वाटेवरती वळणे आली कितीतरी, मार्ग मनाचे उरले सुरले त्यावर आता लिहायचे. देह किनारा किती सजवला घरटे मातीचे विणले, लाटांनी जे पुसून नेले त्यावर आता लिहायचे. काडी कचरा जमवत गेलो कुणास आता सांगावे, मागे सुटले शंख शिंपले त्यावर आता लिहायचे. चतुर होतो तेव्हा आपण उगाच स्वार्थी बनायचो, ज्यांना

0: त्यांना उगा फसवले त्यावर आता लिहायचे. उगास मांडत होतो आपण खेळ भांडुले शब्दांचे, शब्दा पल्याड अनुभवलेले त्यावर आता लिहायचे. माझी पुढची कविता. उत्तर नव्हते माझ्या पाशी तळहाताच्या रेषेपाशी. उत्तर नव्हते माझ्या पाशी तळहाताच्या रेषेपाशी, जंगल जंगल भटकत गेलो प्रश्न मांडले हरिणापाशी. कोण शिकारी बोलत होता बकरी होतो वाघापाशी. धाप लागलेली जगण्याला कोण साचले हृदयापाशी. वादळ वारा सुसाट आला पान बिलगले झाडापाशी. श्वास बावरा खरचटलेला जगणे जखमी मृत्यूपाशी. उत्तर नव्हते माझ्या पाशी तळहाताच्या रेषेपाशी. माझी पुढची गजल. आसवांच्या पावलाला शेवटी लागो किनारा. आसवांच्या पावलाला शेवटी लागो किनारा, पंख झडल्या पाखराला शेवटी लागो किनारा. जन्मभर पिसले जीवाला पण अखेरी हात खाली. जन्मभर पिसले जीवाला पण अखेरी हात खाली. पीठ झाल्या दरवळीला शेवटी लागो किनारा. थांबली ही झुंज माझी संपली आता लढाई. थांबली ही झुंज माझी संपली आता लढाई. दोष देणाऱ्या जगाला शेवटी लागो किनारा. पेरले मी रक्त माझे पण उडाली धूळ पदरी. पेरले मी रक्त माझे पण उडाली धूळ पदरी. ह्या नशिबाच्या खळाला शेवटी लागो किनारा. कोरड्या डोळ्यात ज्याच्या साचले होते समंदर, त्या जळालेल्या घराला शेवटी लागो किनारा. काय हाती लागते मग शेवटाला माणसाच्या. काय हाती लागते मग शेवटाला माणसाच्या. शून्य होणाऱ्या मनाला शेवटी लागो किनारा. शोधताना ताल माझा गात होतो एक गाणे, भटकलेल्या वासराला शेवटी लागो किनारा. जिंदगानी काच होती रुतत गेली काळ झाला. जिंदगानी काच होती रुतत गेली काळ झाला. मुखवट्याच्या आरशाला शेवटी लागो किनारा. मुखवट्याच्या आरशाला शेवटी लागो किनारा. माझी नंतरची गजल. काय बरोबर काय चुकीचे कधी कुणाला कळले आहे. काय बरोबर काय चुकीचे कधी कुणाला कळले आहे. कसे माजते मनात काहूर कधी कुणाला कळले आहे. प्रत्येकाची कथा निराळी जगता जगता फुलते विजते. प्रत्येकाची कथा निराळी जगता जगता फुलते विजते. एकसारखे नाटक नसते कधी कुणाला कळले आहे. मनात घर झालेच कुणाचे. मनात घर झालेच कुणाचे. घरात मनमग लागत नाही. मनातले हे चिंब निखारे कधी कुणाला कळले आहे. निरागसांचे बकरी होणे परिस्थितीचे वाघ सभोती. निरागसांचे बकरी होणे परिस्थितीचे वाघ सभोती. हिंसक नसणे तरीही मरणे कधी कुणाला कळले आहे. काय बरोबर काय चुकीचे कधी कुणाला कळले आहे. कसे माजते मनात काहूर कधी कुणाला कळले आहे. पुढची कविता. तुझ्या पावलांचा ठेका पाचोळ्याला खुणावतो. तुझ्या पावलांचा ठेका पाचोळ्याला खुणावतो. स्वर पाखराचा गळा उंच उंच ओघळतो. खारू ताई भीर भीर कशी बघते भयाने. खारू ताई भीर भीर कशी बघते भयाने. शोधी दाणे इवलेसे तूर तूर नजरेने. राणी वनी खडकाळ झुळ झुळ डोहापाशी. राणी वनी खडकाळ झुळ झुळ डोहापाशी. बिया गाठते अंबर रुजू येते पाण्यापाशी. गाव वारुळ मुंगीचे. गाव वारुळ मुंगीचे. गर्द सावली हिरवी भूर भूर पीठ करी चक्की गाताना भैरवी. वळणांची रान वाट जसा भांग जंगलाचा. वळणांची रान वाट जसा भांग जंगलाचा, पेरू आभाळ मनात शुभ्र अंकुर मातीचा, पेरू आभाळ मनात शुभ्र अंकुर मातीचा. पुढची गजल. फुलण्या आधी खुडतो जोतो हेच फुलांचे दुखणे आहे. फुलण्या आधी खुडतो जोतो हेच फुलांचे दुखणे आहे. खुलण्या आधी तळतो जोतो हेच ऋतूंचे दुखणे आहे. किती खोल ही नदी तळाला, किती खोल ही नदी तळाला, लोक आताशा थरथरलेले, कसे विसरती टोकावरती हेच पुलांचे दुखणे आहे. जरजर जगणे कातर वेळी खादल झालो पाखर ओठी. जरजर जगणे कातर वेळी खादल झालो पाखर ओठी. साथ सोडली फांदी नेही हेच फळांचे दुखणे आहे. फुलण्याआधी खुडतो जोतो हेच फुलांचे दुखणे आहे. खुलण्याआधी तळतो जोतो हेच ऋतूंचे दुखणे आहे. माझी पुढची गजल. पोहून पार केली कुठली नदी मनाची, पोहून पार केली कुठली नदी मनाची, डोळ्यात साचलेली कुठली नदी मनाची. गजरा कसा मनाला ओऊन श्वास देतो, केसात माळलेली कुठली नदी मनाची. मकडी कशी फुलवते जाळे हवे किनारी, मकडी कशी फुलवते जाळे हवे किनारी, पंखात वेढलेली कुठली नदी मनाची. फुलपाखरू निघाले सोडून डोह हिरवा, फुलपाखरू निघाले सोडून डोह हिरवा, रानात वाचलेली कुठली नदी मनाची. पंखात त्राण नाही आता उडावयाला, चोचीत राहिलेली कुठली नदी मनाची. होते हवे मलाजे झाले अखेर माझे, हृदयात पोचलेली कुठली नदी मनाची. गाणे अखेर न्हाले तालात झुळझुळीच्या, गाणे अखेर न्हाले तालात झुळझुळीच्या, कंठात पेरलेली कुठली नदी मनाची. पोहून पार केली कुठली नदी मनाची, डोळ्यात साचलेली कुठली नदी मनाची. माझी पुढची कविता. अवकाशातून बघितले तर दिसतो इवला ठिपका, अवकाशातून बघितले तर दिसतो इवला ठिपका, पृथ्वी म्हणजे नदी काठच्या वाळूचा पापुद्रा. शून्यातून शून्यात जायचे बाकी काही नाही, जगणे म्हणजे झुळूक हवेची विरघळलेला पारा. उगाच जाती धर्म देश अन किती लंगड्या बाता, भ्रमात जगणे मरणे अपुले पोकळ नखरा सारा. अवकाशातून बघितले तर दिसतो इवला ठिपका, पृथ्वी म्हणजे नदी काठच्या वाळूचा पापुद्रा. माझी शेवटली गजल. काठावरती पाय घसरला नदी समजणे सोपे नसते, काठावरती पाय घसरला नदी समजणे सोपे नसते, कुठवर असतो प्याला भरला नदी समजणे सोपे नसते. खळखळ लाटे सोबत नेते शिंप शिंपले रेती माती, खळखळ लाटे सोबत नेते शिंप शिंपले रेती माती, कुठवर करते चिंब मनाला नदी समजणे सोपे नसते. उडून जाते मिठीत घेते आभाळाला जीव लावते, उडून जाते मिठीत घेते आभाळाला जीव लावते, साद घालते कशी घनाला नदी समजणे सोपे नसते. माती मध्ये स्वतः मिसळते साय राखडी लोणी होते, माती मध्ये स्वतः मिसळते साय राखडी लोणी होते, थंड चिखल को मलपायाला नदी समजणे सोपे नसते. काठावरती पाय घसरला नदी समजणे सोपे नसते, कुठवर असतो प्याला भरला नदी समजणे सोपे नसते, नदी समजणे सोपे नसते. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण डॉक्टर श्यामल सराडकर यांच्या कविता आणि गझल ऐकल्यात. याचबरोबर वेळ झाली आपली रजा घेण्याची. पुन्हा भेटूया पुढील साहित्य सौरभ या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे ही आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: ची निर्मिति होती।
1: साहित्य सौरभ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून।

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजता आता प्रादेशिक बातम्या.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का? काय कसे आहात? काय झालं?
2: फीस अटेन्शन.
1: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
3: आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
4: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकटे म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
5: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बाप भरणार?
4: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
6: पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपर फुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एका आरोपीचं न्यायालयात आत्मसमर्पण. आणि विशेष सखोल पुनरीक्षण काम 100% पूर्ण करणारा चिपळूण ठरला राज्यातला पहिला मतदारसंघ. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यानं कामकाज होऊ शकलं नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी आज दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे 4 वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं. विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तासांचा कालावधी राखून ठेवला असून आवश्यकता पडल्यास अधिक वेळ देऊ असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले. 2024 कायद्यात असलेली शिक्षेची तरतूद या सुधारणा विधेयकात कडक करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं बंधनकारक होणार आहे. पेपरफुटी किंवा परीक्षांमध्ये अवैध मार्गांचा वापर करणाऱ्यांना किमान 5 वर्ष ते जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे. संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत खटला चालवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगती न्यायालय स्थापन करायचे अधिकारही या विधेयकाद्वारे दिले आहेत. तसंच विशिष्ट परिस्थितीत या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करायचे अधिकारही केंद्र सरकारला दिले आहेत.
0: छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणण्याचा कोणताही विचार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिला असून केवळ आंदोलन आहे म्हणून लाठीमार करणं समर्थनीय नाही असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केलं. जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातल्या जलालपूर इथल्या एका 19 वर्षांच्या विद्यार्थिनीनं 2 दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. नीट परीक्षेतल्या अपयशामुळे नैराश्य आल्याचं या विद्यार्थिनीनं आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केलं आहे. पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदींचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला नोटीस जारी केली. याचिकेसंदर्भातल्या अनेक बाबींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार अलीकडेच या तरतुदींचा आधार घेऊन इतर पक्षात गेले. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी वैयक्तिक स्वरूपात ही याचिका दाखल केली आहे. अशा पक्षांतरामुळे बहुमताचं चित्र पालटू शकतं असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. 1993 मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतला प्रमुख आरोपी अबू सालेम याच्या सुटकेच्या अर्जावरचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला. 2005 पोर्तुगालमधून सालेमचं प्रत्यार्पण झालं तेव्हा त्याला 25 वर्षांचा कारावास दिला होता. या काळात चांगल्या वागणुकीबद्दल 3.5 वर्षांची सूट शिक्षेतून मिळाल्याचा दावा करून त्यानं मुंबई उच्च न्यायालयात सुटकेसाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा दावा कायद्याच्या चौकटीत नसल्याचा निवाडा उच्च न्यायालयानं दिल्यावर

0: सालेमनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याची सुनावणी आज न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठासमोर झाली. उद्या सविस्तर निवाडा दिला जाईल. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातून नफा मिळवल्याच्या समाज माध्यमावरच्या पोस्टविरोधात मेटा, गुगलसह इतर समाज माध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करायला मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना परवानगी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधले काही दूध पुरवठादार आणि विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं हंगामी स्थगिती दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणातल्या आग्रा इथल्या सोनू कुमार या आरोपीनं भिवंडी न्यायालयात आत्मसमर्पण केलं आहे. त्यानंतर त्याला भिवंडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 15 पोहोचली आहे. या आंतरराज्य रॅकेटशी संबंधित इतर आरोपींच्या भूमिकेबाबतही पोलीस सखोल तपास करत असल्याचं भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी सांगितलं. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यासाठी 335 कोटी रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या निधीतून सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन तसंच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेसंदर्भात प्राप्त झालेले तक्रार, पुरावे आणि निवेदनांची चौकशी करण्यासाठी एमपीएससीनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 22 मार्च रोजी ही परीक्षा झाली होती. या परीक्षेच्या मुलाखतीच्या संपण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 21 जुलैला एका व्यक्तीनं पेपर फुटल्याची तक्रार एमपीएससीकडे केली होती. नंतर हा दावा चेष्टेनं केला असल्याचं तक्रारदारानं एमपीएससीला कळवलं असल्याचं एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी सांगितलं.
1: मी तक्रार केली होती, ती तक्रार चुकीची आहे. प्रत्यक्षात एक उमेदवार आहे, तो उमेदवार या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊ शकला नाही आणि त्याला वाटलं की ही परीक्षा 12-14 वर्षांनी झालेली आहे, आता पुढची 10-12 वर्ष परीक्षा होणार नाही आहे, त्यामुळे आपण या सध्याच्या जर आपण अशी तक्रार केली तर कदाचित ही परीक्षा रद्द होईल आणि फेरपरीक्षा होईल, म्हणून त्यांनी मी अशी तक्रार केलेली आहे. मी अशी तक्रार माझी वापस घेतो आहे.
0: टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी 7 दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा काँग्रेसच्या युवक आणि विद्यार्थी संघटनांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातला 265 चिपळूण हा मतदारसंघ मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारा राज्यातला पहिला मतदारसंघ ठरला आहे. मतदान अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम केल्यामुळे हे शक्य झाल्याचं चिपळूणचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आकाश लेगाडे यांनी सांगितलं. मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं गाव ठरण्याचा मानही चिपळूण तालुक्यातल्याच मौजे टेरव बुद्रुक गावानं पटकावला होता. केंद्र सरकारनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांची चाचणी घ्यायला रिझर्व्ह बँकेला परवानगी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यावर या नोटा नियमित वापरात येऊ शकतील. कागदी नोटांच्या ऐवजी पूर्णपणे प्लास्टिकच्या नोटा वापरण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एका आरोपीचं न्यायालयात आत्मसमर्पण आणि विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारा चिपळूण ठरला राज्यातला पहिला मतदारसंघ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं

0: हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ताई, हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
4: आय नो बाबा. सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
4: आरबीआय सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2026 या कार्यक्रमांतर्गत सहभागी झालेल्या युवा वर्गाशी संवाद साधला. या निमित्तानंच हा कार्यक्रम तसंच प्रधानमंत्र्यांच्या या संवादाचं महत्व आणि वैशिष्ट्यांशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये करणार आहोत. श्रोतेहो, गेली अनेक दशकं देशाच्या उत्तर सीमेलगतची अनेक गावं विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. स्वाभाविकपणे विकासाच्या अभावानं निर्माण होणाऱ्या अनेक समस्याही या गावांमध्ये आहेत. ही परिस्थिती बदलावी हा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला होता.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2026 या कार्यक्रमांतर्गत सहभागी झालेल्या युवा वर्गाशी संवाद साधला. या निमित्तानंच हा कार्यक्रम तसंच प्रधानमंत्र्यांच्या या संवादाचं महत्व आणि वैशिष्ट्यांशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये करणार आहोत. श्रोतेहो, गेली अनेक दशकं देशाच्या उत्तर सीमेलगतची अनेक गावं विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. स्वाभाविकपणे विकासाच्या अभावानं निर्माण होणाऱ्या अनेक समस्याही या गावांमध्ये आहेत. ही परिस्थिती बदलावी हा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. त्याच अनुषंगानं केंद्र सरकारनं 2023 मध्ये व्हायब्रंट विलेज प्रोग्रामच्या पहिल्या टप्प्याला मान्यता दिली होती. या पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड आणि लडाख ही पाच राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांमधल्या 19 जिल्ह्यातल्या 46 विभागांमधल्या 662 सीमावर्ती गावांचा सर्वांगीण विकास करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर 2025 मध्ये सरकारनं या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता दिली. प्रधानमंत्र्यांच्या दृढ संकल्पातून सुरू झालेल्या या कार्यक्रमानं देशाच्या उत्तर सीमावर्ती भागातल्या गावांचा कायापालट होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाविषयी अधिक सांगतायत ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक सारंग दर्शने.
1: पंतप्रधान मोदींनी सरकार आल्यानंतर जे वेगवेगळे कार्यक्रम सुरू केले होते त्याच्यातला व्हायब्रंट विकसित विलेज असा एक कार्यक्रम 2-3 वर्षांपूर्वी सुरू केला होता. आणि त्या कार्यक्रमाची संकल्पना अशी आहे की भारतातल्या सीमावर्ती प्रदेशांमधल्या राज्यांमधल्या ज्या विकसनशील गावांचा प्रगतीचा वेग आहे किंवा त्यांची वाटचाल जी आहे त्याच्याकडे लक्ष देणं, तिथे जाणं आणि त्या गावांना मुख्य भारताच्या विकास यात्रेमध्ये सहभागी करून घेणं. म्हणजे पूर्वी आपल्याला या गावांचा उल्लेख शेवटची गावं, सीमावर्ती गावं अशी केली जायची. मोदींनी ही परिभाषा बदलून पहिली गावं असं केली. त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यात उत्तरेकडची किंवा पूर्वेकडची जी गावं आहेत ती गावं ही भारतातली पहिली गावं आहेत. म्हणजे पहिल्यांदा तिथे सूर्यप्रकाश मिळतो, पहिल्यांदा तिथून आपण भारतात प्रवेश करतो, म्हणून त्याला त्यांनी पहिली गावं असं म्हटलं. म्हणजे त्याच्यात एक प्रकारचं प्राधान्य देणं हा जो आहे, प्राधान्यक्रम बदलणं या अर्थाने ही एक मानसिक प्रक्रिया असते आणि ती महत्वाची आहे असा एक संदेश त्याच्यातून गेला. तेव्हापासून एक सुरू झालं की वेगवेगळी ईशान्येतली किंवा पूर्व भारतातली किंवा पश्चिम भारतातली जी सीमावर्ती गावं आहेत ती गावं निवडायची आणि त्या गावांकडे विशेष लक्ष द्यायचं. म्हणजे विकासाच्या ज्या राज्यातल्या देशातल्या चालणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनांमधल्या महत्वाच्या सगळ्या योजना त्या गावांमध्ये प्राधान्याने राबवायच्या. त्यांचं GDP कसं वाढेल याच्याकडे लक्ष द्यायचं, रोजगार कसा वाढेल याच्याकडे लक्ष द्यायचं. आता अनेक त्या गावांमध्ये शाळा नव्हत्या, त्या गावांमध्ये शाळा सुरू झाल्या, छोटी रुग्णालय सुरू झाली, ग्रामीण रुग्णालय सुरू झाली. हा त्या व्हायब्रंट विलेजचा एक भाग. आणि दुसरा त्याच्यातला भाग असा की या गावांना आणि या गावातल्या लोकांना भारतातल्या इतर सगळ्या लोकांच्याशी जोडून देणं, अशा दोन पातळीवरती पंतप्रधानांनी हा कार्यक्रम सुरू केला. आणि त्याच्यातलं विकसित किंवा व्हायब्रंट विलेजच्या कन्सेप्टमध्ये एक त्याच्यातला भाग असा आहे की मोदी स्वतः हे अनेक वर्ष पंतप्रधान होण्याच्या आधी देखील या गावांमध्ये जात असतात आणि त्या गावांना भेटी देऊन तिथले कार्यक्रम पाहत किंवा विकासाची कल्पना त्यांची लक्षात घेत. याला एक आणखीन वेगळा अँगल आहे की सगळ्या देशातल्या सीमावर्ती गावांमध्ये जाऊन तिथल्या लष्करी ठाण्यांना, लष्करी छावण्यांना भेट द्यायची आणि त्या जवानांबरोबर दिवाळी असेल किंवा इतर काही सण असतील तर ते त्यांच्यासोबत तिथे साजरे करायचे. याच्यामध्ये जसा लष्करी जवानांशी संवाद साधण्याचा एक भाग होता त्याचप्रमाणे तिथल्या लोकांना एकूण सगळ्या आपल्या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं असा सुद्धा त्याच्यामध्ये भाग होता. हे थोडक्यामध्ये असं आहे की भारतातल्या सगळ्या भागांमध्ये होणाऱ्या विकासाच्या एकूण वाटचालीमध्ये अगदी दूरस्थ असं म्हणतो अशा छोट्या छोट्या गावांना सुद्धा सहभागी करून घेणं हा या सगळ्या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. आणि काही दिवसांपूर्वी याची जी पाहणी झाली त्या पाहणीत असं आढळून आलं होतं की यातल्या अनेक गावांमध्ये पहिल्यांदाच विजेचा पुरवठा चांगला झाला, सॅनिटेशनची जी व्यवस्था झाली, काही गावांमध्ये शाळा नव्हत्या तिथे शाळा झाल्या. अशा प्रकारे हा जो कार्यक्रम बऱ्यापैकी एक टप्पा गाठून आता पुढच्या टप्प्यात प्रवेश करतोय आणि दर काही वर्षांनी ती गावांची पाहणी होते आणि त्या योजनेमध्ये नवीन नवीन गावं समाविष्ट केली जातात.
0: श्रोतेहो, विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राम या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित एका प्रश्नमंजुषा उपक्रमानंतर देशभरातल्या 3 लाखांपेक्षा जास्त युवा प्रतिनिधींमधून 400 जास्त जणांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या या युवा प्रतिनिधींनी लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या 74 सीमावर्ती गावांमध्ये राहून तिथली जीवनशैली, संस्कृती आणि विकासाशी संबंधित प्रत्येक पैलूचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. कालच प्रधान

0: या सगळ्या तरुणांना सांगितलं की तुम्ही त्या गावांमध्ये जेव्हा जाताय तेव्हा त्या गावांमधले एक नागरिक म्हणून किंवा त्यांच्या कुटुंबातले एक म्हणून त्याच्यामध्ये मिसळून जा आणि तुम्हाला तिथे तशी वेगळी वागणूक मिळणारही नाही. तुम्ही त्या गावांमध्ये खेड्यांमध्ये त्या घरांमध्ये जाल तेव्हा तुम्ही त्या घराचा एक भाग बनून जाल. याच्यातलं मोदींचं सांगणं असं होतं की इथलं जे जीवन आहे लोकजीवन आहे त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांची संस्कृती आहे त्यांची भाषा आहे त्यांचं रहनसहन आहे या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला प्रत्यक्ष ज्याला फर्स्ट हँड असं आपण म्हणतो तेव्हा फर्स्ट हँड अनुभव तुम्हाला मिळेल आणि त्या अनुभवातून तुम्ही एकतर शिकाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला भारत किती वैविध्यपूर्ण आहे किती वेगवेगळ्या प्रकारचे लोक कुठे कुठे राहतात याचा अनुभव या सगळ्या तरुण मुलांना येईल. या मुलांनी तिथे जाऊन प्रत्यक्ष काही काम करणं किंवा लगेच काही सामाजिक उपक्रम करणं असं अपेक्षित नाहीये. या मुलांनी केवळ तिथे जायचं त्या गावांमध्ये राहायचं त्या लोकांच्याशी संवाद साधायचा आणि त्यांचं जीवन त्यांचे प्रश्न समजावून घ्यायचे अशी या योजनेची एक कल्पना आहे. आणि आतापर्यंत अशी शेकडो मुलं ही सीमावर्ती राज्यांमधल्या अनेक गावांमध्ये जाऊन आली आहेत. आता त्याच्यातल्या एका तुकडीशी संवाद साधताना पंतप्रधानांनी आज सांगितलं की तुमचं जे शिक्षण आहे किंवा तुमचे जे अनुभव आहेत किंवा तुमचं रोजचं जे दैनंदिन जीवन आहे ते आणि तुम्ही ज्या गावांमध्ये जाणार आहात तिथलं जीवन तिथले सगळं लोकांचं राहणीमान याचा सांधा जोडताना तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल. आणि ते एका अर्थाने खरंच आहे की शहरांमधली मुलं किंवा निमशहरी भागांमधली मुलं ज्या पद्धतीने राहतात किंवा जगतात तेव्हा त्यांना भारतातल्या अगदी टोकाच्या किंवा दूरस्थ अशा राज्यांमधले लोक कसे राहतात त्यांचे प्रश्न काय आहेत त्यांचं जीवन कसं आहे त्यांची परंपरा किंवा संस्कृती कोणती आहे याचा काही अनुभव फक्त नुसता परोक्ष असतो म्हणजे वाचून असेल किंवा ऐकून असेल पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं हे एका अर्थाने त्यांचं जीवन समृद्ध करणारा असा अनुभव असतो. आणि याच्यातून एक शक्यता अशी असते की ही जी सगळी तरुण मुलं जातात ते अतिशय संवेदनशील असतात त्याच्यामुळे ह्याच्यामधून काही आपल्याला पुढच्या काळामध्ये चांगलं काम करणारे कार्यकर्ते सुद्धा त्याच्यातून जन्माला येऊ शकतात. ते कोणत्याही एका संघटनेचे एका पक्षाचे असावेत असं नाही पण त्यांना तिथे गेल्यानंतर जी दृष्टी मिळेल जो अनुभव मिळेल त्याच्यामधून त्यांच्यामध्ये नवीन काहीतरी काम करण्याची अशी एक प्रेरणा सुद्धा निर्माण होऊ शकेल. केंद्र सरकारने हा देशभरातल्या विद्यार्थ्यांसाठी गेली काही वर्ष राबवलेला उपक्रम आहे आणि त्याला आता एक चांगलं वळण असं लागतंय की दरवर्षी शेकडो हजारो मुलं त्यासाठी उत्सुक असतात जाण्यासाठी त्याच्यातून चांगल्या होतकरू मुलांची निवड होते आणि ती मुलं या ठिकठिकाणच्या राज्यांमध्ये जाऊन राहतात तिथल्या स्थानिक नागरिकांच्या घरांमध्ये जाऊन ती राहतात आणि तिथे त्यांच्यासोबत 8 दिवस संवाद साधतात अनुभव घेतात. याच्यातून एक गोष्ट होऊ शकते की सरकारने जसा हा उपक्रम सुरू केलाय तसा खाजगी पातळीवरती वेगवेगळ्या संस्था असा उपक्रम करतात किंवा अनेक शैक्षणिक संस्था आहेत अनेक विद्यापीठं आहेत त्यांनी याच्यापासून जर स्फूर्ती घेतली आणि अशा प्रकारे विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात किंवा अनेक कोर्सेस असतात त्यानुसार किंवा स्वतंत्रपणे सुद्धा विद्यापीठांनी जर असे विद्यार्थी हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या छोट्या खेड्यांमध्ये गावांमध्ये जर पाठवले तर त्याचा खूप उपयोग होईल आणि काही वेळेला तिथले प्रश्न सोडवण्यासाठीची एक दृष्टी किंवा एक नवीन कल्पना ही या मुलांना सुद्धा सुचू शकते आणि त्याच्यामधून सगळा भारत एक आहे अशी भावना मनामध्ये निर्माण होणं आणि सगळे भारतीय माझे बांधव आहेत असं आपण प्रतिज्ञेमध्ये म्हणतो पण प्रत्यक्ष तो अनुभव जगणं आणि तो अनुभव घेणं यासाठी ही योजना मला खूप महत्वाची वाटली आणि पंतप्रधानांनी या सगळ्या तरुण मुलांना उद्देशून जे भाषण केलं ते अतिशय स्फूर्तीदायक होतं आणि त्या भाषणानुसार जर अशा प्रकारची योजना पुढे अनेक वर्ष चालू राहिली तर भारतातल्या हजारो मुलामुलींना ग्रामीण जीवनाचा हा प्रत्यक्ष अनुभव येईल.
1: विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राम या उपक्रमामुळे सीमावर्ती गावांचा सर्वांगीण विकास आणि तिथल्या जीवनमानाशी देशभरातला युवा जोडला जात आहे. देशाच्या या पहिल्या गावांपासून ते उर्वरित भागाच्या विकासातली दरी दूर होण्याचा मार्गही प्रशस्त होत आहे. हेच या उपक्रमाचं खरं यश. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 5 श्रावण शके 1948 अर्थात 27 जुलै 2026। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारण। शेतकरी बांधवांनो नमस्कार। आजच्या आपल्या माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते। मंडळी, आज दिनांक 27 जुलै 2026 आणि दिवस सोमवार। मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर आपण जाणून घेणार आहात। तज्ज्ञ आहेत शरद भोरे। चला तर त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेऊयात या अतिशय महत्त्वपूर्ण विषयासंबंधित ही माहिती।

0: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित आहेत तज्ज्ञ शरद भुरे सर, जे कृषी विद्यापीठात कार्यरत आहेत. तर सर, सर्वात पहिला प्रश्न असा राहील की आजकाल रसायनमुक्त शेती हा शब्द आपण वारंवार ऐकतो, तर सर्वप्रथम आमच्या श्रोत्यांना सांगाल का की रसायनमुक्त शेती ही आजच्या काळाची गरज का बनली आहे?
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याची जी संधी मला मिळाली आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि शेतकरी बंधूंना माझा सस्नेह नमस्कार. तर आज जो आपण विषय घेऊन आलेला आहोत, रसायनमुक्त शेती ही काळाची गरज का बनलेली आहे, तर बघा शेतकरी बंधूंनो, हा अगदी महत्त्वाचा विषय आज आपल्याला दिसून येतो आहे. आपला कृषीप्रधान देश भारत देश, निम्म्याहून जवळपास अर्धी लोकसंख्या आपल्या ह्या शेतीवर अवलंबून आहे आणि हरित क्रांतीनंतर अन्नधान्य उत्पादनात खूप मोठी वाढ आपल्याला झालेली दिसतो आहे, कारण ती त्यावेळी अत्यंत महत्त्वाची होती. अन्न पुरवठा मिळवून देणे खूप गरजेचं होतं, पण त्यामागे रासायनिक खते, सुधारित वाण आणि सिंचन यांचा खूप मोठा वाटा होता. परंतु काही गेल्या दशकांमध्ये रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिवापर होऊ लागलेला आहे आणि त्याचे परिणाम आज शेतकरी बंधूंनो आपण अनुभवतो आहोत. ते म्हणजे कसे, तर आपल्याला म्हणता येईल की जमिनीत आपल्या शेतीचे कर्ब कमी होत आहेत आणि त्यामुळे काय होत आहे की उपयुक्त जे सूक्ष्मजीव आपल्या जमिनीमध्ये आहेत त्यांची संख्या खूप घटत आहे, जे की आपल्या पिकाला खूप नुकसानकारक आहे समजा. तसेच त्यामुळे काय होत आहे की मातीची जी सुपीकता आहे ती खूप मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. एकंदरीतच आपल्याला आपल्या शेतीमधून जे उत्पादन मिळणार आहे तो खूप कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामध्ये काय झालं की उत्पादन जो खर्च आहे तो सातत्याने वाढत आहे दिवसेंदिवस. आपल्याला जे आपले रासायनिक खतं आहेत त्यांची किंमत वाढताना आपल्याला दिसत आहे. कीटकांमध्ये कीटकनाशकांविरुद्ध जी प्रतिकार शक्ती निर्माण झालेली आहे ती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे, कारण आपल्याला वारंवार कीटकनाशके फवारणी करताना आपण आज शेतकरी बघत आहोत. तर आणि याचा परिणाम काय होत आहे की अन्नामध्ये रासायनिक जे अवशेष आहेत त्यांची समस्या वाढत आहे आणि याचे आरोग्यावर जे दुष्परिणाम आपण जे बघत आहोत ते आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पर्यावरणाचा समतोल या गोष्टीमुळे बिघडत आहे. म्हणूनच आता जास्त रसायने वापरण्यापेक्षा शेतकरी बंधूंनो योग्य तंत्रज्ञान वापरणे हे खूप महत्त्वाचे झालेले आहे.
0: अगदी बरोबर, म्हणजेच रसायनमुक्त शेती ही केवळ पर्यावरणाचा विषय नाही तर शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी

0: संबंधित आहे.
1: अगदी बरोबर सर. कारण रसायनमुक्त शेती म्हणजे उत्पादन कमी करणे नव्हे, रसायनमुक्त शेती म्हणजे काही तर मातीला जिवंत ठेवणे, निसर्गातील उपयुक्त जे घटक आहेत त्यांचा योग्य वापर करणे आणि खर्च कमी करून एक शाश्वत उत्पादन घेणे. कारण आज जगभरातील ग्राहक आज सुरक्षित अन्नधान्याला प्राधान्य देत आहेत आणि ते साहजिकच आहे, कारण भविष्यामध्ये बाजारपेठही रसायनमुक्त जे उत्पादन मिळत आहे त्याकडे वेगाने वळणार आहे. कारण आपल्याला माहीत आहे की रसायनयुक्त अन्नामुळे होणारे दुष्परिणाम आणि आपल्या आरोग्यास होणारे त्याचे दुष्परिणाम आपण आज अनुभवतो आहोत, बघतो आहोत.
0: तर सर, मग जैविक तंत्रज्ञान, अनेक शेतकरी हा शब्द ऐकतात पण त्याचा नेमका अर्थ आणि उपयोग समजत नाही त्यांना, त्याबद्दल काय सांगाल?
1: अगदी महत्वाचा विषय आहे हा, पण आपण याला एक थोड्या सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा आपल्या शेतामध्ये लाखो कोटी म्हणजे कोट्यावधी सूक्ष्मजीव आज काम करत आहेत, ते आपल्याला माहीतही नाही आणि दिसतही नाही. बरेचसे शेतकरी लोकांना त्यांचा अनुभव नाही, पण ते जमिनीला खरंच जिवंत ठेवत आहेत. त्यांच्याशिवाय आपली जमीन ही जीवित नाही. आता सूक्ष्मजीव कोणते आहेत किंवा त्यांचा उपयोग काय आहे, तर ते काय करतात, आपल्या जमिनीमध्ये नत्र उपलब्ध करून देतात आणि आपल्या जमिनीमध्ये जे अघुलनशील जे स्फुरद आहे ते विरघळण्याकरिता मदत करतात, जेणेकरून आपल्या पिकाला त्याचा लवकर फायदा मिळेल. दुसरी आहे की मुळांच्या ज्या वाढी आहेत त्या वाढीसाठी ते महत्त्वाचे आहेत. जे पिकाची रोग निर्माण करणाऱ्या बुरशींची शंका आहे त्यांना ते रोखतात. त्याच्यामुळे काय होते की बा जे जमिनीमधून जे बुरशी लागते पिकांना त्यातून थोडीशी सुटका मिळते आपल्या शेतकऱ्यांना किंवा पिकाला. तसेच पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती आहे ते सुद्धा वाढते आणि या उपयुक्त सूक्ष्मजीवांचा वैज्ञानिक पद्धतीने शेतीमध्ये उपयोग करणे म्हणजेच काय आहे, तर जैविक तंत्रज्ञान आहे. आणि हे तंत्रज्ञान निसर्गावर आधारित आहे पण त्यामागे आधुनिक विज्ञानाची भक्कम साथ आहे.
0: म्हणजे जैविक तंत्रज्ञान हे आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक शेती यांच्यामधील एक सुंदर पूल आहे असे म्हणायला हरकत नाही.
1: बरोबर सर. कारण आपण एक उदाहरण घेऊया की जसं कडधान्याच्या मुळावरील गाठी आपण सर्व शेतकरी बंधूंनी बघितल्या असेल, तर बंधूंनो या गाठीमध्ये काय असते, तर रायझोबियम नावाचे जीवाणू राहतात आणि हे जीवाणू काय करतात, तर पिकाला वातावरणातील नत्र उपलब्ध करून देतात आणि त्यामुळे काय होते की शेतकऱ्याला जो नत्राचा प्रमाण आहे तो कमी प्रमाणात वापरावा लागतो आणि हेच तर निसर्गाचे विज्ञान आहे. तसेच हे झाले रायझोबियम, त्याचप्रमाणे पुढील आणखी ज्या आपल्याला जैविक घटक आहेत ते आहेत अझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलियम, PSB ज्याला आपण फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच स्फुरद घुलनशील जे जीवाणू आहेत ते आहेत, मायक्रोराइझा आहे आणि यांसारखे हे जे सूक्ष्मजीव आहेत हे काय करतात, तर जमिनीची सुपीकता वाढवतात आणि यामुळे केवळ उत्पादनच नव्हे तर जमिनीचे आरोग्य सुधारते आणि हेच आपल्याला खूप आज काळाची गरज होऊन गेलेली आहे.
0: सर, मग शेतीचे भविष्य केवळ रसायनांमध्ये नाही तर विज्ञानांवर आधारित जैविक तंत्रज्ञानामध्ये आहे, तर आता याबद्दल काय सांगाल आपण सर?
1: तर शेतकरी बंधूंनो काय असते की जमिनीमध्ये असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव एक नैसर्गिकरित्या कार्यरत आहेत आणि हे जैविक खते म्हणजे अशाच उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाणित स्वरूपातील उत्पादने आहेत. याचा योग्य वापर केल्यास रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते आणि काय होते, तर काही प्रमाणात त्यांची गरजही कमी होते. उदाहरणार्थ आपण जरी रायझोबियमचा विचार केला, तर रायझोबियम हे जैविक खत आहे हे कुठल्या पिकासाठी एक महत्त्वाचं आहे हेही आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर रायझोबियम आहे हा जसा कडधान्य पीक आहे, जे आपले तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, हरभरा आहे आणि सोयाबीन यासारख्या हे जे कडधान्य पीक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हे काय करते, तर हे मगाशी सांगितल्याप्रमाणे यांच्या मुळावर ज्या गाठी असतात त्या गाठीमध्ये जे नत्राचे प्रमाण आहे हे वाढवते आणि पिकाला स्थिर प्रमाणात उपलब्ध करून देते, त्याच्यामुळे पिकाला चांगला फायदा होतो. दुसरा आहे की अझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलियम हे जे जीवाणू आहेत हे कुठल्या पिकामध्ये महत्त्वाचे आहेत, तर हे आहेत भात, मका, ज्वारी, बाजरी आणि इतर जी पिकं आहेत जे आपले कडधान्य सोडून ह्या अशा सर्व पिकांना तो नत्र उपलब्ध करून देण्यास मदत करतात. तसेच पुढील सुद्धा एक फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅक्टेरिया ज्याला आपण PSB म्हणतो ते सुद्धा काय करतात, तर जमिनीतील जे अघुलनशील स्फुरद आहे ते पिकांना उपलब्ध करून देतात. तसेच मायक्रोराइझा आहे हे मुळांची वाढ सुधारून काय करते, तर पाणी आणि अन्नद्रव्याचे शोषण वाढवण्यास खूप मदत करते.
0: तर सर, मग अनेक शेतकरी विचारतात की जैविक खते वापरण्याची योग्य पद्धत म्हणजे कोणती?
1: तर बरोबर आहे, आपल्याला जरी जैविक खते हे माहीत झालेले असतील परंतु यांची वापरण्याची पद्धतसुद्धा आपल्याला माहीत होणे अति आवश्यक आहे. तर जैविक खते वापरण्याच्या

0: तीन प्रमुख पद्धती आहेत. आणि पहिली पद्धत अशी म्हणता येईल की जे सर्व शेतकऱ्यांना परिचयाची आहे किंवा ऐकली आहे, बरेचसे शेतकरी करतात किंवा करत नाही, परंतु बियाणे प्रक्रिया ही जी पहिली प्रक्रिया आहे. पेरणीपूर्वी शिफारशीनुसार जे जैविक खते आहेत त्यांचा बियाण्यावर वापर किंवा प्रक्रिया केल्यास मुळांजवळ ते काय करतात तर लवकर जे सूक्ष्मजीव आहेत ते लवकर पोहोचतात आणि रोपांना त्याचा चांगला फायदा होतो. दुसरी गोष्ट आहे की रोपांची काय मुळे पाण्यामध्ये बुडवून ठेवणे. हे कुठल्या पिकांना योग्य आहे तर भातासारख्या पिकांना आपण जे त्यांची ट्रान्सप्लांटिंग करतो, म्हणजे भातासारख्या पिकांमध्ये जे रोपे लावण्यापूर्वी आपण ह्या जैव खतांच्या द्रावणामध्ये मुळे काही काळ बुडवल्यास चांगला फायदा मिळतो. तिसरं आहे शेणखत किंवा कंपोस्टमध्ये मिसळून जमिनीत देणे. म्हणजे कसं की यामुळे काय होते की जमिनीमध्ये सूक्ष्मजीव चांगले स्थिरावतात. एक महत्त्वाची सूचना शेतकरी बंधूंना किंवा ही जी जैविक खते आपण नियमित सावलीत ठेवली पाहिजे आणि ती वापरताना किंवा एखाद्या दुकानातून घेताना ती कालबाह्य नसावीत हे बघणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच रासायनिक बुरशीनाशकांसोबत ते लगेच मिसळू नये. बरोबर बरं, हे प्रक्रिया करताना बियाणे प्रक्रिया करते वेळेस किती प्रमाण वापरायला पाहिजे हेही महत्त्वाचं आहे. तर हे प्रमाण आपल्याला जशी रायझोबियम वगैरे आहे तर बियाणे प्रक्रिया करताना आपण 25 ग्रॅम रायझोबियम किंवा जे बायोमिक्स आहेत ते प्रति किलो बियाण्याला लावायला पाहिजे. तसेच ट्रायकोडर्मासारखी जे फायदेशीर बुरशी आहे ते जे हानिकारक जमिनीतील बुरशी आहे त्याच्या विरोधी काम करते तर ते सुद्धा एक शेतकऱ्यांना बियाण्यासोबत लावायला पाहिजे. आणि ती ट्रायकोडर्मा लावण्याचं प्रमाण आहे 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे. तसेच आपण दुसरी पद्धत बघितली होती की रोपाची मुळे बुडवून ठेवणे, तर अशा वेळेस काय करायची किंवा 500 ग्रॅम जो रायझोबियम किंवा ट्रायकोडर्मा वगैरे आहे तर तो आपण 5 लिटर पाण्यामध्ये बुडवून त्या द्रावणामध्ये रोपे बुडवायला पाहिजे. आणि आपण तिसरी गोष्ट म्हटलं होतं की शेतीमध्ये आपण शेणखत मिसळायला पाहिजे किंवा फेकून द्यायला पाहिजे, तर याचे प्रमाण कसं राहील तर 5 किलो जो ट्रायकोडर्मा वगैरे आहे तो 500 किलो म्हणजे 5 क्विंटल या शेणखतामध्ये चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून आपण पूर्ण शेतीमध्ये मिसळून द्यावे.
1: सर, मग कीड नियंत्रणासाठी कोणते जैविक पर्याय शेतकऱ्यांनी स्वीकारावेत?
0: कीड नियंत्रण करणे महत्त्वाचं आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आज जैविक तंत्रज्ञान प्रभावी ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये ट्रायकोग्रामा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. ट्रायकोग्रामा काय आहे की हा परजीवी मित्र कीटक आहे. हा पिकांवरील किडींमध्ये जे अंडे आहे त्यांच्यावर तो भक्षण करतो आणि त्या शत्रुओळींना बाहेरच येऊ देत नाही अंड्यामधून. त्याच्यामुळे काय होते की किडींची वाढ थांबते. मग हे कशावर प्रभावी आहे तर खोडकीड आहे, धानावरील पाणी गुंडाळणारी अळी आहे, कपाशीवरील बोंडअळी आहे, फोडोप्टेरा आहे, पाने फळ पोखरणारी जी अळी आहे याच्यावर आहे. तसेच आपण ट्रायकोग्रामा कार्ड जे आहेत याचे प्रमाण कसे आहे तर एकरी काय आहे ते 6 ते 8 कार्ड वापरायला पाहिजे. म्हणजे जे परजीवी आहेत ते 50,000 ते 1,00,000 परजीवी प्रति एकराला किंवा 2.5 ते 5 लाख परजीवी एका एकरामध्ये आपण सोडले तर आपल्याला नियंत्रणास चांगली मदत होते. याची वापरण्याची पद्धत काय आहे तर थोडे लहान तुकडे करायचे या तुकड्यांचे आणि ते सावलीमध्ये म्हणजे झाडाच्या खालच्या बाजूला बांधून घ्यायचे आणि 7-8 दिवसांनी ते बदलत राहायचे. जनरली सायंकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी सोडणे महत्त्वाचे ठरते. दुसरा असा एक आहे की बा क्रायसोपरला, हे मित्र कीटक आहे. हे मित्र कीटक कशावर काम करते तर हे मावा, तुडतुडे, पांढरी माशी आहे, हे रस शोषण करणारे जे किडी आहेत यांच्यावर नियंत्रण ठेवते. तसेच बेविवेरिया बॅशियाना आहे, मेटेरियाजी मॅनोसोपली आहे, हे बुरशी काय करते तर किडींना संसर्ग करून त्यांचे नियंत्रण करते. तर अशा प्रकारे हे जे जैविक आपल्याला घटक आहेत हे आपल्या किडींना चांगले नियंत्रणात आणू शकतात.
1: सर, मग जैविक कीड नियंत्रणात सापळ्यांचाही मोठा उपयोग होतो, त्याविषयी काय सांगाल?
0: बरोबर, कारण किडे काय करतात तर ह्या सापळ्यांकडे किंवा लाईटकडे ट्रॅप होतात म्हणजे अट्रॅक्ट होतात. तर त्याच्यामध्ये फेरोमोन सापळा म्हणजे फेरोमोन ट्रॅप, याच्यामध्ये काय होते की जो नर पतंग आहे मेल तो ह्या फेरोमोन लिवर जी असते गोळी याच्याकडे अट्रॅक्ट, त्याच्या गंधाकडे खूप अट्रॅक्ट होते. आणि त्याच्यामुळे काय होते की मेल कीड आपण पकडतो आणि त्याच्यामुळे काय होते प्रजनन प्रक्रियेवर आडा येतो. आणि तसेच दुसरे आहे की बा पिवळे चिकट सापडे, याच्यावर पांढरी माशी, मावा आणि इतर रस शोषण करणाऱ्या किडी आहेत त्यांच्याकडे तर उपयुक्त असते. तसंच आपल्या सर्वांना माहीत आहे की लाईट ट्रॅप, जे आपण लाईट सुरू ठेवला की त्या लाईटाकडे जसे कीटक येतात त्याप्रमाणे प्रकाश सापडे हे रात्री सक्रिय असणाऱ्या किडींवर नियंत्रण करतात. आणि त्यामुळे काय होते की शेतकऱ्यांना त्या किडीपासून जो प्रादुर्भाव होतो तो टाळता येतो.
1: आता जर आपण खरीपातील प्रमुख पिकांचा विचार केला तर शेतकऱ्यांनी कोणत्या बाबींवर विशेष भर द्यावा?
0: काय असते शेतकरी बंधूंनो की खरीपामध्ये सध्या भात पीक आहे. भात पिकाला काय रोगमुक्त रूपे वापरणे आवश्यक आहे. ट्रायकोडर्मा मग अशी सांगितल्याप्रमाणे सुडोमोनस वगैरे यांची बीज प्रक्रिया करावी. संतुलित पाणी व्यवस्थापन ठेवावे. तुडतुडे आणि खोडकिडे यांच्या नियंत्रणाकरिता मग अशी सांगितल्याप्रमाणे ट्रायकोग्रामाचे जे कार्ड आहेत ते लावायला पाहिजे. याकरिता ट्रायकोग्रामा जापोनियोकमचा कार्ड वापरायला पाहिजे. सोयाबीनकरिता रायझोबियम आहे, पीएसबी आहे, पिकाची

0: पलट करणे महत्वाचे आहे. सुरुवातीच्या अवस्थेत रोगांची जी लक्षणे आहेत ते दिसतात, जैविक उपाय वापरणे किंवा त्याला अवलंब करणे महत्वाचे आहे. सोयाबीन करिता ट्रायकोग्रामा चिलोनिसचा काढ वापरणे महत्वाचं आहे, किंवा कापसामध्ये फेरोमोन ट्रॅप आहेत, ट्रायकोग्रामा आहे, क्रायसोवर्ला आहे, आणि नीम आधारित जे आपल्याला औषधी आहेत उपलब्ध झालेले घटक आहेत ते वापरायला पाहिजे. आणि कापसामध्ये जर ट्रायकोग्रामा चिनोलिस आहे हे बोनवडीकरिता चांगलं फायदेशीर आहे. तर प्रत्येक पिकांसाठी स्थानिक कृषी विद्यापीठ किंवा कृषी विभागाच्या शिफारसीचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे.
1: एखादा शेतकरी आजपासून या दिशेने सुरुवात करू इच्छित असेल तर त्याने कोणती पावले उचलावीत याबद्दल सांगा.
0: बरोबर, कारण काय असते की प्रत्येक शेतकऱ्यांनी 5 गोष्टी पाळल्या पाहिजे. त्या अगदी सोप्या पद्धतीने सांगता आहे की पहिली गोष्ट आहे, शेतामध्ये संपूर्ण क्षेत्रात एकदम बदल करू नका. सुरुवातीला एका छोट्या तुकड्यावर, आपल्या शेत जमिनीपैकी एक छोट्या तुकड्यावर रसायनमुक्त व्यवस्थापनाचा प्रयोग करा. दुसरी गोष्ट काय की माती परीक्षण करून त्यानुसार द्रव्य जे आहे त्यांचं व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. अंदाजे कुठलेही खत टाकू नका. तिसरी गोष्ट आहे, बियाणे पेरण्यापूर्वी ट्रायकोडर्मा सुडोमोनस आणि शिफारसीनुसार जैविक खतांची प्रक्रिया करा. चौथी गोष्ट आहे, शेणखत, कंपोस्ट, हिरवडीचे खत आणि पीक अवशेषांचा वापर करून जमिनीचे कर्ब, जे सेंद्रिय कर्ब आहे, ते वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. आणि पाचवी म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट अशी का नियमित शेत निरीक्षण करा. फेरोमोन सापडे, चिकट सापडे आणि मित्र कीटकांचा उपयोग करून कीड रोग नियंत्रणाचे व्यवस्थापन करा. आवश्यक असल्यास रासायनिक फवारणी करू नका.
1: रसायनमुक्त खरीप, जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा याविषयी भुरे सर आपण इथे आलात आणि ही माहिती आमच्या कास्तकार बांधवांना दिली, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मंडळी, आताच आपण रसायनमुक्त खरीप, जैविक तंत्रज्ञानाची एक नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भोरे यांची निहास लोखंडे यांनी घेतलेली ही मुलाखत ऐकलीत. यानंतर आपल्या कार्यक्रमाची पुढली प्रस्तुती म्हणजे माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग, या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते, मुक्काम मौदी, पोस्ट पवनी, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर यांचे त्यांच्या प्रगत शेतीविषयीचे अनुभवाचे बोल जाणून घेऊयात त्यांच्या या मुलाखतीतून.

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर्वप्रथम आपला परिचय द्या.
1: मी वामन नारायणराव निचंते.
0: आपल्या पारंपरिक संत्रा शेतीचा प्रवास आणि त्यासोबतच ड्रॅगन फ्रूट शेती सुरू करण्यामागची प्रेरणा काय होती?
1: देवलापरला स्वामी विवेकानंद विद्यालयात शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर त्या शाळेमध्ये मी सुपरवायझर म्हणून रिटायर झालो.
0: अच्छा.
1: हा माझा नोकरीचा काळ झाला. माझं गाव रामटेक तालुक्यामध्ये एक छोटंसं मौदी नावाचं आहे. तोतलाडो पेच प्रकल्प अंतर्गत हे गाव समाविष्ट आहे. या गावात माझा जन्म झाला तेव्हापासून माझा संबंध शेतीशी आला. आई वडील लहानपणापासून मला शेतावर घेऊन जायचे, त्यामुळे साहजिकच शेतीबद्दल आपुलकी वाढली.
0: आपल्याकडे शेती किती एकर?
1: माझ्याकडे वडिलोपार्जित शेती आहे, 15 एकर.
0: अच्छा. आणि मग यात तुम्ही संत्रा शेतीचा अनुभव ड्रॅगन फ्रूट शेती करताना किती उपयोगी पडला आणि याची प्रेरणा काय होती, कशी काय सुरुवात केली?
1: मी नोकरी करत असताना मला शेतीची आवड असल्यामुळे शेती सांभाळत होतो. यापूर्वी माझे वडील शेती करायचे, घरी गाई म्हशी दुधाचा व्यवसाय होता. त्यापासून जे शेणखत आणि गोमूत्र मिळायचं ते पूर्ण शेतावर जायचं आणि त्यातून शेतातील उत्पादन आम्हाला मिळत होतं. वडिलापासून आमची सेंद्रिय शेती असल्यामुळे आणि मी नोकरी करत असल्यामुळे एका त्या संस्थेच्या गोरक्षणाशी माझा संबंध आला. देवलापरला गो अनुसंधान केंद्र आहे, आंतरराष्ट्रीय लेवलचं आहे आणि या केंद्रामध्ये त्याची स्थापना झाली तेव्हापासून आम्ही तिथे काम केलेलं आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे नोकरी करत असताना तिथे मुक्कामी राहायचं आणि त्यावेळेस कर्मचारी नव्हते तिथे, त्यामुळे आम्ही तिथलं शेतीशी संबंधित औषधी उत्पादन आणि त्या शेणखतापासून गोमूत्रापासून माणसाचं आरोग्य दुरुस्त कसं होईल याकरता औषधं तयार करण्याचं काम आम्ही केलं.
0: अच्छा.
1: आणि वडिलांची पारंपरिक शेती जी आहे ती सेंद्रिय शेती असल्यामुळे मलाही काहीतरी नवीन करायची आवड निर्माण झाली. शेतात धान, ज्वारी, गहू अशा प्रकारचे

0: पिकवायचं आहे. मला असं वाटलं की आपण काहीतरी नवीन करायचं, म्हणून मी बागायती शेतीकडे वळलो. त्यामध्ये सुरुवातीला दोन पिढ्या मी संत्र्याची शेती केली, त्यानंतर मोसंबीची शेती केली, आणि या 10 वर्षाच्या अगोदर मला कल्पना सुचली की आपण काहीतरी नवीन करायचं जे आपल्या इथे होत नाही, आणि त्यातून मी ड्रॅगन शेतीकडे वळलो.
1: अच्छा, मग ड्रॅगन फ्रूट शेती सुरू करताना कोणती तयारी केली आणि सुरुवातीच्या काळात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, थोडक्यात सांगा.
0: आता मी मोबाईलमध्ये पाहिलं ड्रॅगन शेती होत असते, त्याचा अभ्यास केला थोडंसं, कुठं मिळेल आपल्याला रोप. मी हैदराबादला एकदा प्रवासाला गेलो, तिथे एक आम्हाला फिरवणारा ड्रायव्हर होता, त्याच्याकडे ते शेती होती मला कळलं, म्हणून मी हैदराबादला जाऊन तिथून रोपं आणली, त्याला विचारलं, त्याच्याकडून अनुभव घेतला आणि ती शेती करायचा विचार पूर्णपणे केला. तिथून रोपं आणून लावली, सुरुवातीला मी 100 रोपं लावून पाहिली. आपल्याकडे होते का नागपूर जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये मला अनुभव आला की त्यावर एक विषारी रोग येत असतो आणि तो म्हणजे फंगस, जो झाडाला जेवढं झाड वाढलं आहे ते 2-4-8 दिवसामध्ये पूर्ण नष्ट करून टाकतो. त्या कारण तो फंगस यामुळे येतो की ऊन, वारा आणि थंडी या 3 गोष्टीपासून त्याला वाचवावं लागतं.
1: अच्छा, मग आता ड्रॅगन फ्रूट या पिकासाठी जमीन, हवामान, पाणी आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत?
0: ड्रॅगनला साधारणतः खूप कमी पाणी लागतं. त्याला कशाही प्रकारची जमीन असेल, मुरमाडी जमीन असेल, रेताळी जमीन असेल, दगडाची जमीन असेल किंवा काळी जमीन असेल, कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर त्याचं उत्पादन घेता येतं.
1: अच्छा,
0: आणि त्याला जर तुम्ही कमी पाणी दिलं तर त्याची वाढही लवकर होते आणि फळं द्यायलाही लवकर सुरुवात होते. जर त्याला जास्त पाणी झालं तर त्यावर रोग येतात आणि त्याची वाढ होत नाही बरोबर, आणि म्हणून त्याला कमी पाणी आणि सेंद्रिय खत या दोनच गोष्टीची आवश्यकता आहे. कारण ते ड्रॅगनचं झाड असं आहे की केमिकलचं कोणत्याही प्रकारचं खत ते सहन करत नाही, त्यामुळे त्याच्यावर रोग येतात किंवा त्याला नष्ट करण्यासाठी जो फंगस असतो तो फंगस या केमिकलमुळे जास्त येत असतो.
1: सर, मग आता या पिकासाठी सुरुवातीचा खर्च, उत्पादन मिळण्याचा कालावधी आणि एका एकरातील सरासरी उत्पादनाबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: आता सुरुवातीला लागवड करायची आहे तर ड्रॅगनच्या झाडाचं वय जे आहे साधारणतः आज लावलं आपण तर हे 30-40 वर्ष किंवा लॉंग लाईफ ज्याला म्हणू आपण, कारण ते झाड मरत नाही कधीच. 30-40 वर्ष लावल्यानंतर त्याचीच आपण कलमा करून त्याला पुढे वाढवू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला जर चांगले जोपासना झाली तर 1-1.5 वर्षानंतर त्याला फळं यायला सुरुवात होते.
1: तर मग याच्यासाठी जमिनीची काय काळजी घ्यावी लागते किंवा बाकी रोगराईची काय काळजी घ्यावी लागते?
0: म्हणजे जमीन मी पूर्वी सांगितलं की तुम्हाला कोणत्याही प्रकारची जमीन असेल तरी त्यावर ड्रॅगनचं झाड जगतं. त्याला पाणी कमी लागतं, त्यामुळे ते पहाडीवर जरी लागवड केली त्याची तरी ते झाड वाढेल. फक्त त्याला आवश्यक तेवढं, म्हणजे साधारणतः आठवड्यातून एका झाडाला 1-2 लिटर पाणी लागतं. बस याच्यावर जास्त पाणी दिलं तर त्या झाडाला घातक आहे. त्याची विशेषता एक आहे का, तुमच्याकडे उन्हाळ्यामध्ये पाणी नसेल आणि 4 महिने तुम्ही पाणी नाही दिलं तरी ते झाड मरणार नाही, कोमेजून जाईल, पण जेव्हा त्याला पावसाळा सुरू झाल्यानंतर त्याला पाणी मिळेल तेव्हा ते पूर्ण टवटवीत होईल.
1: अच्छा, आता मग तुम्ही सेंद्रिय शेती करता की रासायनिक?
0: मी सुरुवातीपासून पारंपरिक शेती आमची सेंद्रियच आहे आणि मी देवलापरला गोरक्षणशी जुळलो असल्यामुळे मी जेव्हा शेती करायला लागलो ती शेती सुद्धा माझी सेंद्रिय शेती आहे. सेंद्रिय शेतीमध्ये मी स्वतः औषधं तयार करतो आणि आपल्या शेतात वापर करतो.
1: मग सध्या ड्रॅगन फ्रूटची जी बाजारपेठ आहे, विक्री व्यवस्था आणि याचा या पिकाचा फायदा कसा मिळतो आहे त्याबद्दल सांगा.
0: आता आपण बाजाराचा विचार केला तर बाजारामध्ये साधारणतः 150-200 रुपयाचं एक फळ मिळतं, 250 ग्रामचं फळ असतं, आणि माझ्याकडे जे फळं निघतात साधारणतः एका झाडाला आता सध्या 70-80 फळं लागतात.
1: अच्छा,
0: एका झाडाला भरपूर फळं येतात, असं पूर्ण झाड फळांनी भरून जातं. परंतु मी मार्केटमध्ये अजूनपर्यंत फळं नेली नाही, कारण माझ्याकडे त्या क्षेत्रामध्ये रामटेक तालुका किंवा इथून नागपूरपासून पुढे तो भाग जो आहे फक्त माझ्याकडे ड्रॅगनची शेती आहे, त्यामुळे ज्या लोकांना माहीत आहे ते मला फोन करून सांगतात, सर मला 5 किलो ड्रॅगन पाहिजे, 10 किलो ड्रॅगन पाहिजे, त्याचे पॅकिंग करून ठेवायचं, पार्सलने पाठवायचं किंवा कोणी ते स्वतः घ्यायला येतात आणि तिथूनच जातात, फळं कमी पडतात मला पुरवायला.
1: अच्छा, तर आता मग एक सांगा की संत्रा

0: आणि ड्रॅगन फ्रूट ही दोन्ही पिके एकत्र घेताना नियोजन म्हणा किंवा वेळेचं व्यवस्थापन, उत्पन्नाच्या दृष्टीने तुमचा अनुभव कसा आहे?
1: आता माझ्याकडे 300 झाडं आहेत संत्र्याचे, 300 मोसंबीचे आहेत आणि 800 झाडं आहेत ड्रॅगनचे. तर यामध्ये मला असं अनुभव आला आहे की संत्र्याची झाडं जी आहे, हवामानात बदल झाल्यामुळे संत्र्याचं झाड हमकास येईल याची शाश्वती नाही. परंतु ड्रॅगनचं असं झाड आहे की प्रत्येक वर्षी ते पाऊस झाला नाही झाला तरी उत्पादन देत असतं. आणि संत्र्याच्या झाडापेक्षा, संत्र्याचं झाड काय 4-5 वर्षातून एकदा आलं तर तुम्हाला एकदाच उत्पन्न देईल, पण ड्रॅगन फ्रूटचं झाड जे आहे, आज मला एक झाड कमीत कमी हजार रुपयाचं उत्पादन देतो.
0: अच्छा, मग आता पारंपरिक शेतीसोबत नवीन फळपिकांचा विचार करणारे जे काही शेतकरी आहेत, अशा शेतकरी बांधवांना तुम्ही काय मार्गदर्शन सल्ला द्याल?
1: आता शेतकरी बांधवांना माझा सल्ला हा राहील की त्या अगोदर मी सांगतो की मी सेंद्रिय शेती करणारे, माझ्याकडे स्वतः तयार केलेले शेतकऱ्यांचे गट आहेत, त्या गटांना मी सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो. आता आपल्याला ज्या पिकामधून उत्पादन हमकास मिळू शकते त्याच्यावर पावसाचा किंवा वरचं जे पाणी येतं त्याचा काही परिणाम होणार नाही अशा पिकाची, अशा फळपिकांची त्यांनी निवड करायला हवी आणि त्याची लागवड करावी होईल, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक वर्षी हमकास आपल्याला झालेला खर्च नफ्यासहित मिळू शकते. संत्र्याची झाड आज पाहिला आपण तर वातावरणच बदललं, कधी मे महिन्यात पाऊस पडतो, कधी उशिरा मृगाचा पाऊस पडत नाही किंवा उशिरा पाऊस येतो, त्यामुळे संत्र्याच्या झाडाला फळधारणा होत नाही, खूप कमी प्रमाणात फळधारणा होऊन राहिली. लोक संत्र्याची झाडं कापून त्या ठिकाणी दुसरं पीक घेऊन राहिलेले आहे. याचं कारण हेच आहे की हवामानात बदल झाल्यामुळे या संत्र्याच्या पिकांना पाहिजे तसं आपल्याला त्यापासून नफा मिळत नाही. ड्रॅगनचं झाड असं आहे की तुम्हाला हमकास प्रत्येक वर्षी उत्पादन देऊ शकतं आणि त्याला कोणताच खर्च नाही, फक्त एकदाच तुम्हाला त्याची लागवड करताना खर्च करावा लागतो. पुढच्या 30 वर्षामध्ये तुम्हाला त्याला फक्त पाणी आणि शेणखत देणे आवश्यक आहे.
0: अच्छा, तर निचंतेजी खरंच खूप छान माहिती आपण आपल्या या ड्रॅगन फ्रूट व्यवसायाबद्दल आमच्या कास्तकार बांधवांना दिलीत, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार.

मंडळी, आताच आपण माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निसंते, मुक्काम मोदी, पोस्ट पवनी, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर यांची निहास लोखंडे यांनी घेतलेली ही मुलाखत ऐकलीत आणि त्यासोबतच जाणून घेतलं आपण त्यांच्या प्रगत शेतीविषयी. तर मंडळी, आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटूया नवे विषय घेऊन नव्या माहितीसह आपल्याच माझा आवार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात. तोपर्यंत रोहिणीला दाराजा, नमस्कार, शुभरात्री. आजच्या आपल्या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: माझ्यावर माझ्याशिवाय कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6:29 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
3: पहिले तर आपली प्रकृती जपावी, केवळ अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोळणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार

0: द्यावा, संपत्तीनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग करात महत्वाच्या वाटतात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटांची चाचणी घ्यायला केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला परवानगी. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. आणि ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिलांना 1 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 2 आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यानं कामकाज होऊ शकलं नाही. याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी आज दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे 4 वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं. विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तासांचा कालावधी, तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे. संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत खटला चालवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगती न्यायालय स्थापन करायचे अधिकारही या विधेयकाद्वारे दिले आहेत. तसंच विशिष्ट तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे. संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत खटला चालवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगती न्यायालय स्थापन करायचे अधिकारही या विधेयकाद्वारे दिले आहेत. तसंच विशिष्ट परिस्थितीत या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करायचे अधिकारही केंद्र सरकारला दिले आहेत.
0: केंद्र सरकारनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटांची चाचणी घ्यायला रिझर्व्ह बँकेला परवानगी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर या नोटा नियमित वापरात येऊ शकतील. कागदी नोटांच्या ऐवजी पूर्णपणे प्लॅस्टिकच्या नोटा वापरण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं. छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी दुसऱ्या एका प्रश्नावरच्या लेखी उत्तरात स्पष्ट केलं. 2025-26 या आर्थिक वर्षात 576 जणांनी

असमत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केलं. जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकांची सुनावणी देखील असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केलं. जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदींचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला नोटीस जारी केली. याचिकेसंदर्भातल्या अनेक बाबींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार अलीकडेच या तरतुदींचा आधार घेऊन इतर पक्षात गेले. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी वैयक्तिक स्वरूपात ही याचिका दाखल केली आहे. अशा पक्षांतरामुळे बहुमताचं चित्र पालटू शकतं असं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांना दिल्ली उच्च न्यायालयानं आज 3 आठवड्यांची मुदत दिली. आता या प्रकरणाच्या सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे. डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावरच्या आरोपांचा तपास संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांकडे सोपवण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. म्हात्रे यांच्यावरच्या आरोपांचा तपास आणि त्यांना पोलिसांकडून मिळणाऱ्या कथित अनुकूल वागणुकीविषयी न्यायालयानं नाराजी देखील व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BS6 प्रकारातल्या वाहनांना दिलं जाणारं PUC प्रमाणपत्र 3 वर्ष कालावधीसाठी देण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सादर केला आहे. BS6 प्रकारातल्या आणि 6 वर्षापर्यंत जुन्या असलेल्या वाहनांना याचा लाभ मिळणार आहे. सध्या दिलं जाणारं प्रमाणपत्र 1 वर्षासाठी वैध असतं. 6 ते 10 वर्ष जुन्या वाहनांना दरवर्षी तर त्यापेक्षा जुन्या वाहनांना 6 महिन्यांनी हे प्रमाणपत्र नवीन काढावं लागेल. BS 1, 2, 3 प्रकारातल्या वाहनांना दर 3 महिन्यांनी तर BS 4 प्रकारातल्या वाहनांना 6 महिन्यांनी या प्रमाणपत्राचं नूतनीकरण करावं लागेल. MSRDC अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अतिरिक्त व्याज दिल्याच्या प्रकरणात HDFC बँकेनं 3 अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना 1 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशीधर जगदीशन, मुख्य वित्तीय अधिकारी श्रीनिवासन वैद्यनाथन आणि किरकोळ मालमत्ता विभागाचे प्रमुख अरविंद वोहरा अशी या तिघांची नावं आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाचं उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. 2017 ते 2021 या काळात मार्केटिंग खर्च या शीर्षकाखाली सुमारे 45 कोटी रुपये देऊन MSRDC कडून मोठ्या प्रमाणात त्यांनी ठेवी मिळवल्या होत्या. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाल्याचा इन्कार HDFC बँकेच्या प्रवक्त्यानं मे महिन्यात केला होता. सिक्कीममधल्या नाथुला खिंडीतून भारत आणि चीन यांच्यातला सीमावर्ती व्यापार येत्या 1 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. कोविड महामारीमुळं 2020 पासून हा व्यापार स्थगित केला होता. MV ओमोर्फी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर भारतानं याचा तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं आज युक्रेनचे भारतातले राजदूत डॉक्टर अलेक्झांडर पोलिशचुक यांना बोलावून घेतलं. व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याबाबत भारताची तीव्र चिंता युक्रेनच्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची विनंती या राजदूतांना केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा वाटाघाटींसाठी एकत्र आणण्याचा आणि मध्यपूर्वेतलं युद्ध टाळण्याच्या प्रयत्नांमध्ये मध्यस्थांनी प्रगती साधली आहे. कतार आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाखालील मध्यस्थ दोन्ही देशांमध्ये

दरी कमी करण्यासाठी काम करत असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. गेले तीन दिवस दोन्ही देशांनी एकमेकांवर कोणताही लष्करी हल्ला केला नसल्यामुळं संघर्षातून वाढणारा तणाव काही प्रमाणात निवळला आहे. ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या ईशा सिंगनं सुवर्णपद पटकावलं तर ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिनं कांस्य पदकाची कमाई करून भारताला दुहेरी यश मिळवून दिलं. ईशानं उत्तम कामगिरी करत 40 नेम साधले तर मनूनं अटीतटीच्या सामन्यात 28 नेम मारले. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 1 सुवर्ण 3 रौप्य आणि 1 कांस्यपदक मिळवलं आहे. भारोत्तोलक ज्ञानेश्वरी यादवनं आज 53 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटांची चाचणी घ्यायला केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला परवानगी. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. आणि ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिलांना 1 सुवर्ण आणि 1 कांस्यपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मागा चाळीसाठी शनी महिन्या लागल्या बरोबर विचार केला भोळ्या शंकरानं.
1: नाही बरं,
0: आपला जीव कुठेतरी वाचवला पाहिजे.
1: भगवंता, शनी माझ्या पाठी मागे लागला, मला जीव माझा वाचवला पाहिजे, शनी माझ्या मागचा गेला पाहिजे.
0: म्हणून भोळा देव शंकर निघून किरबन झाडीला अरण्याच्या ठिकाण्याला निघून गेल्याला सहिला.
1: मी अरण्याच्या ढायाला शंकर जाऊन जिना काही केला.
0: कुठेतरी आसरा मिळावा म्हणून या शंकरानं या नारळाच्या झाडामध्ये

0: पाठीमाग लागले आम्ही धावपळ मुंड दडू कुठेतरी माझ्या पाठीमागची जावावी म्हणून
1: मला कुठेतरी तुमच्या जवळ आश्रय मिळावा
0: म्हणून जिनाती शंकर बोलत होता त्याला
1: त्या वेळेला नारळाच्या झाडाच्या असणाऱ्या झावळ्यामध्ये शंकर लपून बसायला
0: भगवंता लपून बसून जिना शनी जाऊ द्या म्हणून दडला होता
1: तर शंकर मोहर आणि शनी माग
0: त्या वेळेला शनीला बर का शंकर दिसला नव्हता
1: म्हणून शनी निघून मोहरे गेलेला

0: बोलत होत बर का
1: भगवंता तुम्ही आता निघून चाललेला असायला
0: कुठेतरी माणसान माणसा रूप कर गेलो माणूस म्हणतो निधन चादर पाच म्हणतो की
1: तसा मला काहीतरी आशीर्वाद द्यावा
0: भगवंता मी तुम्हाला माझ्या जावळ्यामध्ये सामावून घेतलं
1: तर मला काहीतरी आशीर्वाद द्या
0: मला काहीतरी वर देऊन जावा मनुष्य त्या काय केलं
1: त्या वेळेला महाराजा नारळाच्या झाडाना
0: काय केलं मागणी मागितली भोल्या देव शंकराला
1: तर त्या वेळेला या झाडानं काय करायला

करीचा चोरीला सायंत्र

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नादब्रह्म. पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण आपण ऐकणार आहात. विलंबित ख्यालाची बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात आहे. त्यांना तबल्याची साथ विभव नागेशकर यांनी केलेली आहे. ऐकूया पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण.

पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ विभव नागेशकर यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आता पंडित जसराज यांनी गायलेला राग जोग आपण ऐकणार आहात. विलंबित खेळाची बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात आहे. त्यांना तबल्याची साथ निजामुद्दीन खान यांनी आणि हार्मोनियमची साथ रतन मोहन शर्मा यांनी केलेली आहे. ऐकूया पंडित जसराज यांनी गायलेला राग जोग.

श्रोत्या नाद्यब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित जसराज यांचं गायन. आपण ऐकत होतात राग जोग. नाद्यब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. रात्री ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करू.

श्रोते आपण ऐकत होतात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे 5:50. या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.